FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो नमस्कार. आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 14 भाद्रपद शके 1948 अर्थात 5 सप्टेंबर 2026. 5:57 होत आहेत. आमची प्रसारण सभा सुरू झालेली आहे. सुप्रभात.

श्रोते हो नमस्कार. अमृतधारा या कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश भट यांची भूपाळी सुमन कल्याणपूर यांनी गायली आहे.

0: अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
1: श्रोते हो, सोमवारी 7 सप्टेंबरला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ललिता भावे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा.
2: वाहनांची कागदपत्र दाखवण्यासाठी डिजी लॉकर एम परिवहन ऍप पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे ऍप अधिकृत केले असून त्यावरील डिजिटल कागदपत्रे मूळ कागदपत्रांइतकीच वैध मानली जातात.
1: तर श्रोते हो, अवश्य ऐका. ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिस

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 6:35 झाली आहेत. आता आज दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. रूपरेषेनंतर कृषी वार्ता, यामध्ये मोगरा लागवड याविषयी आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. 6:50 परिसर, या कार्यक्रमात औषधी वनधन संवर्धन आणि पर्याय याविषयी वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ पूर्वा जोशी यांच्याशी प्रसाद कुलकर्णी यांनी केलेली बातचीत. 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये उमा देशपांडे लिखित वैचारिक बंध सुरवंटाचं फुलपाखरू होताना. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. साथ 7:40 मौखिक आरोग्याविषयी डॉक्टर निकिता वळवी यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात. 7:45 श्वास हेल्थकेअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 भावधारा. 8:15 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. 8:40 चिंतन हास चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीतबहार. 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा, यामध्ये आज इंग्रजी साहित्यिक ख्रिस्तोफर मार्लो यांच्या नाटकांचा परिचय आपण ऐकणार आहात. 10:00 आपकी पसंत. 10:30 शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम गुरु ने दिला ज्ञानरूपी वसा. 11:00 हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. 12:00 वनिता मंडळ, या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त आहारतज्ञ डॉक्टर नीता जयस्वाल यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद. त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगानं गोपाळकाल्यांचं कीर्तन. 12:00 हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम. आज सायंकाळी 5:30 युववाणी, यामध्ये शिक्षक दिनाविषयीच्या गप्पा. 7:30 किसानवाणी कार्यक्रमात मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी दिनकर चौगुले यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला.

0: आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेतलीत. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. 6:40 झालेली आहेत. आता
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया मोगरा लागवड या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: लागवडीसाठी 30x30x30 cm चे खड्डे काढावेत. हे खड्डे शेणखत, कार्बारील पावडर, ट्रायकोडर्मा आणि सेंद्रिय कुजलेले पदार्थ माती यांनी भरून घ्यावेत आणि मग या खड्ड्याच्या मधोमध मुळं फुटलेली काडी लावून माती दाबून घ्यावी आणि प्रत्येक ओळीच्या कडेनं पाण्यासाठी पाट पाडावेत. मोगऱ्याची छाटणी हे एक महत्त्वाचं तंत्र आहे. फुलांचा हंगाम संपताच म्हणजे ऑक्टोबरमध्ये छाटणी करावी, त्यानंतर नियमित खत पाणी द्यावं. नवीन फूट वाढून ज्या नवीन फांद्या आणि फुटवे येतील त्यालाच पुढं जून ते सप्टेंबर या काळात भरपूर फुलं येतील. मोगऱ्याला जूनमध्ये फुलं येतात, पण फुलं 1.5 महिना अगोदर येण्यासाठी मार्चमध्ये ताण द्यावा. त्यानंतर प्रत्येक झाडाला 10 किलो कुजलेलं शेणखत, सुपरफॉस्फेट आणि पोटॅश अर्धा अर्धा किलो घालून मातीनं झाकून पाणी द्यावं. नंतर नियमित पाणी द्यावं. या तंत्राचा वापर केला तर भर उन्हाळ्यात फुलं येऊन चांगलाच बाजारभाव मिळू शकतो. झाडावर उमललेली फुलं आणि उद्या उमलू शकतील अशा कळ्या तोडून वर्गीकरण करून बाजारपेठेत पाठवावीत. मोगऱ्याच्या चांगल्या व्यवस्थापनात एकरी 20,000 ते 25,000 किलोपर्यंत फुलांचं उत्पादन मिळू शकतं. मोगऱ्याची बाग 15 ते 18 वर्ष राहू शकते. मजुरांची उपलब्धता, विक्री व्यवस्था आणि तंत्रशुद्ध माहिती असेल तर व्यापारी तत्वावर सलग क्षेत्रात लागवड करून मोगऱ्याची फूल शेती करावी किंवा परसबागेत घराच्या समोर विहिरीच्या कडेनं, पाठाच्या कडेनं 4-5 मोगऱ्याची झाडं निश्चितपणे लावावीत.
1: मोगरा लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. हा या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
6: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आणा. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा किती लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे, आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड, बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपणाला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या

0: योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. दिलखुलास 7:25, श्वास हेल्थ केअर सांगली 7:45, चिंतन हास चिंतामणी हा कार्यक्रम 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 6:45 झाली आहेत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो. मुलांचे बालपण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा पाया घडण्याचा काळ. या काळात मुलांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, शिकण्याची क्षमता आणि रोग प्रतिकारक शक्ती वेगाने विकसित होत असते. त्यामुळे मुलांच्या ताटात काय आहे याकडे केवळ पोट भरण्याच्या दृष्टीने नव्हे तर त्यांच्या भविष्यातील आरोग्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. मुलांच्या वाढीसाठी सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे आणि दर्जेदार प्रथिनांचे सेवन. डाळी, कडधान्ये, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सोयाबीन, कडधान्ये, सुका मेवा आणि मांसाहारी पदार्थ यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास स्नायू, हाडे आणि शरीरातील विविध ऊतींच्या वाढीस मदत होते. यानंतर येते लोहाचे महत्व. लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताक्षय म्हणजेच अॅनिमिया होऊ शकतो. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये लोहाची गरज वाढते. हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, राजमा, चना, मांसाहार, सुका मेवा हे लोहाचे चांगले स्रोत आहे. लोहयुक्त पदार्थांसोबत आवळा, पेरू, संत्री किंवा लिंबू सारखे क जीवनसत्व असलेले पदार्थ घेतल्यास लोहाचे शोषण अधिक चांगले होते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ड ही हाडांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची जोडी आहे. दूध, दही, ताक, पनीर, तीळ आणि काही कडधान्यांमधून कॅल्शियम मिळते. योग्य सूर्यप्रकाश आणि गरजेनुसार वैद्यकीय सल्ल्याने जीवनसत्व ड ची पूर्तता करणेही महत्वाचे आहे. मेंदूच्या विकासासाठी केवळ प्रथिने आणि कॅल्शियम पुरेसे नाही. लोह, आयोडीन, झिंक, जीवनसत्वे आणि ओमेगा 3 सारखे पोषक घटकही महत्वाचे आहेत. त्यामुळे मुलांच्या आहारात विविध रंगांची फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, दूध किंवा त्यांचे पर्याय आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकेट स्नॅक्स, चिप्स, बिस्किटे, शीतपेय आणि फास्ट फूड मुलांच्या आहाराचा मोठा भाग बनत आहे. हे पदार्थ कधीतरी खाणे वेगळे, पण त्यांना रोजच्या आहाराचा पर्याय बनणे टाळले पाहिजे. पालकांनी मुलांना जबरदस्तीने खाऊ घालण्याऐवजी घरातील सर्वांनी संतुलित आहार घेण्याची सवय लावावी. कारण मुलं केवळ आपले बोलणे ऐकत नाही तर आपले वर्तन पाहूनही शिकतात. लक्षात ठेवा, आज मुलांच्या ताटात दिलेला संतुलित आहार म्हणजे उद्याच्या निरोगी शरीराची आणि सक्षम मेंदूची गुंतवणूक आहे. म्हणूनच मुलांच्या डब्यात आणि ताटात विविधता ठेवा. घरगुती पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच रुजवा. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:50 झालेली आहेत. आता कार्यक्रम ऐकूया परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्राच्या साधारण 20% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे आणि याचाच अर्थ आपल्याकडे तेवढं जैववैविध्य आहे, तेवढी वनसंपदा आपल्याला लाभलेली आहे आणि त्यातूनच औषधी वनस्पतींचा बहुमोल खजिना आपल्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदाच्या माध्यमातून या खजिनाचा मानव कल्याणासाठी उपयोगही काही प्रमाणात केला जातोय हेही आपल्याला माहिती आहे. पण या जंगलांमध्ये जी औषधी वनसंपदा आहे त्याचं जतन करणं, संवर्धन करणं, त्याचं महत्व निदान जंगलाभोवतीच्या गावागावांमध्ये समजावून सांगणं हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि याची गरज लक्षात घेऊनच अनेक तज्ज्ञ मंडळी असतील, समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असतील हे काम करतायत. त्यापैकीच एक वनस्पतीशास्त्रातल्या तज्ज्ञ आणि संशोधक पुण्याच्या पूर्वा जोशी या हेच काम गेली काही वर्ष मुख्यत्वे करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये करतायत. त्यांच्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत औषधी वनधन संवर्धन आणि शाश्वत पर्याय या विषयाच्या माध्यमातून. नमस्कार पूर्वाताई.
2: नमस्कार
1: पूर्वाताई. तुम्ही 1998 वनस्पतीशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलीत आणि त्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी तुम्ही तुमची एक बायो कन्सेप्ट नावाची संस्था म्हणा, कंपनी म्हणा, तुम्ही स्थापन केलीत. तर तुम्हाला याच्या माध्यमातून नक्की काय करावं असं वाटलं आणि का करावं असं वाटलं?
2: याची खरी सुरुवात सांगू का मी कधी झाली? माझ्या आईबाबांची नोकरी रत्नागिरी मध्ये होती आणि त्यांच्यामुळे माझं बालपण अतिशय सुखात रत्नागिरीत
1: निसर्गरम्य
2: पावस आणि रत्नागिरीच्या भागात गेलं आणि त्यामुळे ती निसर्गाची ओढ ना कुठेतरी प्रसादजी कायम राहिली माझ्यात बहुतेक. आणि त्यामुळेच कदाचित मी पुढे वनस्पतीशास्त्राचं करिअरही केलं की काय असा विचार आता मी आज जेव्हा करते तेव्हा येतो माझ्या मनात. हे मनात तेव्हा पक्क होतं मात्र वनस्पतीशास्त्र घेताना की आपण जे शिकतोय किंवा वनस्पती म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय त्याचा अनेक लोकांना काही ना काही उपयोग व्हायला पाहिजे असं कुठेतरी मनात होतं मात्र. आणि मग जसं जसं शिक्षण संपलं आणि जंगलाच्या आजूबाजूच्या लोकांसाठी माझं थोडंसं काम सुरू झालं, क्षेत्रकार्य म्हणून ताडोब्याची निवड करावी लागली एका प्रकल्पासाठी आणि मग जाणीवपूर्वक या वनस्पतीशास्त्राकडे ज्याला आपण बघणं म्हणतो ना, म्हणजे आपली डिग्री होते पण त्याच्यानंतर कदाचित माणसाला आतून काहीतरी जाणवतं की अरे हे अशा पद्धतीने वापरता येईल, ती सुरुवात झाली. आणि त्यातही औषधी वनस्पती आणि विविध उपजीविकेचे पर्याय असं माझ्या मनात सारखं घोळायला लागलं आणि मग तेच काम कदाचित
1: औषधी वनस्पती आणि त्या माध्यमातून उपजीविका
2: आणि मग ते कसं आपल्याला रिलेट करता येईल. त्यामुळे सध्या कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मिळालेल्या ज्या ग्रामसभा आहेत मध्य भारतामध्ये त्यांच्या बरोबर काही शाश्वतता आणि अशा पद्धतीने उपजीविकेचे काही पर्याय या संदर्भातलं काम खरं तर चालू आहे आणि एक हक्काचं साधन मिळावं आणि त्याला वनस्पतीशास्त्र कारणीभूत ठरावं असं म्हणून हे काम कुठेतरी चालू.
1: म्हणजे तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि आपल्याकडे असलेली जी वनसंपदा आहे तीही वाया जाणार नाही, त्याचंही योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येईल जो मानव कल्याणासाठी आणि उपजीविकेसाठी दोन्हीसाठी.
2: आणि याच्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गावांनी पुढाकार घेऊन तिथेच करण्याजोग्या आहेत. त्याही आपल्याला तिथेच सांगणं योग्य आहे. म्हणजे शहरात राहून आपण नुसतं सांगणं आणि गावात राहून तिथे करून घेणं हा जो फरक आहे तो वनस्पतीशास्त्राच्या माध्यमातून पुढे जाऊन पुढे मॅनेजमेंटकडे जातो हा भाग.
1: बरोबर.
2: ते कदाचित झालं असं म्हणूयात या कामापासून.
1: मला असं वाटतं पूर्वाते या सगळ्या औषधी वनधनाचं जतन संवर्धन करणं हे महत्वाचं आहेच आहे. ते कसं महत्वाचं आहे, तुम्ही हे काम पुढे कसं नेलंय हे सगळं आपण पुढच्या भागांमध्ये बघूया. तर आज इथेच निरोप घेऊया. नमस्कार.
2: नमस्कार.
1: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: डॉक्टर, माझे दात ना खूप पिवळसर वाटताय तो, आणि मग स्माइल करायला अजिबातच कॉन्फिडन्स वाटत नाहीये.
2: दात पिवळसर का होत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानुसार ब्लीचिंग, व्हिनियर्स किंवा क्राउन करावं लागेल.
1: पण मला एक दिवस पण मास्क बांधून नाही हो जायचंय कॉलेजला.
2: बेटा, आपल्याकडे स्कॅनर आहे आणि त्यामुळे काय ट्रीटमेंट करणार हे तुला आधीच दिसेल, आणि त्यासाठी एक दिवसच काय, काही तास सुद्धा थांबावं लागणार नाही.
1: वाव, किती मस्त. मला आता या वीकेंडचीच अपॉइंटमेंट द्या ना.
3: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095500.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आजचे काही ठळक दिनविशेष जाणून घेऊया. आज शिक्षक दिन. देशाचे माजी राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिन. हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. संत साहित्याचे अभ्यासक भालचंद्र बहिरट यांचा आज जन्मदिन. संगीतकार सलील चौधरी यांचा स्मृतिदिन. आज समाजसेविका मदर तेरेसा यांचा स्मृतिदिन. हिंदी कवी लेखक शरद जोशी यांचाही आज स्मृतिदिन. कथक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्मदिन. लेखक दिग्दर्शक निर्माते विधू विनोद चोपडा यांचा आज वाढदिवस.

0: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत. त्वरा करा संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर. फोन नंबर 94 220 43 399.
2: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिकांची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
4: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रकांत कांबळे.

0: ऊस पैदासकार अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्प. ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा. येत्या मंगळवारी अर्थात 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. फोन नंबर 02-31-265-26-24. तेव्हा हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान. दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सात वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र ऐकत रहा. आता ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम आईसी अक्षरे रसिके. यामध्ये उमा देशपांडे लिखित वैचारिक बंध सुरवंटाचं फुलपाखरू होताना.
2: सकाळी बागेमध्ये फिरत असताना एक काळाभूर काटेरी सुरवंट दिसला आणि एकदम दचकायलाच झालं. सुरवंट बघितला की पहिल्यांदा आठवतात ते त्याचे काटे आणि आपल्या मनात एक नकारात्मकता तयार होतेच. पण खरं तर आजचं हे सुरवंट म्हणजे उद्याचं फुलपाखरू. या विचारांसरशी हीच रंगीबेरंगी फुलपाखरं मन प्रसन्न करतात. सुरवंट कोणालाच नको असतात, पण फुलपाखरं मात्र सर्वांची लाडकी आहेत. कोशातून बाहेर पडल्यानंतरची ही देखणी अवस्था स्वतःला आणि जगालाही प्रियच आहे. कोशात असतानाचे अनेक मानसिक शारीरिक बदल, अनेक स्थित्यंतर आंदोलन त्या सुरवंटालाच माहिती असतात. बाहेरून पाहिलं तर जणू काही सगळं थांबल्यासारखं वाटतं, मात्र त्या शांत कोशामध्ये एक अद्भुत परिवर्तन सुरू असतं. संयम, संघर्ष आणि प्रतीक्षा यांच्या संगतीनं स्वतःला नव्यानं घडवण्याचा खरं तर हा काळ असतो. आणि मग एक दिवस तो कोश अलगद उघडतो, त्यातून बाहेर पडतं एक रंगीबेरंगी मुक्त सुंदर फुलपाखरू. ज्या सुरवंटाकडं कालपर्यंत कोणीही पाहिलं नव्हतं, किंबहुना कालपर्यंत कुणालाच जे हवहवसं वाटत नव्हतं, तोच आज सर्वांच्या नजरा आकर्षित करतो. आणि हेच यश असतं त्या कोशातल्या संघर्षाचं, प्रयत्नानं आणि नव्यानं घडवलेल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं. श्रोते हो, आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायाभरणी करत असतो. सुरवंट फुलपाखरू होतो कारण तो बदलाला घाबरत नाही, आत्मपरीक्षणाला घाबरत नाही. उद्या आपल्याला हव्या असणाऱ्या पंखांसाठी आज धडपडायची त्याची तयारी असते. काल मी कसा होतो यापेक्षा उद्या मला काय व्हायचं आहे हा विचार कदाचित ही जिद्द निर्माण करत असेल त्याच्यामध्ये. ही केवळ निसर्गात घडणारी एक साधी जैविक प्रक्रिया नाही, तर तो मानवी आयुष्याला, विशेषत प्रौढत्वाच्या टप्प्यावर जगणाऱ्या प्रत्येकाला अनुभवावी लागणारी एक मानसिक शारीरिक स्थित्यंतराची प्रक्रिया आहे. श्रोते हो, लहानपणी ही गोष्ट ऐकताना आपल्याला यातलं फक्त सौंदर्य दिसतं की एका रंगाशिवाय खसखशीसारख्या दिसणाऱ्या अळीला पंख फुटतात आणि ती उडू लागते. पण वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर जेव्हा आपण आयुष्यातले अनेक चढ उतार पाहिलेले असतात, तेव्हा कळतं की सुरवंट ते फुलपाखरू हा प्रवास सौंदर्याबरोबरच संयम आणि सहनशीलतेचाही आहे. सुरवंट जेव्हा झाडाच्या पानावर सरपटत असतो तेव्हा तेच त्याचं जग असतं. त्याला वाटतं हे पान, ही फांदी म्हणजेच माझं अस्तित्व. पण निसर्गानं त्याच्या आत एक वेगळीच सोय करून ठेवलेली असते. एक दिवस असा येतो की जेव्हा त्याला सरपटणं थांबवावं लागतं, तो एका कोशात बंद होतो. श्रोते हो, हा कोश म्हणजे काय? तर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर हा कोट

0: खुश म्हणजेच आपल्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ. जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं जग थांबलंय, सगळी दारं बंद झाली आहेत, कोशाच्या आत काय घडतं आहे हे बाहेरून कोणालाच दिसत नाही. बाहेरून वाटतं की तो शांत पडून आहे, काहीच करत नाहीये, पण आतमध्ये आपण स्वतःला पूर्णपणे बदलून टाकत असतो. आपली जुनी ओळख बदलून एका नव्या व्यक्तिमत्वात स्वतःची ओळख जगाला करून देण्याच्या तयारीत असतो. श्रोते हो, ही प्रक्रिया सोपी नसते. स्वतःचं जुनं अस्तित्व पुसून टाकणं आणि नव्या रूपाची वाट पाहणं यासाठी खूप संवाद गरजेचा असतो, स्वतःशी आणि इतरांशी सुद्धा. प्रत्येकामध्येही अशीच एक सुंदर शक्यता दडलेली आहे. तिला आपण ओळखायला हवं, आपणच जपायला हवं आणि योग्य वेळी तिला मुक्तपणे आकाशात झेपही घेऊ द्यायला हवी. कारण यातूनच एका सुरवंटाचं सुंदर असं फुलपाखरू होणार असतं.
1: आईसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात सुरवंटाचं फुलपाखरू होताना हा उमा देशपांडे लिखित वैचारिक बंध आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता अमृता खानोलकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही हा कार्यक्रम प्रसारित केला.
2: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
3: 2 ते 10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
2: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
3: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
2: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
3: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70662-50-362.
2: फोन पुन्हा एकदा 70662-50-362.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, सध्या आपल्या देशात नशामुक्त युवा ही मोहीम सुरू आहे. तर ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि विशेषतः युवा पिढीला नशाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे याविषयी आमच्याशी बोला गप्पा गाणी या कार्यक्रमात. आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02-31-266-26-24. तेव्हा श्रोते हो, जरूर फोन करा आणि आपलं मत मांडा. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यापूर्वी काही संदेश आणि जाहिरातांसाठी जाऊया मुंबई केंद्राकडे.
4: पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
5: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर परस्पर सहमतीतून मार्ग काढला जाईल मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. आणि महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण

0: महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. शिक्षकांनी आपलं ज्ञान अद्ययावत करावं, तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती स्वीकाराव्या असं आवाहन त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे केलं आहे. दरम्यान शिक्षक दिनानिमित्त आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशभरातल्या निवडक शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या डॉ कविता गित्ते, नाशिकमधल्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतील शिवप्रसाद टिंगरे या राज्यातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. विविध सण उत्सवांच्या काळात ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. डीजेचा लोकांना त्रास होऊ नये यावर सहमती होत असून यावर लवकरच मार्ग काढला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
1: आजच पुणे सीपींशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बऱ्याच गोष्टींवर सगळ्यांचं एकमत झालेलं आहे, त्यातनं कसा मार्ग काढायचा. विशेषतः ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो, डीजे मध्ये भूकंप आल्यासारखा जो काही आवाज असतो, अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचं एकमत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पुण्यातही गणेश उत्सव आणि सगळेच उत्सव हे आपल्याला पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील आणि विशेषतः लोकांच्या सहभागानेच डीजेचं जे काही स्तोम तयार झालेलं आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसेल किंवा संपताना दिसेल.
0: पुणे हे जागतिक क्षमता केंद्रांचं म्हणजे GCC प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असून पुण्यात सध्या 130 पेक्षा अधिक GCC कार्यरत आहेत. येत्या 1 वर्षात ही संख्या 800 पेक्षा अधिक होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. वाकड इथं ग्लोबल बिझनेस सोल्युशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या केंद्रामुळे 1000 अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे. बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारं आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा देणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यात व्यक्त केला. या मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पुण्याला देशातील आधुनिक आणि गतिशील शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगानं उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, डेटा अॅनालिटिक्स यासारख्या नव्या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं. श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण काल देशासह राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये काल मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांमध्ये तसंच जगभरातल्या इस्कॉन मंदिरांमध्येही फुलांची आकर्षक सजावट तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स अॅप संकल्पनेला देशात 3रा क्रमांक मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत बगाटे यांनी ही माहिती दिली. सध्या या अॅपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असला तरी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरही या अॅपचा वापर प्रभावीपणे करता येईल असं बगाटे यांनी सांगितलं. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवणं हे गुन्ह्याची उकल होण्यासाठी अत्यंत आवश्यक मात्र खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली. त्यातून रेड्स अर्थात रत्नागिरी ऍडव्हान्स डेटा इंटिग्रेटेड सिस्टीम हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आलं. बेवारस मृतदेहांची माहिती त्यात एकत्रित संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्र आणि इतर माहितीच्या आधारे AI

0: तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. चेहरा ओळखणं कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा तयार केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूप तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या ऍपच्या माध्यमातून आतापर्यंत 21 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं असून 11 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणंही शक्य झालंय. या उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: नाशिकमध्ये आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा मिळाव्यात, देणगीच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवावी या आणि अशा मागण्यांसाठी गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल रात्री मागे घेण्यात आलं. आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबवून मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कळवण तालुक्यात विसरवाडी इथल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या सृष्टी सूर्यवंशी हिचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. सेंट्रल किचनच्या निकृष्ट जेवणामुळे तिला त्रास झाल्याचा आरोप करत तिचे पालक आणि आदिवासी विद्यार्थी आंदोलकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 तास ठिय्या आंदोलन केलं. ऑपरेशन चक्रच्या 6व्या आवृत्तीस अंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI काल डिजिटल अरेस्टशी संबंधित 3 मोठ्या प्रकरणांमध्ये देशभरात धडक कारवाई केली. CBI 20 राज्यांमधल्या 89 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या अंतर्गत डिजिटल अरेस्टच्या 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी एकंदर 42,36,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. नियमबाह्य पद्धतीनं रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. या रिक्षांसंदर्भात मिळालेल्या तक्रारींविषयी त्यांनी काल परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जालना इथं काल एकाच वेळी 5,348 जणांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, अद्विक क्लब यांच्या समन्वयातून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता मिळाली आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अमृत 2 मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या रमाबाई रणवीर यांचा जिल्हा प्रशासनातर्फे काल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रमाबाईंच्या मुलींच्या शिक्षणासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवण्याच्या उद्देशानं रमाबाई अनवाणी धावल्या होत्या. क्रिकेट. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची लढत पाकिस्तानच्या संघाशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होईल. भारतानं यापूर्वीचे 2 सामने जिंकून उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्क केलं आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर परस्पर सहमतीतून मार्ग काढला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. आणि महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
3: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलख

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आणि त्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
0: श्रोतेहो जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. दिलखुलास 7:25, श्वास हेल्थ केअर सांगली 7:45, चिंतन हास चिंतामणी 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.

आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7:40 आपण ऐकणार आहात मौखिक आरोग्याविषयी डॉक्टर निकिता वळवी यांनी दिलेली माहिती. 8:15 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली.

आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास ऐकूया मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 7:25 झालेली आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम सांगकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
2: सर्वसामान्य नागरिक किंवा आम्ही सगळेच असं कधी कधी वाटतं की पाणी हे सहज उपलब्ध होतं आणि काय आणि कसं किती वापरायचं, पण हे पाणी पुरवठा करणाऱ्या संस्था आणि वापरणारे लाभार्थी यांची खूप मोठी जबाबदारी असेल, काय सांगाल?
1: पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी सर्वप्रथम एंटरटेनमेंट इश्यू करावं, त्याच्यानंतर पाणी मोजून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज सगळ्यात दुर्लक्षित बाब म्हणजे आपण मीटर्ड वॉटर देऊ शकत नाही आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेपसुद्धा पाणी वापरकर्ते घेतात. वास्तविक पाहता की मीटर्ड वॉटर इज द बेस्ट वे, कारण आपल्याला मेजर करता येतं की मला इम्पॅक्ट पण करता येतो की मी एवढं धरण बांधलंय याचं पाण्याचा किती वापर होतोय. तो मीटर्ड वॉटरनी झाला तर तो जास्ती त्याच्यावर वी कॅन डिपेंडेबल ऑन दॅट, परंतु तो एक महत्त्वाचा भाग असतो. नंतर जितकं आपण पाणी देतो त्याचं वॉटर चार्जिंग पण जे सप्लायर्स आहेत त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे, ॲग्रीमेंट व्यवस्थित करायला पाहिजे, नंतर त्याच्यानंतर त्यांच्याकडनं वसुली पण करायला हवी आणि पॉल्युटर्स पे म्हणजे ज्यांनी पोल्युशन केलं त्यांना पेनल्टीसुद्धा लावायला हवी, असं सगळे त्यांचे मुख्य काम आहेत. आणि ज्यावेळेस स्केअरसिटी असेल किंवा फ्लड असेल किंवा मग ड्रॉट असेल त्यावेळेससुद्धा त्यांचे विशेष कार्य जे असतात, जे त्यांचं अथॉरिटी असते, जी ड्युटीज असते ते त्यांनी पार पाडावी. ज्यांना पाणी मिळतं म्हणजे वॉटर युजर्स जे आहेत त्यांनी मीटर्ड वॉटर करावं, म्हणजे अजून सुद्धा इरिगेशनमध्ये फक्त 20% लोक जे आहेत ते मीटरनी पाणी घेतात, 80% लोक एरिया बेस्ड रेट घेतात. एरिया बेस्ड रेट म्हणजे काय, तर आम्ही मग त्याचं कॅल्क्युलेशन करतो की समजा गहू तुम्हाला पेरायचं असेल, गहूचं उत्पादन असेल त्याला किती महिने लागतील, मग त्याला पाणी किती लागत असेल, त्याचे जे थंब रूल्स असतात ते सुद्धा सायंटिफिकली डिराईव्ड असतात. मग एवढी क्वांटिटी ऑफ वॉटर असेल, मग त्या क्वांटिटीला जर मीटरने घेतलं तर किती रेट लागले असतील. आणि ॲक्च्युली काय होतं, जेव्हा एरिया बेस घेतो आणि मीटरनी नाही घेत तेव्हा लोक पाण्याचा अपव्यय पण खूप जास्ती करतात, मग आम्ही त्याच्यावर 25% ॲडिशनल मग कॉस्ट लावत असतो. तर मग एरिया बेस रेट जे असतात ते थोडेसे जास्ती असतात मीटर रेटने. तर म्हणून मीटरनी पाणी घ्यावं, त्याच्यानंतर जे तुम्हाला आकारणी झाली आहे ती वेळेवर भरावी. विविध सवलती दिलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात सवलती आहे, म्हणजे इंडस्ट्रीला सुद्धा आपण इतक्या सवलती दिल्या की त्यांनी झिरो लिक्विड डिस्चार्ज केलं तर त्याला जर 13.50 रुपये जर रेट असेल तर त्याला फक्त 25% लागतो त्याच्या ZLD वर तो गेला तर. तर या सगळ्या सवलती आपण त्यांना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त पाणी कॉन्झर्व व्हावं आणि चांगल्या पद्धतीने त्याचा वापर व्हावा. पाणी वापर केल्यानंतर त्याचं रिसायकल करावं, रियूज करावं आणि जे आपण पाणी स्रोतातून सोडतो त्याला ट्रीट करावं ते MPCB च्या नॉर्मप्रमाणे. म्हणजे तुमच्या नैसर्गिक फ्लोमध्ये जेव्हा पाणी जातं त्यावेळेस त्या पाण्याची क्वालिटी ही

0: चांगली राहते. आता पाणी कसं असतं, फ्लोईंग असतं, अपस्ट्रीम कडनं डाऊनस्ट्रीम कडे जात असतं. ज्यावेळी पाण्याची क्वालिटी, जसं मी आज पाणी वापरलं आणि त्याचा जो डिस्चार्ज केला, पोल्युटेड पाणी केलं, तर मग ते पोल्युटेड पाणी तर नॅचरल फ्लो ऑफ वॉटरमध्ये मिक्स झालं. म्हणजे जर पूर्ण पाणी स्वच्छ असेल तर हे अस्वच्छ पाणी मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली त्याची मधले पॉल्युशन असेल, मे बी याची डेन्सिटी जास्ती असेल आधीची, तर ही डेन्सिटी कमी होईल मोठ्या पाण्यामध्ये मिसळल्यानंतर. पाणी तर खराब झालं. आज आपल्या ग्लासमध्ये पाणी असेल आणि त्याच्यामध्ये एक खडा जरी पडला तरी आपण पूर्ण पाणी फेकून देतो. तशीच परिस्थिती होत असते ज्यावेळेस पूर्ण पाण्यामध्ये हे पोल्युटेड वॉटर तुम्ही मिक्स करत असतात. तर या खूप साध्या जबाबदाऱ्या आहेत, याच्यामध्ये विशेष असं काही नाही आणि सगळ्यांना समजेल अशाच आहेत. तर ह्या दोन वॉटर युजर्सच्या आणि वॉटर सप्लायर्सच्या जबाबदाऱ्या आहेत.
1: तर ह्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत या दोघांच्याही. अगदीच. आता केवळ आपण असं म्हणतो की पाणी उपलब्ध आहे तेवढं ठीक आहे, पण त्याचं संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर ते किती स्वच्छ आहे, त्यावर प्रक्रिया होते की नाही, या सगळ्या बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात, नाही का?
0: ऍक्च्युली त्या अतिशय महत्त्वाचे आहे. पण आमच्या निदर्शनास एक बाब मोठ्या प्रमाणामध्ये जी आली होती की ओव्हरऑल आम्हाला दिसत होतं की पाण्याची क्वालिटी जी आहे ती वर्षानुवर्ष ती अजून पोल्युशनकडे वाढत चाललेली आहे. इव्हेंच्युअली बरेचसे मी सेमिनार आणि कॉन्फरन्सेस पण अटेंड केलेत आणि त्याच्यामध्ये जो एकच सूर मला इंडस्ट्रीजचा जो दिसला त्याच्याने माझे ऍक्च्युली तसे पाहिले तर डोळे उघडले गेले असं पण म्हणता येईल. की त्यांचं असं म्हणणार आहे की तुम्ही जोपर्यंत रेड हँडेड पकडणार नाही तोपर्यंत आम्ही का देणार. तर म्हणजेच त्यांनी ही जी पूर्ण जबाबदारी आहे ती शासनावर टाकलेली आणि ही एक दोन नाही, मी कमीत कमी 10 ते 15 कॉन्फरन्सेस आणि इंडस्ट्रियलिस्टशी बोलल्यानंतर 1-to-1 हा त्याचा निष्कर्ष मला लक्षात आला. दुसरं मग मी IDC-च्या इंजिनियर्सकडनं ज्यावेळेस माहिती मागवली तर त्यांच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की आम्हाला दिसते की पाणी अस्वच्छ आहे पण ते सर्टिफिकेट दाखवतात की त्यांच्याकडे पाण्याचं प्रमाणपत्र आहे की ते चांगलं आहे म्हणून. किंवा मग त्यांच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल तर मग आमच्याकडे पोल्युटर्स पे अंतर्गत कारवाई करण्याची कुठलीच कारवाई व्यवस्था नाही. मग या सगळ्या केसमध्ये आम्ही काय करायला हवं म्हणून यांची आणि बिईंग अ मॉनिटरिंग अथॉरिटी आणि पाण्याची क्वालिटी ज्या प्रकारे खराब होती आहे त्याला आपण अनुशासित करण्याकरिता प्रथमचत आपण 2026 जुलै 2026 मध्ये वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर हा संलग्न वॉटर टॅरिफशी घेतला की पॉल्युटर्स पे प्रमाणे तुम्ही तिप्पट आकारणी करावी जर पाण्याची जर क्वालिटी व्यवस्थित नसेल किंवा तुम्हाला जो STP किंवा ETP जो तुम्हाला लागू असेल तो तिथे नसणार किंवा तो कार्यरत नसेल किंवा पूर्ण क्वालिटी पूर्ण क्वांटिटी जर तुमची प्युरिफाय होत नसेल तर अशा प्रकारे आम्ही सक्षम केलेलं आहे IDC-च्या अधिकाऱ्याला आणि MWRRA-ला सुद्धा. आता पहिले आम्ही परावलंबित होतो आता आम्ही स्वावलंबी झालो त्याच्यामध्ये.
1: या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा महत्वाचा आहे की हा जलसाठा वाढवण्यासाठी किंवा आता ही जी काही टेक्नॉलॉजी निघालेली आहे त्या संदर्भात प्राधिकरण किंवा काय सांगाल तुम्ही?
0: आता आपल्याकडे जे सगळे नवीन प्रोजेक्ट्स येतात ते आपण PDN-नी ठेवतो, म्हणजे पाईप वॉटर पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये असतात. सुरुवातीला ते ओपन चॅनल्स असायचे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लॉस व्हायचा. आता स्कॅडा मीटर, नंतर आता आपण सॅटेलाईटचा सुद्धा वापर करायला सुरुवात केला, डिजिटायझेशन झालं, मीटरिंग झालं आणि आता आपण फिजोमीटरची सुद्धा प्रावधान त्याच्यामध्ये लागू केलेली आहे. STP आणि ETP आणि जितके पण आता CETP आहे त्याला सुद्धा मोजमाप करण्याकरिता एक यंत्रणा आपण साध्य केलेली आहे. तर टेक्नॉलॉजीचा डिजिटायझेशनचा आता पुरेपूर वापर करण्यासाठी आम्ही प्रयोजन आणि आमच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये निकष टाकलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन आता ज्यावेळेस चेक होईल त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये इम्प्लिमेंटेशन सुद्धा होईल असं आम्हाला वाटतं.
1: नक्कीच. आणि आजच्या महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेमध्ये काय त्रुटी आहेत आणि त्या कशा दूर केल्या जातील याबद्दल काही सांगाल का? असं वाटतंय का काही त्रुटी आहेत अजून?
0: ऍक्च्युली महाराष्ट्र खूप मोठं आहे, 308 लाख हेक्टर तुमची जागा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 4000 प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे मीडियम, मायनर आणि मेजर. याच्यानंतर लोकल सेक्टरमध्ये कमीत कमी 96000 प्रोजेक्ट्स आहेत. याच्याऐवजी तुमच्याकडे नदी, नाले आणि बाकीच्या गोष्टी आहेत. त्याच्या व्यवस्थापन करण्याची जी धुरा जलसंपदाकडे आहे तर त्यांच्याकडे एम्प्लॉईज जे आहेत ते खूप लिमिटेड आहेत.

0: मी जसं म्हटलं की लोकांना असं वाटतं की तुम्ही रेड हँडेड पकडा, हा एक प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतर दुसरं असतं की त्यांच्या सोबत जे पण काही इश्यूज असतील ते आमच्यापर्यंत बहुधा पुष्कदा पोहोचत नाही, तो पण एक मोठा प्रश्न असतो. आपण सेक्टोरल जर घेतलं म्हणजे कॅटेगरी ऑफ यूज पणे घेतलं तर ते सांगायला मला जास्त सोपी पडेल. जसं इंडस्ट्रीजचा जो प्रॉब्लेम आहे की इंडस्ट्रीजमध्ये आज मला दिसतं की फक्त 900 मिलियन क्युबिक मीटर पाणी हे वापर केलं जातं, पण वास्तविक पाहता तो आकडा लक्षात येत नाही की एक्झॅक्टली खरंच 900 मिलियन क्युबिक मीटर पाणी कसं असू शकतं, कारण ज्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आहे आपल्याकडे तर कुठेतरी हा NRW नॉन रेव्हेन्यू वॉटर UFW हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो पकडला जात नाहीये. त्याच्यानंतर पाणी चोरी हा खूप मोठा प्रकार आहे. मीटरिंग नसल्यामुळे पाणी चोरी सुद्धा पकडणं आम्हाला पुष्कदा अशक्य होत असतं. तर हा पण खूप महत्वाचा मुद्दा ज्याला आम्हाला टॅप करायचं आहे. तिसरं म्हणजे पुष्कळ ठिकाणी आता आपली जी धरणं बांधल्या गेलेली आहे त्याला स्पेशल रिपेअर्स लागतो, त्याच्यामध्ये सिल्टेशन झालेलं आहे, तर या पण बाबीवर तेवढंच महत्त्वपूर्ण म्हणजे फंडिंगची पण रिक्वायरमेंट आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुद्धा रिक्वायरमेंट आहे. तर असे महत्त्वाचे खूप सगळे प्रश्न जलसंपदा विभागाकडे आज आहेत आणि त्याला सुद्धा ते व्यापकपणे काम करण्याची करतात आहे. याच्यासाठी फंडिंगसाठी आम्ही एक तरतूद आमच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये केली की जो पण काही तुम्हाला इंटरेस्ट मिळतोय, ज्या काही पेनल्टीज मिळतात आहे त्याला आम्ही इअरमार्क करायला सांगितलं आहे स्पेशल रिपेअर्स करता. हे सुद्धा पहिल्यांदाच झालं की तो जो फंड असेल तो फंड तुम्हाला रेग्युलर ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये न वापरता स्पेशल रिपेअर्स करता वापरण्यात यावं, कारण स्पेशल रिपेअर्ससाठी फंडिंग जी असते ती मिळत नाही आणि त्यामुळे जे नवीन धरणं येतात पण जुन्या जे धरणं असतात त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला किंवा फंड्स नसल्यामुळे ती जी त्रुट आहे ती सुद्धा आम्ही भरून काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या टॅरिफ मार्फत.
1: नक्कीच ज्या काही त्रुटी आहेत पण त्याच्यावरही खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदारीने काम सुरू आहे. श्रोतेहू, जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
1: श्रोतेहो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणी करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते. मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा, थोडे डोळे उशीर द्यावी डोक्याच्या खाली, डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो. एखाद्या आय बँकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर ती डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते. तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत, एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला, जेणेकरून बाह्य पटल ड्राय होऊ नये.
0: सात वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. आता मौखिक आरोग्याविषयी डॉक्टर निकिता वळवी यांनी दिलेली माहिती ऐकूया.

0: नमस्कार, मी डॉक्टर निकिता वळवी, प्रॉस्टोडॉन्टिस्ट म्हणजेच कृत्रिम दंतशास्त्रज्ञ. जर काही कारणास्तव जर दात काढावा लागला, आपले काही दात गेले, तर ते दातांची पोकळी कशी भरून काढावी याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर कृत्रिम दंतशास्त्र म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे दात किंवा तोंडातील काही भाग गमावलेला असेल आणि तिकडे पोकळी निर्माण झाली असेल, ती कशी भरून काढायची याचं काम एक प्रॉस्टोडॉन्टिस्ट किंवा कृत्रिम दंतशास्त्रज्ञ करत असतो. तर समजा एखाद्या व्यक्तीचे एक किंवा दोन दात किंवा अख्खी दातांची पंक्ती गेली असेल, तर ती कशी भरून काढावी ह्याच्यासाठी क्राउन, ब्रिज, कवळी, संपूर्ण दातांची कवळी किंवा अर्धवट दातांची कवळी, एक किंवा दोन दात गेले असतील तर अर्धवट दातांची कवळी, संपूर्ण दातांची पंक्ती गेली असेल तर पूर्ण दातांची कवळी हे दिले जाऊ शकते, किंवा कृत्रिम दाताचं प्रत्यारोपण म्हणजेच इम्प्लांट हे सुद्धा केले जाऊ शकते. आता प्रॉस्टोडॉन्टिक्समध्ये सगळ्यात आव्हानात्मक काम म्हणजे ओरल अँड मॅक्झिलोफेशियल प्रोस्थेसिस. म्हणजे काय की कॅन्सरमुळे किंवा ऍक्सिडेंटमुळे किंवा अपघातामुळे किंवा जन्मजातरित्या काही लोकांमध्ये तोंडातील काही भाग नसतो किंवा त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते, तर ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रॉस्टोडॉन्टिक्सचं काम असतं. आता एक उदाहरण सांगते. एखाद्या व्यक्तीमध्ये समजा कॅन्सरमुळे किंवा अपघातामुळे टाळूचा भाग गेला असेल, तर त्यासाठी आपण ऑब्चुरेटर प्रोस्थेसिस असं देतो. आता ऑब्चुरेटर प्रोस्थेसिस म्हणजे काय, हे एक पेशंटच्या साच्यानुसार बनवलेले प्रोस्थेसिस असते. म्हणजे अपघात तर प्रत्येक पेशंटमध्ये वेगळा होतो किंवा कॅन्सरमुळे प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळा भाग काढला जाऊ शकतो, तर एकच ऑब्चुरेटर हे प्रत्येक पेशंटमध्ये नाही वापरले जाऊ शकत. म्हणून प्रत्येक पेशंटसाठी आपण वेगळं ऑब्चुरेटर त्याचे विविध माप घेऊन बनवले जाते. असे ऑब्चुरेटर देऊन जी दातामध्ये किंवा तोंडामध्ये पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढता येऊ शकते. आता समजा एखाद्या पेशंटमध्ये टाळू नाहीये, तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतील किंवा काय समस्या येतील, त्याला जेवता येणार नाही, नाकातून द्रव्य किंवा अन्न बाहेर येईल आणि मुख्य म्हणजे त्याच्या आवाजात सुद्धा बदल येईल. तर ऑब्चुरेटर काय करते, पेशंटला आत्मविश्वास देते. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटला चावता येते. तिसरी गोष्ट, पेशंटचा आवाज जो टाळू नसल्यामुळे व्यवस्थित नव्हता तो परत सुधारतो आणि पेशंटला गिळायला बोलायला ह्याची सहायता मिळते. तसेच ओरल मॅक्झिलोफेशियल प्रोस्थेसिस मध्ये एखाद्या पेशंटचं नाक नाहीये, डोळा नाहीये किंवा कान नाहीये, हे सुद्धा आपण ओरल मॅक्झिलो प्रोस्थेसिस मध्ये बसवता येऊ शकते. तर शेवटी मी हेच सांगेल की ओरल मॅक्झिलोफेशियल प्रोस्थेसिस हा पेशंटला फक्त दातच देत नाही तर आत्मविश्वास, समाजामध्ये वावरण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो तो देतो.
1: मौखिक आरोग्याविषयी डॉक्टर निकिता वळवी यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. आपण ऐकताय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर.
2: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंड आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
2: श्रोतेहो, रविवारी 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि नेत्रदान पंधरवडा या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
1: सात वाजून

0: 45 मिनिटं झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर आजचा प्रश्न असा आहे की अचानक लागणारी धाप असते किंवा दीर्घकालीन धाप सुद्धा असते, तर हे काय प्रकार आहेत आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सांगा ना.
4: श्रोत्यांनो, बऱ्याचदा असं होतं की जे ज्येष्ठ व्यक्ती असतात, ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये धापेचा त्रास असतो, दम लागत असतो, आणि पिढी किंवा जनरेशन गॅप म्हणूया किंवा विचार म्हणूया, ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि नको मला तपासण्या करतील, माझा एक्सरे काढतील, माझा सीटी स्कॅन करतील, एंजिओग्राफी करतील, मला नकोच दाखवायला, म्हणून घरात त्यांचा एक नकाराचा सूर असतो. मला ऍडमिट करतील हा एक विचार असतो. खरं तर श्रोते हो की दम लागणं, धाप लागणं हे केवळ फुफ्फुसामुळे होतं असं नाही, हृदयामुळे पण होऊ शकतं, अंगामध्ये रक्त कमी असेल तरी होऊ शकतं. एक 60 वर्षाच्या बाई महिला, त्यांना दम लागत होता आणि त्या अंगावर काढत होत्या. घरातले चला म्हटलं तरी त्या तज्ञांकडे जात नव्हत्या. तात्पुरतं औषध घ्यायचं, फॅमिली डॉक्टरकडून औषध घ्यायचं, गाडी पुढे ढकलायची. पण एक दिवस अचानक त्यांना त्रास झाल्यानंतर ते मग आमच्याकडे आले आणि मग त्यांच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी झाली होती. श्रोते हो, जसा हार्ट अटॅक येतो तसा फुफ्फुसाचा अटॅक येतो. यामध्ये दोन प्रकार आहेत की अचानक तयार होणारी गुठळी किंवा दीर्घकालीन रेंगाळणारी गुठळी जी फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये असते. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला पल्मोनरी आर्टरी म्हणतात आणि ही फार लांब नसते पण ह्याच्या फांद्या लगेच फुटतात. म्हणजे एखादं मोठं झाड लिंबाचं असेल किंवा पिंपळाचं असेल आणि फांद्या मोठ्या मोठ्या असतात, पण आपण घरामध्ये बघतो किंवा एक वेगळ्या प्रकारचा चाफा असतो त्याच्या फांद्या लगेच फुटतात.
3: याबद्दल तुमच्याकडून ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934. डॉक्टर, तुम्ही सांगताय अचानक लागणाऱ्या आणि दीर्घकालीन धाप या दोन्ही बद्दल.
4: तर मी सांगत होते की अचानक ह्या फांद्या फुटतात म्हणजे रक्तवाहिनीची लांबी कमी पण फांद्या लगेच फुटून रक्तवाहिनी एकदम बारीक होते आणि अशा मध्ये रक्तवाहिनीतल्या गुठळ्या ज्या आहेत त्या लगेच अडकतात आणि श्वास थांबल्यासारखी परिस्थिती होते. म्हणजे अशा रुग्णांना दम लागतो, छातीमध्ये दुखायला लागतं, काही रुग्णांना खोकल्यातून रक्त पडतं. आणि अर्थात अशा रुग्णांचा फुफ्फुसाचा जो अटॅक आहे तो अटॅक जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची इंजेक्शन द्यावी लागतात आणि याचं निदान होणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा याचं निदान होत नाही. दम लागला किंवा छातीत दुखलं की लोक हृदयावर कॉन्सन्ट्रेट करतात, हृदयाकडे लक्ष देतात, फुफ्फुसपात्र दुर्लक्षित राहतं की या रक्तवाहिनीतल्या गुठळ्या अचानक होतात तशा त्या दीर्घकालीन सुद्धा असतात आणि यांचं दुखणं छातीतलं सतत बारीक सुरू असतं. यांचंही निदान महत्वाचं असतं. काय होतं की पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम असं या आजाराचं नाव आहे आणि पारंपरिक पद्धतीनुसार जे लोक दीर्घकाळ अंथरुणाला खिळून आहेत, पायाला सूज आलेली आहे, रक्त प्रवाह स्लो झालेला आहे, अशा लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा हे दिसू शकतं. विशेषतः ज्यांच्यामध्ये रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती आहे अशा तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम होऊ शकतो हे लक्षात ठेवून तज्ञांचा सल्ला घेतला तर कुठल्याही प्रकारची धाप कंट्रोलमध्ये येऊ शकते आणि त्यावर मात करू शकतो.
3: धन्यवाद सर, ही माहिती सांगितली त्याबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली. निर्मिती

0: ही संकल्पना अमेय जोगळेकर।
1: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात। आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। श्रोतेहो, सध्या आपल्या देशात नशामुक्त युवा ही मोहीम सुरू आहे। तर ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि विशेषतः युवा पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे याविषयी आमच्याशी बोला गप्पा गाणी या कार्यक्रमात। आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत। यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-231-266-26-24। नंबर पुन्हा एकदा 02-231-266-26-24। जरूर फोन करा आज 10:30 ते 11 या वेळेत। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोतेहो, आता काही भावगीतं ऐकूया।

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आता पुन्हा एकदा लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत.

8:15 आपण ऐकणार आहात सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत आहे अजित मालंडकर यांचं। गायक आहेत मंदार आपटे आणि संगीतकार प्रणव हरिदास। हे गाणं ऐकण्यापूर्वी संपूर्ण कविता आणि कवीचं मनोगत ऐकूया।
1: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। कशाचा आणखी तुझी नवी सुगंध मागणी। बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे, बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे। वरून अंतरातले तसे सलज्ज बोलणे। फुलून केवडयात ये तुझी सुरेल चांदणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझी दिठी तुझी मिठी, तुझा सवे शहारतो। तुझी दिठी तुझी मिठी, तुझा सवे शहारतो। तुझ्या तना मनातुनी पुन्हा पुन्हा थरारतो। अधीर रात्र मागते, अधीर रात्र मागते तुझी सुगंध वेचणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे, असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे। फुला फुला तुनी पुन्हा पुन्हा भरून गायचे। तुझाच देह गंध हा दिशा भरून साजणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। त्याच्या आणि तिच्या उत्कट प्रीतीचं तितकंच उत्कट प्रकटीकरण। तो तिला म्हणतो, माझ्या अंगणात सर्वत्र तुझा तुझ्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे। आणि मग अजून तुझी सुगंधाची ही नवी मागणी कशासाठी? तो लटकी तक्रार करतो की तुझं असं लपून काळजावर घाव घालणं आणि पुन्हा लाजत लाजत अंतरातल्या भावना व्यक्त करणं हे काही बरोबर नाही। तरीही सारं हवं असं वाटणार आहे। त्याला गंध भारल्या केवड्यात ती एखाद्या सुरेल चांदणीसारखे दिसते। पुढे तो उटकत होत तिला सांगतो की तुझ्या दिठीची भेट होती, तुझ्या मिठीतून नखशिखांत शहारत जातो मी, आणि रात्रभर तुझा सुगंध माझ्या तनामनात भरून घ्यावासा वाटतो। आणि मग असं उत्कट प्रेमात न्हाऊन निघताना तो अधिकच उत्कट होत तिला सांगत राहतो की तुला मला असे अजून बरेच जन्म घ्यायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा फुला फुलातून गात राहायचे आहे। इथे साऱ्या देशातून तुझाच गंध भरून राहिला आहे। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। कशासा आणखी तुझी नवी सुगंध मागणी।

तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत होतं अजित मालंडकर।

यांचं. गायक होते मंदार आपटे. साथसंगत अशी होती तबला आणि इतर तालवाद्य सौरभ शिर्के, गिटार अमोघ दांडेकर, व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा, संगीतकार प्रणव हरिदास, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो.

0: सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
1: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्यपटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात. म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काय ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंध आपण निर्माण होऊ असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण नेत्रदान करू शकत नाही. ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: आठ वाजून 30 मिनिटं होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण। नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 169 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता। भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल रात्री देशभरात उत्साहात साजरा। अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धा। आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत।

आता सविस्तर बातम्या. प्रख्यात शिक्षणतज्ञ, तत्वज्ञ, लेखक आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी देशात राष्ट्रीय शिक्षक दिन पाळला जातो. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली असून एक असामान्य शिक्षक असं त्यांचं वर्णन केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षक आणि शिक्षण तज्ञांना त्यांचं ज्ञान अद्ययावत ठेवण्याचं, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याचं आवाहन यानिमित्तानं केलं आहे. शिक्षक आणि शिक्षण तज्ञ आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यात आणि त्यांचं चारित्र्य घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत आज 48 शालेय शिक्षकांना आणि उच्च शिक्षण संस्थांमधील 21 शिक्षक आणि प्राध्यापकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नेपाळमधल्या पूरग्रस्त त्रिशुली बाजार भागातून काल आणखी 3 भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. यात एका 5 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. आतापर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयांची एकूण संख्या 169 झाली आहे. मात्र अद्याप 275 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. चीनमधून 1907 भारतीयांनी नेपाळमध्ये सुरक्षित प्रवेश केला असून काठमांडूमधील भारतीय दूतावास सुरक्षित बाहेर काढलेल्या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी विमान प्रवासाची व्यवस्था करत आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशात कोणताही भारतीय प्रवासी अडकलेला नाही असंही जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान भारतानं नेपाळला 95 टन मदत साहित्य पुरवलं असून नेपाळ सरकारच्या आवश्यकतेनुसार भारत मदतकार्य सुरू ठेवेल असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. नेपाळमध्ये पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1295 पोहोचली असून बचाव पथकांना आणखी काही मृतदेह सापडले आहेत. बचाव पथकांनी 12,000 अधिक लोकांची सुटका केली असली तरी सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल अष्टमीला मध्यरात्री देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरातही विविध धार्मिक विधींसह जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्रासह विविध ठिकाणच्या इस्कॉन मंदिरांसह विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये देखील भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव साजरा झाला. महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी गोपाळकाला अर्थात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तमिळनाडूच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते चेन्नई इथं हृदयाच्या झडपा आणि संरचनात्मक आजारांवरील प्रगत उपचार या विषयावरील इंडिया वॉल्स 2026 या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या हस्ते चेन्नईतल्या गिंडी इथं इंडिया वॉल्स रजिस्ट्रीचं उद्घाटन होणार असून दिनमलार वृत्तपत्राच्या 75व्या वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट प्रकाशन सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. उद्योगपती श्रीराम यांनी 1926 या महाविद्यालयाची स्थापना केली होती. दिल्ली विद्यापीठाचा भाग असलेलं आणि वाणिज्य, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन क्षेत्रातलं दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स देशातला एक प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांसाठी यूजीसी नेट परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी आढळल्यानंतर संस्थेनं पुनर्परीक्षेची घोषणा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जात आहेत. गृहमंत्रालयाच्या विविध विभागांशी संबंधित आणि गोव्याशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार असून त्यानंतर ते अंमली पदार्थांच्या विषयावर पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी अटल भवन इथल्या भाजपच्या नवनिर्मित राज्य कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून पक्षाच्या राज्य कोर कमिटीची बैठकही ते घेणार आहेत. सोमवारी ते वेस्टर्न झोनल कौन्सिलची बैठक आणि

0: गोवा पोलिसांचा प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कार सोहळा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल वॉर्सा इथं पोलंडचे राष्ट्राध्यक्ष कॅरोल नौरोकी यांची भेट घेतली. भारत आणि पोलंड धोरणात्मक भागीदारीबद्दल त्यांनी चर्चा केली. त्यांनी भारत पोलंड संसदीय गटाच्या सदस्यांचीही भेट घेतली आणि भारत पोलंड यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याबाबत विचारविनिमय केला. तत्पूर्वी जयशंकर यांनी संयुक्त कृती आराखडा 2024-28 प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री रादोस्लाव सिकोरेस्की यांची भेट घेतली. यावेळी युक्रेनमधील संघर्षासह विविध प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, तसंच हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीला चालना देण्याच्या गरजेवर भर देण्यात आल्याचं जयशंकर यांनी सिकोरेस्की यांच्यासमवेत संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारत आणि बेल्जियम यांच्यात सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट दे वीव्हर यांनी दिलं आहे. भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत काल मुंबईत झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, संरक्षण, शेती आणि अन्न प्रक्रिया आणि दागिने अशा एकंदर 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत यांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत यावेळी गोयल यांनी व्यक्त केलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या वाटचालीत महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. बिहारची राजधानी पाटणासह भागलपूर, जहानाबाद, भोजपूर, नालंदा, रोहतास, वैशाली आदी 14 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत तर सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं असून 8 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे असं आपत्ती व्यवस्थापन विभागानं म्हटलं आहे. न्यूयॉर्क इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत गतविजेत्या अरेना सबलिंका हिनं कामिला राकीमोचा 6-3-6-4 असा पराभव केला. आता पुढल्या फेरीत तिचा सामना अमेरिकेच्या टेलर टाउनसेंडशी होणार आहे. तर पुरुष एकेरी डॅनियल मेदवेदेवनं आर्थर रिंडर रेक्टचा 6-4-6-4-6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत चौथ्या फेरीत धडक मारली. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या किम एस्ट्रिप आणि अँडर्स साकरूप रास्मुसेन या जोडीचा त्यांनी पराभव केला. मात्र पुरुष एकेरीत हाँगकाँगच्या ली चुक यू कडून पराभव झाल्यानं भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेची सुरुवात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेत 29 सदस्यांच्या भारतीय संघासह 19 देशातील 105 खेळाडू सहभागी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानची लढत होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होणार आहे. भारतानं यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 169 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश, तर 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव काल रात्री देशभरात उत्साहात साजरा. अहमदाबाद इथं आजपासून जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धा आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 8:40 झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: आपण सुखी व्हावं आणि दुःख आपल्याला कधी येऊच नये असं प्रत्येकाला अगदी मनापासून वाटत असतं, पण वस्तुस्थिती मात्र याच्या नेमकी उलट असते। सुख जे असतं ते आपल्या वाऱ्याला पण येत नाही आणि दुःख टाळण्याचा किती प्रयत्न केला तरी ते आपल्या वाट्याला येतं। अशी परिस्थिती आपल्या नेहमी अनुभवाला येते। याचं कारण का? याचं जे कारण आहे ते कारण शोधण्याचा कोणी प्रयत्न करत नाही। बहुतेक वेळा कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो पण तो भलत्याच ठिकाणी केला जातो। जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे की जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असलंच पाहिजे, आणि म्हणून जेव्हा आपल्याला काही परिणाम दिसतात तेव्हा त्यांचं कारण शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि हे कारण शोधण्याचा प्रयत्न जर आपण केला नाही तर ज्या कारणांमुळं परिणाम घडलेला असतो त्या गोष्टी आपण सुधारू शकत नाही। आता एखाद्याची मुलं परीक्षेत नापास झाली, यावर सर्वसाधारण आईबाप जे असतात ते याचं कारण कुठे शोधतात पहा। कुणीतरी करणी केली, काकानं करणी केली, मामीनं करणी केली, चुलतीनं करणी केली, शेजाऱ्यानं केली, अशा तऱ्हेनं त्यांच्या ठिकाणी ही एक दृढ भावना निर्माण होते। वास्तविक मुलं नापास का होतात याचं सरळ कारण म्हणजे त्यांनी योग्य दिशेनं अभ्यास केलेला नसतो म्हणून, पण तरीसुद्धा आपण ते कारण बाजूला सारतो आणि कुणीतरी करणी केली अशी समजूत करून बुवा बाबा यांच्या पाठीमागे धावतो। कारण का? तर ती केलेली करणी उलटवण्यासाठी। मला तुम्ही सांगा की हे असं करण्यानं ही नापास होणारी मुलं कधीतरी पास होतील का? होणार नाहीत। आईबाप देवधर्म करत असतात, सोमवारी शंकर, मंगळवारी गणपती, बुधवारी खंडोबा आहेच, गुरुवारी दत्त, शुक्रवारी देवी संतोषी माता आहे, आता तर वैष्णव देवीच फार निघालंय। मधल्या काळामध्ये तर संतोषी मातेचं एवढं प्रस्थ माजलं होतं की त्यावर एक सिनेमा आला होता आणि त्या सिनेमानं विक्रमी पल्ला गाठला होता। कोणत्याही चित्रपटापेक्षा त्या संतोषी माता या चित्रपटानं विक्रम केले होते। आता वैष्णव देवीचं निघालेलं आहे, कोणी विचारलं अरे तू कुठे गेला होतास, वैष्णोदेवीला गेलो होतो। अरे तू कुठे गेला होतास रे, वैष्णोदेवीला। हे मी का सांगतो आहे की आपण हे जे काही देव आणि धर्माच्या नावाखाली करतो त्यावेळेला आपल्याला आपण फार पुण्य करतो असं वाटतं,

उपास केले म्हणजे आपण फार मोठं पुण्य निर्माण केलं असं आपल्याला वाटतं, आपण फार मोठं पुण्य जमा केलं असं वाटतं. काही जण प्रत्येक दिवशी उपवास करतात, काही जण तर अगदी निर्जळ उपवास करतात. कारण का? तर देवाची कृपा लवकर व्हावी म्हणून. उपवास करून पुण्य मिळतं ही गोष्ट खरी नाही. आपण कितीही जरी उपवास केले तरी त्यामुळं देवाला कळवळा येईल, दया येईल आणि तो तुमचं कार्य करील, काम करील असं तो काहीही करत नाही हे आपण लक्षात ठेवायचं. तुम्ही उपवास केले नाहीत आणि तुम्ही चार वेळा जेवलात तो तुमच्यावर कोप करणार नाही हेही आपण लक्षात ठेवायचं. तुम्ही एक वेळ जेवायचं का दहा वेळा जेवायचं का जेवायचंच नाही हे तू ठरवायचंस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार. तू जर दहा वेळा जेवलास तर त्यामुळं त्या निसर्गाचा कोप होण्याची शक्यता आहे. निसर्गाचा नियम असा आहे की जेवढं आपल्याला पचवता येईल तेवढं आपण खाल्लं पाहिजे. जर पचवता येत नसेल तर खाण्यात काय अर्थ आहे? जीवनविद्या सांगते तुम्ही उपवास करण्यापेक्षा कमी खा. आता कमी म्हणजे किती? तर तुमची पचनशक्ती किती आहे हे तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे खा. कोणी किती खायचं हे प्रत्येकानं स्वतः ठरवायचं. एक काळ असा होता की लोकांचा देवावर धर्मावर खूप विश्वास होता आणि म्हणून आपल्या वाडवडिलांनी त्यांना हे माहीत होतं की देवाधर्माच्या नावाखाली लोकांना तुम्ही उपवास करा म्हणून जर सांगितलं तर त्यामुळे लोकांची प्रकृती चांगली राहील. देवाधर्माच्या नावाखाली उपवास करा म्हणून जर आपण लोकांना सांगितलं तर त्यांच्या त्या उपवास करण्यानं त्यांची प्रकृती चांगली राहील हे आपल्या वाडवडिलांना माहिती होतं, संतांनाही हे माहीत होतं. आठवड्यातून एक दिवस, 15 दिवसातून एक दिवस त्यांना उपवास करायला लावलं तर त्यायोगे त्यांची प्रकृती चांगली राहील याकरता आपल्या वाडवडिलांनी आणि संतांनी आपल्याला उपवास करायला सांगितले. पण प्रत्यक्षात काय झालं? तर त्यांचा हेतू राहिला बाजूला. लोकांनी एक दिवस तरी उपवास करावा, त्यांनी पोटाला विश्रांती द्यावी हा आपल्या वाडवडिलांचा आणि संतांचा हेतू होता, परंतु प्रत्यक्षात मात्र तो हेतू राहिला बाजूला. आज काय होतं आहे की ज्या दिवशी उपवास करायचा त्या दिवशी जे आपण दररोज खातो ते खायचं नाही तर त्याऐवजी दुसरं खायचं. उदाहरणार्थ एकादशीच्या दिवशी साधा भात जेवायचा नाही, मग वऱ्याचा भात खायचा. भाकरी खायची नाही, मग खिचडी खायची. आणि खायचं तरी किती? म्हणून एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण सर्वश्रुत आहे. हे खायचं नाही ते खायचं, मग काय उपयोग आहे? शेवटी तू खातोच आहेस ना. मग ते खायचं नाही आणि हे खायचं यात फरक तो काय? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्या वाडवडिलांनी जे उपवास करायला सांगितले त्या पाठीमागे त्यांचा हेतू हा होता की आपल्याला त्या योगे आरोग्य मिळावं. आपल्याला आरोग्य मिळावं हा मुख्य हेतू होता. आरोग्यम धनसंपदा असं जे म्हटलंय ते सार्थ आणि यथार्थ आहे. आरोग्यासारखं दुसरं सुख या जगात दुसरं नाही. आरोग्यासारखं सुख या जगामध्ये दुसरं नाही. बघा तुम्ही की तुमच्याजवळ गडगंज संपत्ती आहे पण तुम्हाला जर अल्सर झालाय, डायबिटीस झालाय, ब्लड प्रेशर आहे, कॅन्सर झालाय, तापानं तोंडाची चव गेली, त्याला काय होतं? त्यावेळेला तो पैसा उपयोगी पडतो का? त्यावेळेला आपली अशी अवस्था असते की त्यावेळेला आपल्याला आपल्या तोंडामध्ये घास सुद्धा जात नाही, त्याला भूकच नाही तर खाणार काय? मनुष्य आजारी पडला ना की त्याला खावंसं वाटत नाही, किंबहुना खावंसं वाटत नाही असं झालं ना की आपण आजारी पडलो म्हणून समजायचं. मग ताप जरी अंगात नसला तरी, अंगात ताप नाही पण खावंसं वाटत नाही यावरून ओळखावं की याची प्रकृती बिघडली, आणि भूक लागली ओळखावं याची प्रकृती सुधारली. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की चांगली भूक लागणं आणि चांगली झोप लागणं या खऱ्या तर आपल्याला देवानं दिलेल्या देणग्या आहेत. हे मी का सांगतो आहे की आपल्या

0: आपल्याला आपल्या जीवनात जेव्हा काही परिणाम दिसतात तेव्हा त्याचं कारण आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तेही योग्य दिशेनं प्रयत्न केले पाहिजेत हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे आणि त्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
3: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
4: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुग्रण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
3: कळलं.
4: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
3: रुचिरा केशरी दूध मसाला.
5: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत, त्वरा करा. संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर. फोन नंबर 94 220 43 399.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो, आज 5 सप्टेंबर. आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ते एक महान विचारवंत आणि आदर्श शिक्षक होते. शिक्षक हे आपल्या आयुष्यातील असे शिल्पकार असतात जे केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर आपल्याला चांगला माणूस बनवतात. आपल्या चुका सुधारून प्रेमानं आणि कधीकधी हक्कानं रागवून ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. त्यांनी घेतलेल्या कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दही कमी आहेत. आज आपण सर्व गुरुजनांना मनापासून वंदन करूया.

0: सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: श्रोते हो, सोमवारी 7 सप्टेंबरला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ललिता भावे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आज 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा जरूर ऐका. आज 9:30 वाजलेले आहेत. आता कार्यक्रम ऐकूया गीत बहार.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: नमस्कार श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत कार्यक्रमात मी आहे लजीना तुरूप. श्रोते हो, आज ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी यांचा स्मृती

दिन आहे. सलील चौधरी हे प्रसिद्ध संगीतकार तर होतेच, पण त्याचबरोबर गीतकार आणि लेखकही होते. दो बिघा जमीन या चित्रपटाचं कथानक आणि संगीत सलील चौधरी यांचं आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला याच चित्रपटातलं गाणं ऐकूया. मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलंय.

0: ज्ञान बिके न है सब तोरी दुनिया।
1: दो बिघा जमीन हा चित्रपट सर्वोत्तम चित्रपटासाठी फिल्मफेअर मिळवणारा आणि कान्स चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला। याच चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं।
2: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा।
3: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या।
1: गीत बहार हा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

लता मंगेशकर, तलत महमूद यांनी गायलेलं हे युगुल गीत आपण ऐकलं छाया या चित्रपटातलं. आता मधुमती चित्रपटासाठी लता मंगेशकर, मन्ना डे आणि सहकाऱ्यांचा आवाज. संगीतकार सलील चौधरी.

ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आज आपण ऐकतोय. कार्यक्रमात आता माया या चित्रपटातलं गीत ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आहे, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज.

श्रोते हो, छोटीशी बात या चित्रपटासाठी आवाज होता आशा भोसले आणि यशुदास यांचा. सलील चौधरी यांनी प्रामुख्यानं हिंदी, बंगाली, मल्याळम, मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांनाही संगीत दिलं. 5 सप्टेंबर 1995 रोजी त्यांचं निधन झालं. गीतबहार या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शैलेंद्र यांची गीतरचना. किशोर कुमार आणि सहकार्यांनी गायली आहे हाफ टिकेट या चित्रपटासाठी.

तेल, थोड़ा नून, थोड़ी मिर्च, थोड़ी सौंठ, थोड़ा तेल।

0: याबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. लझीनाला निरोप द्या, पुन्हा भेटू, नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 9:30 झालेली आहेत. आता साहित्य पश्चिमा, इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ख्रिस्तोफर मार्लो या इंग्रजी साहित्यकाराच्या काही नाट्यकृतींचा परिचय. यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया टॅम्बुरलिन द ग्रेट भाग एक आणि भाग दोन या नाटकाच्या कथानकाविषयी. वक्ते आहेत डॉक्टर धनंजय देवळालकर.
1: नमस्कार श्रोते हो. टॅम्बुरलिन हा एक सिदियन मेंढपाळाचा मुलगा आहे आणि तो अगदी सामान्य कुटुंबात जन्माला आला आहे. लहानपणापासूनच तो अत्यंत महत्वाकांक्षी आहे. स्वतःच्या गुणवत्तेवर तो त्या टोळीचा प्रमुख

अनोखीही होतो. ही टोळी श्रीमंत व्यापाऱ्यांची लूट करून आपली गुजराण करत असते. जे प्रवाशी परिसरातून प्रवास करायचे अशा प्रवाशांवर हल्ला करून त्यांना लुटायचं हाच त्यांचा व्यवसाय. अशाच एका लुटीत इजिप्तच्या सुलतानाची मुलगी त्यांना मिळते. तिचं नाव झेनोक्रेट आणि तिचा विवाह अरेबियाच्या राजाशी ठरलेला असतो. टॅमुरलेन तिच्या प्रेमातच पडतो आणि तिच्याशी विवाह करायचंही नक्की करतो. मायसेटस नावाच्या पर्शियाचा राजा आहे. तो म्हणावा इतका शूर व धाडसी नाही. टॅम्बुरलेनबद्दल त्याला नेहमी भीती वाटत असते की तो आपल्या राज्यावर आक्रमण करेल आणि आपली सत्ता तो काबीज करेल. त्याला कैद करून आणण्यासाठी मायसेटस 1000 सैनिकांची फौज थ्री डॅमसच्या नेतृत्वाखाली पाठवतो. पण टॅम्बुरलेन इतका धूर्त व काव्यबाज असतो की त्याच्यावर चाल करून आलेला थ्री डॅमसच त्याच्या सर्व सैनिकासह टॅम्बुरलेनला जाऊन मिळतो. मायसेटसचा भाऊ कॉसरो टॅम्बुरलेनच्या शौर्याच्या कहाण्या ऐकून प्रभावित होतो आणि त्यालाही राजसत्तेची स्वप्न पडायला लागतात. आपल्या दुबळ्या भावाची गादी बळकावण्यासाठी तो टॅम्बुरलेनची मदत घ्यायचं ठरवतो. कॉसरो टॅम्बुरलेनची मदत घेऊन मायसेटिसची गादी हिसकावूनही घेतो आणि थोड्याच कालावधीत टॅम्बुरलेन कॉसरोवर हल्ला करून पर्शियाचा राजा होतो. झेनोक्रेट ही टॅम्बुरलेनवर प्रेम करत असते. टॅम्बुरलेन महत्वाकांक्षी तर असतोच पण त्याची सत्तेची लालसा त्याला काही स्वस्थ बसू देत नाही. त्याला वाटतं की झेनोक्रेटला आपण खूप मोठ्या साम्राज्याची राणी करावं आणि त्यासाठी त्याला सर्वच राज्यावर आपली हुकमत हवी असते. मग तो तुर्कांच्या साम्राज्यावर आक्रमण करतो. तुर्कांच्या राजाचा पराभव करून तो तिथली सत्ता स्वतःच्या अंमलाखाली आणतो. त्याला आता यशाची नशा चढते. खूप पद्धतशीरपणे तो आपल्या आक्रमणांची तयारी करतो. एखाद्या शहराला वेढा दिला तर पहिल्या दिवशी त्याचे सर्व सैनिक पांढरा पोशाख करायचे. याचा अर्थ की प्रतिस्पर्ध्यांनी तात्काळ शस्त्र खाली टाकून त्याच्याशी संधी करावी व रक्तपात टाळावा. तसे नाही झाले तर दुसऱ्या दिवशी टॅम्बुरलेनचे सैनिक गडद लाल रंगाचा पोशाख घालायचे. याचा अर्थ असा की आता युद्ध अटळ आणि विरोध करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यासाठी ती एक धोक्याची सूचना असायची. तिसऱ्या दिवशी त्याचे सैनिक काळा पोशाखात दिसायचे. याचा अर्थ त्याला विरोध करणाऱ्या सर्वांना तो मृत्यूदंड देणार. जसजसे टॅम्बुरलेन प्रदेश जिंकत गेला तसतसे त्याची सत्तेची भूक आणखीनच वाढत गेली. झेनोक्रेटनी विनंती करून देखील टॅम्बुरलेनने इजिप्तवर आक्रमण केले आणि इजिप्तचा सुलतान म्हणजेच झेनोक्रेटच्या वडिलावर आक्रमण केले. सुलतान आणि अरेबियाचा राजकुमार ज्याच्याशी झेनोक्रेटचं लग्न ठरलेलं असतं असं दोघेही टॅम्बुरलेनला विरोध करण्यासाठी एकत्र येतात. युद्धात टॅम्बुरलेन दोघांचाही पराभव करतो. अरेबियन राजकुमार मारला जातो. झेनोक्रेटला वचन दिल्यामुळे तो सुलतानाला मारत नाही पण त्याला मानधारी राजा ठेवतो व सर्व सत्ता स्वतःच्या अधिपत्याखाली आणतो. त्यावेळी ज्ञात असलेल्या जवळजवळ सर्व प्रदेशावर टॅम्बुरलेनची निरंकुश सत्ता स्थापन होते. त्याला वाटतं की आता आपण झेनोक्रेटशी विवाह करावा आणि तो तिच्याशी विवाह करतो. या ठिकाणी टॅम्बुरलेन द ग्रेट भाग पहिला हे नाटक संपते. नाट्यगृहात या नाटकाचे प्रयोग खूप गर्दी खेचतात. मार्लोच्या जीवित काळात प्रकाशित झालेले हे एक एकमेव नाटक हे अतिशय गाजल्यामुळे मार्लोला या नाटकाचा दुसरा भाग लिहावा वाटला. या नाटकात मार्लोने अतिमहत्वाकांक्षी व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. हे नाटक शैलीच्या अंगाने देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मार्लोने या नाटकात ब्लँक वर्सचा वापर केल्यामुळे वृक्ष गद्य संवादापेक्षा काव्यात्मक संवादामुळे नाटकाचे साहित्यिक मूल्य व रंजकता या दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत. टॅम्बुरलेन हा मार्लोच्या इतर नाटकातील पात्रासारखा ओव्हररिचर आहे. म्हणजे आपल्या कुवतीपेक्षा मोठी गोष्ट साध्य करण्याचा अट्टहास मार्लोच्या सर्वच नायकांच्या ठाई आढळून येतो. डॉक्टर फॉस्टर्स काय, ज्यू ऑफ माल्टामधला बॅराबस काय, मेंढपाळ म्हणून जन्माला आलेला टॅम्बुरलेन हा इतरांपेक्षा जरा जास्तच महत्वाकांक्षी आहे आणि त्यास जगावर साम्राज्य करायचं आहे आणि ईश्वराशी देखील स्पर्धा करायची आहे. या नाटकाचा आशय हा पुरुषत्वाची जाणीव व साक्षात्कार झालेला नायक अशी आहे. मार्लो हा प्रबोधन काळातील लेखक असल्यामुळे ईश्वराऐवजी माणूस विश्वाच्या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आला आणि टॅम्बुरलेन हे याचं एक उत्तम उदाहरण होय. एक मेंढपाळ मुलगा भव्य साम्राज्याचा सम्राट होतो हे मानवी सामर्थ्याचं अत्युच्च उदाहरण होय. संपूर्ण नाटकात त्याच्या संवादात त्याची महत्वाकांक्षा डोखावते.

आता आपण टॅमुरलेन द ग्रेट भाग 2 या नाटकामध्ये काय घडतं ते पाहूयात. टॅमुरलेन द ग्रेट भाग 2 या नाटकाची सुरुवात ही टॅमुरलेनच्या नाटोलियाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे अशी आहे. आणि हंगेरीचा राजा सिगिस्मॉन्ड व नाटोलियाचा राजा ऑरकेन्स यांच्यात समेट घडून आलेला आहे. इकडे इजिप्तमध्ये बॅजाजेतचा मुलगा कॅलापाईन टॅमुरलेच्या तुरुंगातून जेलरला लाच देऊन बाहेर पडतो. टॅमुरलेन आपल्या तिन्ही मुलांना युद्धाचं कौशल्य शिकवतो. त्या तिघापैकी दोघेजण अगदी त्याच्यासारखीच खुनशी व क्रूर असतात, पण कॅलिफस हा अगदीच साधा व सरळ मार्गी असतो. टॅमुरलेन थ्रीडॅमस टेचेलस आणि डेसुकॅसेन यांना घेऊन नाटोलियावर चाल करतो. सिगिस्मॉन्ड वचन मोडतो व नाटोलियावर आक्रमण करतो. ऑरकेन्स त्याचा पराभव करतो. झेनोक्रेट इकडे आजारी पडते. टॅमुरलेन परत येतो आणि झेनोक्रेटचा याच आजारपणात मृत्यू होतो. टॅमुरलेनला अतिशय दुःख होते आणि तो रागाने हे शहरच बेचिराग करून टाकतो. कॅलापाईनला तुर्क साम्राज्याचा अधिपती बनवलं जातं आणि तो आपल्या वडिलांच्या खुनाचा व झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा ठरवतो. शहराचा कॅप्टन मरण पावतो. थ्रीडामस आणि टेचेलस त्याच्या पत्नीस म्हणजे ऑलिम्पियास सोबत घेऊन निघून जातात. नाटकाच्या चौथ्या अंकात कॅलिफसला त्याचे बहुत त्रास देतात व लढण्यासाठी उद्युक्त करतात, पण तो द्वंद्वासाठी अजिबात तयार होत नाही. टॅमुरलेन परत येतो आणि कॅलिफसचा दुबळेपणा पाहून त्याला त्याचा प्रचंड राग येतो आणि टॅमुरलेन स्वतःच्या मुलाचाच सुरा खुपसून खून करतो आणि तेथील स्त्रियांना स्वतःच्या मुलाचे दफन करण्यास सांगतो. मग तो रथात बसून निघून जातो. त्याचा रथ त्याने पराजित केलेले राजे ओढत असतात. थ्रीडॅमस ऑलिम्पियाच्या प्रेमात पडतो व तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, पण ती त्याला नकार देते. ऑलिम्पिया थ्रीडॅमसला चकवा देऊन त्याच्याकडूनच मारली जाते. ती त्याला असे सांगते की तिच्याकडे असे औषध आहे की ते घेतल्यामुळे तिच्यावर वार केल्यानंतर तिला कसली इजा होत नाही. टॅमुरलेनचा विजयी रथाची घोडदड सतत चालूच असते आणि तो बॅबिलॉनला येतो. तेथील गव्हर्नरला फाशी देऊन त्या शहरावर ताबा मिळवतो. तेथील रहिवाशांचे अनन्वित हाल करून त्यांना मारतो. इस्लाम धर्माची पुस्तके जाळून टाकतो. त्याला सत्तेचा गर्व झालेला असतो. तो परिषेला पडतो, त्यावेळी प्रचंड आजारी पडतो. मृत्यूपूर्वी टॅमुरलेन आपल्या मुलास आपला उत्तराधिकारी नेमतो. ॲमिरस आपल्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो आणि आपली अशी भीतीही व्यक्त करतो की त्याच्या वडिलाइतका शूर व धाडसी तो स्वतः नाही. आणि या ठिकाणी टॅमुरलेन द ग्रेट भाग 2 हे नाटक संपते. या नाटकात ख्रिस्तोफर मार्लो आपणास मानवी शक्तीची मर्यादा दाखवून देतो. तुम्ही ईश्वराला आव्हान नाही देऊ शकत. तुम्ही ईश्वराची जागा नाही घेऊ शकत. तुम्ही कितीही धाडसी, शूर, ज्ञानी असला तरी प्रतिईश्वर नाही बनू शकत. या नाटकात मार्लो आपणास मृत्यू ह्या आपल्या सर्व मानवी पराक्रमाची परिसीमेला शेवट करणारी गोष्ट असं दाखवलं आहे. मृत्यू तुमच्या सर्व अमर्याद यशाला, आधिपत्याला शून्यवत ठेवणारी एकमेव गोष्ट आहे असंही मार्लो या नाटकातून आपल्याला सुचवू इच्छितो. अगदी वैभवी विलासी जीवन जगणाऱ्या व्यक्तींना देखील मृत्यू अटळ आहे. डॉक्टर फॉस्टस काय, टॅमुरलेन काय, या दोन्ही नायकांचा मृत्यू अत्यंत वेदनादायक आहे. ग्रीक नाटकातील मध्यवर्ती सूत्र म्हणजे दैवी शक्ती तुमच्या गर्वाला निश्चितच शिक्षा देते. दैवी शक्ती तुम्ही नाकारत असाल आणि विश्वातील सर्वावर आपली निरंकुश सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहत असाल तर दैवी शक्ती तुमचा नाश करेल. टॅमुरलेनच्या बाबतीतही थोडंफार असंच घडतं, पण मार्लोच्या सर्वच सर्व दैवाच्या हाती ठेवलं नाही. टॅमुरलेनचा मृत्यू भव्य दाखवला आहे आणि त्याचा मुलगा त्याचा साम्राज्याचा वारस झालाय असंही दाखवलं आहे. मार्लो नेमकी कोणाची बाजू घेतोय हेही तितकंसं स्पष्ट होत नाही, पण तो मानवाला अमर्याद शक्तीच्या केंद्रस्थानी ठेवतोय हे मात्र नक्की.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आताच आपण ख्रिस्तोफर मार्लो यांच्या टॅम्बुरलिन द ग्रेट भाग एक आणि भाग दोन या नाटकाचा परिचय करून घेतलात. आता यानंतर आपण जाणून घेणार आहोत ख्रिस्तोफर मार्लो यांच्याच डॉक्टर फॉस्टस या नाटकाचा परिचय.
1: डॉक्टर फॉस्टस हे नाटक एका जर्मन दंतकथेवर आधारित आहे. नाटकाच्या सुरुवातीलाच कोरस गीत गात आहे आणि या गीतात नाटकाचा उद्देश आपल्याला सांगितला आहे. हे नाटक भूतकाळातील युद्धाबद्दल नाही, तसेच ते प्रेमकथाही नाही किंवा राजाच्या दरबारातील राजकारणावरही नाही, तर हे नाटक डॉक्टर फॉस्टस या अतिहुशार व अनेक विषयात पारंगत असलेल्या व्यक्तीची शोकात्मिका आहे. अगदी गरीब कुटुंबात जन्मलेला डॉक्टर फॉस्टस वेगवेगळ्या विषयात नुसताच तज्ज्ञ नाही, तर त्या विषयावर त्याची हुकमती आहे आणि त्याची ज्ञान लालसा त्याला स्वस्थ बसू देत नाही. नाटकाच्या पहिल्या अंकात डॉक्टर फॉस्टस त्याच्या अभ्यासिकेत पुस्तक चाळत बसलेला आहे आणि एका एका विषयाच्या पुस्तक हातात घेऊन तो त्या पुस्तकातील ज्ञानांची मर्यादा आपल्याला सांगतोय. कायद्याचं पुस्तक हातात घेऊन तो बोलतो की हे तर पैसा मिळवायचं साधन आहे आणि मला पैशाची आवश्यकता नाही, आणि तो विषय तो रद्द करतो. औषधशास्त्रामधेही तो तसंच बोलतो, जर का मी धट्टाकट्टा असेल तर या औषधशास्त्राचा उपयोगच काय, आणि मरत असलेल्या माणसात जर मी वाचू शकत नसेल, मेलेल्या माणसाला जर मी जिवंत करू शकत नसेल, तर हे कसलं औषधशास्त्र आणि याचा मला काय उपयोग, असं करून तो सगळ्या ज्ञानशाखांच्या मर्यादा उघड करतो आणि त्याला दैवी शक्ती प्राप्त करून देणारं ज्ञान हवं असतं, त्याला प्रतिदेवच व्हायचं असतं, आणि तो काळी जादू म्हणजे ब्लॅक मॅजिकची निवड करतो. तो त्याच्या जादूगार मित्रांना वॉल्डेस आणि कॉर्नेलियसलाही बोलवतो. चांगलं व वाईट असे दोन दूत प्रतीक म्हणून त्याला आपली बाजू पटवून देतात आणि दुर्दैवाने डॉक्टर फॉस्टस वाईट देवदूताचा सल्ला ऐकून काळ्या जादूची निवड करतो. त्याचे जादूगार मित्र त्यास या कलेची जुजबी माहिती देतात आणि डॉक्टर फॉस्टस जंगलात जाऊन मेफिस्टोफेलिसला प्रगट व्हायचे आवाहन करतो. दैवी शक्तीची निंदा नालस्ती करतो आणि मेफिस्टोफेलिस त्याच्यासमोर लगेच हजर होतो. मेफिस्टोफेलिस दिसायला खूप विचित्र आणि कुरूप असतो आणि हे पाहून डॉक्टर फॉस्टसला खूप वाईट वाटते. डॉक्टर फॉस्टस त्याला लगेच आदेश देतो, जा आणि चांगल्या कपड्यामध्ये ये. तो शब्द वापरतो फ्रान्सिस्कन फ्रायर्सच्या ड्रेसमध्ये ये. त्याला परत पाठवतो आणि चांगला वेश परिधान करून यायला सांगतो. तो जर त्याचा आत्मा विकण्यास तयार असेल तर मेफिस्टोफेलिस त्याचा चाकर होण्याचं कबूल करतो. डॉक्टर फॉस्टसच्या मनातील द्वंद्व ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी जादू स्वीकारावी की नाही हे दाखवण्यासाठी मार्लोने गुड एंजल आणि बॅड एंजल अशा दोन पात्र निर्माण केलेली आहेत. दोघेही आपली बाजू मांडतात आणि प्रत्येक वेळी बॅड एंजलचा प्रभाव डॉक्टर फॉस्टसवर जास्त प्रमाणात पडतो आणि डॉक्टर फॉस्टस शेवटी काळी जादू स्वीकारायचं ठरवतो. डॉक्टर फॉस्टस आणि लुसिफर जो की नरकाचा अधिपती आहे यांच्यात एक करार होतो. तो असा की 24 वर्ष मेफिस्टोफेलिसने डॉक्टर फॉस्टसची चाकरी करावी आणि त्या बदल्यात डॉक्टर फॉस्टसने त्याचा आत्मा लुसिफरला द्यावा आणि हा करार मेफिस्टोफेलिसला लिहून हवा असतो. ज्यावेळी डॉक्टर फॉस्टस पेन शाई घेऊन हा करार लिहायला सुरू करतो त्यावेळेस मेफिस्टोफेलिस त्याला सूचना करतो की हा करार त्याला रक्ताने लिहून हवा आहे. डॉक्टर फॉस्टस हातावर जखम करून रक्त काढून करार लिहायला सुरू करतो. रक्त गोठतं आणि त्या ठिकाणी शब्द येतात की इथून पळून जा, पण डॉक्टर फॉस्टस जादूने इतका प्रभावित झालेला असतो की या संकेताकडे त्याचं अजिबात लक्ष जात नाही. लुसिफरचा करार लिहून पूर्ण होतो की 24 वर्षांनंतर त्याचा आत्मा नरकात घेऊन जायला तो तयार आहे. त्या बदल्यात मेफिस्टोफेलिस त्याचा हरकाम्या म्हणून काम करेल. डॉक्टर फॉस्टस उत्सुकतेपोटी मेफिस्टोफेलिसला अनेक प्रश्न विचारतो, त्यापैकी काही म्हणजे देव कसा आहे, देव कुठे राहतो, स्वर्ग कसा दिसतो, देव नेमकं काय काम करतो वगैरे वगैरे. या प्रश्नाची उत्तर द्यायला मेफिस्टोफेलिस असमर्थ असतो आणि मेफिस्टोफेलिस तसे सांगतो देखील. मग डॉक्टर फॉस्टस उत्सुकतेपोटी मेफिस्टोफेलिसला नरकाबद्दल प्रश्न विचारतो, नरक कसा आहे, नरक कसा दिसतो, तो कसा नरकातून बाहेर आला आहे वगैरे वगैरे. याला मेफिस्टोफेलिसने उत्तर दिलेले खूप

0: खूपच मार्मिक आहे. मेफिस्टोफेलिस त्याला म्हणतो, आय एम नॉट आउट ऑफ हेल, वेन एव्हर आय गो हेल कम्स विथ मी, आय एम द हेल, अब्सेन्स ऑफ गॉड इज हेल. पण हे देखील समजून घ्यायची डॉक्टर फॉस्टर्सची मानसिकता नाही. त्याला आपली चूक झाली असं कधी कधी वाटायला लागतं, पण लगेचच त्याच्यावर वाईट विचारांचा प्रभाव इतका जास्त असतो की त्याला चांगल्या मार्गाने येणं खूप कठीण होऊन जातं. दुसऱ्या अंकात त्याला पश्चाताप होतोय असं दाखवलंय, पण अगदी थोडा वेळ त्याचे मानसिक द्वंद्व तीव्र होतंय इतक्यात बॅड एंजल येऊन त्यास धमकावतो की जर करार मोडला तर लुसिफर येऊन त्याचे तुकडे तुकडे करेल. लुसिफर स्वतः येऊन त्याची निर्भसना करतो आणि त्याच्या मनोरंजनासाठी 7 deadly sins 7 पापांचा खेळ त्याच्यासमोर दाखवतो. आणि या मनोरंजनामध्ये डॉक्टर फॉस्टर्स चांगल्या रस्त्याकडे वळायचा विसरून जातो. तिसऱ्या अंकात कोरस आपणास डॉक्टर फॉस्टर्सच्या शौर्याबद्दल सांगतो. ड्रॅगन्सच्या पाठीवर बसून त्याने सगळं जग फिरून घेतलंय, खगोलशास्त्राचं ज्ञान घेतलंय आणि तो पोपच्या वैयक्तिक खोलीत जाऊन तो पोपची व इतर धर्मगुरूंची थट्टा मस्करी करतोय. तो लोकांना जादूचे खेळ करून दाखवतोय व त्या माध्यमातून तो पैसाही कमवतोय. त्याची जादूगार म्हणून ख्याती अगदी दूर दूरपर्यंत गेलेली आहे. चौथ्या अंकात डॉक्टर फॉस्टर्स राजाला व राणीला वेगवेगळे प्रयोग करून दाखवतायत व त्यांना खुश करतायत. ते अलेक्झांडर व त्याच्या पत्नीच्या आत्म्यास पाचारण करतात. डॉक्टर फॉस्टर्स पुढे जाऊन एका घोडे व्यापाऱ्यासही फसवतो. आता डॉक्टर फॉस्टर्स पूर्णपणे लुसिफरच्या ताब्यात गेल्यासारखा वागतोय. तो ड्यूक आणि डचेसला भेटतो आणि डचेस जेव्हा द्राक्ष खाण्याची इच्छा व्यक्त करते त्यावेळेस डॉक्टर फॉस्टर्स तिला द्राक्ष आणून देतो आणि डचेस खुश झाली या गोष्टीवर तो स्वतःवरच खुश होतो. नाटकाच्या 5व्या व शेवटच्या अंकात डॉक्टर फॉस्टर्स हेलन या सर्वात सुंदर ग्रीक स्त्रीला पाचारण करतो आणि तिला पाहताच तो म्हणतो, वॉज धिस द फेस दॅट लॉन्च्ड द 1000 ships अँड बर्न द टॉपलेस टॉवर ऑफ इलियम. हीच ती का सुंदर स्त्री जिनं हजारो जहाजं ट्रॉयच्या शेजारी बोलवली आणि खूप मोठं युद्ध घडवून आणलं. एक म्हातारा जो की जीजसचं प्रतीक आहे नाटकात वारंवार येऊन डॉक्टर फॉस्टर्सला जाग करण्याचा प्रयत्न करतो, पण डॉक्टर फॉस्टर्स स्वतःच्या चुकीमध्ये इतका गुंतलेला आहे की त्यातून त्याला बाहेर पडणंच शक्य नसतं. डॉक्टर फॉस्टर्स घाबरून त्याचा सल्लाही ऐकत नाही. 24 वर्षाचा कालावधी मौज मजेत गमती जमतीत भरकन निघून जातो. शेवटी डॉक्टर फॉस्टर्स स्वतःला सैतानापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. घड्याळची काटे काय थांबवतो, टेबलखाली जाऊन काय लपतो, पण वेळ थांबत नाही. अगदी वेळेवर लुसिफर व त्याचे सहकारी येऊन डॉक्टर फॉस्टर्सला फरफटत घेऊन जातात. कोरस प्रेक्षकांना चेतावणी देतो की गर्व हा नाशाचं कारण आहे, सर्वांनी लीन असलं पाहिजे नाहीतर आत्मनाश नक्की. डॉक्टर फॉस्टर्स हे एक रिनायन्सन्स हिरो पुनरुत्थान काळातील नायकाचं एक प्रतीक आहे. माणूस या विश्वाच्या रचनेमध्ये एका विशिष्ट जागी आहे आणि नीतीच्या पुढे तो जाऊ शकत नाही. स्वतःच्या मर्यादा सोडून पुढे जाण्याचा केलेला प्रयत्न हा त्याच्या नाशास कारणीभूत ठरतो. लुसिफरला नरकात जायची वेळही त्याच्या गर्वामुळेच आलेली आहे, कारण त्याने ईश्वरालाच आव्हान दिलेले असते आणि त्याची रवानगी नरकात होते. डॉक्टर फॉस्टर्सची ज्ञानलालसा त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याला स्वतःच्या ज्ञानाचा गर्व झालेला असतो. त्याला आणखीन आणखीन आणखीन खूप अशी ताकद हवी असते. त्याला पाहिजे त्यावेळेस पाऊस पाडायचा असतो, मेलेल्या माणसाला जिवंत करायचं असतं. हे सगळं तो विसरून छोट्या छोट्या जादूच्या प्रयोगामध्ये स्वतःचं मनोरंजन करून घेतो. त्याला डेमिगॉड व्हायचं असतं, पण ते होण्यासाठी तो जो नरकाचा मार्ग स्वीकारतो त्याच्यामध्ये त्याचं पतन होतं आणि त्याला शेवटी नरकात जावं लागतं. अशा गोष्टी साध्य करण्यासाठी त्याला ज्ञान हवं होतं, पण याचा शेवट काळीविद्येच्या अधीन जाऊन स्वतःचा आत्मा विकण्याची पाळी त्याच्यावर येते आणि त्याची रवानगी नरकात होते. अशा पद्धतीने मार्लोने डॉक्टर फॉस्टर्सच्या माध्यमातून ईश्वराबद्दल आस्था नसेल तर शेवट काय होतो हे दाखवलं आहे. दुर्दैवाने मार्लोला फक्त 29 वर्षाचंच आयुष्य लाभलं, पण या काळात त्यांनी लिहिलेल्या नाट्यकृती साहित्यामध्ये अजरामर झाल्या आहेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ख्रिस्तोफर मार्लो यांच्या डॉक्टर फॉस्टर्स या नाटकाचा परिचय करून घेतलात. वक्ते होते डॉक्टर धनंजय देवळालकर. श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमात

0: अशाच आणखीही काही नाटकांचा कथानकांचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे, पण आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी याच वेळी. तोपर्यंत मी अमृता आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला.
1: इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा आत्ताच आपण ऐकली. निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
4: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
5: 2 ते 10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
4: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
5: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स. आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
4: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
5: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70662-50-362.
4: फोन पुन्हा एकदा 70662-50-362.
6: डॉक्टर, माझे दात ना खूप पिवळसर वाटतायत तो, आणि मग स्माइल करायला अजिबातच कॉन्फिडन्स वाटत नाहीये.
7: दात पिवळसर का होत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानुसार ब्लीचिंग, व्हिनियर्स किंवा क्राउन करावं लागेल.
6: पण मला एक दिवस पण मास्क बांधून नाही हो जायचंय कॉलेजला.
7: बेटा, आपल्याकडे एक स्कॅनर आहे आणि त्यामुळे काय ट्रीटमेंट करणार हे तुला आधीच दिसेल. आणि त्यासाठी एक दिवसच काय, काही तास सुद्धा थांबावं लागणार नाही.
6: वाव, किती मस्त. मला आता या वीकेंडचीच अपॉइंटमेंट द्या ना.
8: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604-09-9500.
9: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
10: कोणी नेत्रदान करू शकतो, पण काही बाबीमध्ये नेत्रदान करू शकत नाही. जसे की एखादी व्यक्ती रेबीजमुळं इन्फेक्ट झालेली आहे, कावीळमुळं इन्फेक्ट झालेली आहे, एड्समुळं किंवा HIV पॉझिटिव्ह आहेत, किंवा ब्लड कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं आहे, अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, कृष्ण, राधा आणि दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सणाशी जोडलेला एक सुंदर, अत्यंत पवित्र आणि उत्साही सांस्कृतिक वारसा आहे. गोकुळात लहानपणी श्रीकृष्णाने केलेल्या लोणी दही चोऱ्यांच्या लीला प्रसिद्ध आहेत. भगवान श्रीकृष्णाला माखन चोर असं म्हटलं जातं. गोपिकांनी कृष्णाच्या या त्रासापासून लोणी वाचवण्यासाठी उंच शिणावर मटकी टांगली. कृष्णांनी सवंगड्यासोबत मानवी थरांचे गोकुळात दहीहंडी फोडण्याची परंपरा सुरू केली. राधा ही श्रीकृष्णाच्या भक्तीचं आणि प्रेमाचं सर्वोच्च प्रतीक मानले जाते.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
4: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
3: द कोल्हापूर अर्बन बँक.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर. 10 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आपकी पसंत.

आपकी पसंद ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना लझीना तुरुपचा सस्नेह नमस्कार. कार्यक्रमात सुरुवातीला आमच्या या सर्व श्रोत्यांची पसंद. श्री समर्थ रेडिओ श्रोता संघ कोरडगाव पाथर्डी येथून नानासाहेब घुकटे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वला, वैष्णवी, वैभव, साक्षी, साईनाथ, योगेंद्र घुकटे. फकीरा रेडिओ श्रोता

ता संघ बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात, दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, देवाश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी तुकाराम पाटील सोन्याची शिरोली येथून, बाजीराव ढेरे शाहूनगर परिते येथून, दीपक तोडकर, सोनाली रणजित, हे श्रोते आहेत बारडवाडी तालुका राधानगरीचे. जांभूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशीष, पृथ्वीराज साधवी. परभणीहून गणेश हारगावकर. मुक्काम हिप्परसोगा तालुका ओसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायराबानो दस्तगीर, फैजन बी शाकीर, इस्लाम बी बाबा शेख, करिश्मा सानिया, शकील पठाण, बिस्मिल्ला बी नीलोफर शेख, चांदनी आयुब सय्यद आणि अमन सय्यद. राजेंद्र कृष्ण यांची रचना ऐकूया. मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांचा आवाज आहे ब्लफ मास्टर या चित्रपटासाठी. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता या गाण्यासाठी पसंती कळवली आहे आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, सरिता एकांश, बहादुरा नागपूर येथून वैशाली शैलेश गव्हाणकर, श्वेता सुमित गव्हाणकर, ध्वनी आणि परी गव्हाणकर. शनिवारपेठ बीड येथून पी बी कुलते, हनुमंत समर्थ वल्लभ, श्रावणी प्रथमेश आणि परिवार. मोहाली चंदीगड येथून टी डी मल्होत्रा, प्रतीक रितिक, अनिल शर्मा, जयवीर सिंह ठाकूर, अमनदीप, शुभचंद्र बजाज, साहिल, वीणा बजाज. मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, रेखा, अलका साळवी, आशा गोरे, किशोरी गोरे, वैशाली विक्रम तिप्पे, योगिता तिप्पे, सुप्रिया सहदेव चौगले, शुभांगी जयदेव चौगले हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट तमनाकवाडा कागलचे. जळगाव येथून आहेत नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी, वैष्णवी जगदाळे, वैभव लोखंडे. औरंगाबाद येथून आहेत मेघराज, युवराज कोलते, रिधोरी देवी, रुद्र कोळकर, ज्ञानेश्वर पाटील हे श्रोते आहेत ब्राह्मणखेडाचे. यांना ऐकायचं आहे किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये खुद्दार या चित्रपटातलं गाणं.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. कार्यक्रमात आता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि मन्नाडे यांचा आवाज आहे.

या गाण्यासाठी पसंती कळवली होती. सरदार बंके राहणार पिंपळे तालुका पन्हाळे येथून. चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर, आदित्य, राज मिठारी हे श्रोते आहेत. रवी ग्रुप चौक चंदूर येथून. वसमत रोड परभणीचे श्रोते रणजित कारेगावकर, कांचन, सृष्टी, समरजित आणि परिवार. चिकुर्डे तालुका वाळवा येथून श्रद्धा कुंभार, संतोष, ओंकार, सायली, प्रमोद, अनिता, सविता, कृष्णनाथ कुंभार, गिरिजा डावकरे, जयश्री, श्रीतेज, सुवर्णा, वैभव, सनिता डावकरे, सुरेखा, नानासव कराळे, मंगल, सुभाष तोडकर, सुनील विभूते, संजय, प्रशांत, संभाजी, पद्मजा विभूते हे श्रोते आहेत देवर्डेहून.

याच गाण्यासाठी पसंती कळवणारे आणखी काही श्रोते आहेत. निशिगंधा, नम्रता, शिवानी, शिवप्रसाद, निकिता, ऋग्वेद, देविका, कालिदास देसाई, देवदास देसाई, मळणगाव कवठे महाकाळ येथून, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगले येथून, तुषार कुरणे, प्रतीक कांबळे, एकता, मेघना कुरणे, उत्कर्षा, अरुण येळगुडकर हे श्रोते आहेत चंदूरचे, रेवन अनिता, राहुल भांबिष्टे कबनूर, विलास पाटील, अरविंद कांबळे चंदूर येथून.

लगान या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा आपकी पसंद हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. लझीनाला निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार.

0: ते देखील ऍपने.
1: फसला. अनोळख्यापासून बचाव करा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। 10:30 झालेली आहेत। आता शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम ऐकूया। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा।
2: शिक्षक दिनानिमित्त विशेष रूपक गुरुने दिला ज्ञानरूपी वसा। लेखिका प्राध्यापिका कश्मीरा दळी। निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदूम। सादर करते विवेक वानखडे। ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे।

गुरुवीणे कोण दाखविल वाट, आयुष्य जाई निष्फळ अचाट, नकळे हित आणि अनहित गुरुचरणी ठेवावे चित्त. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. याचं स्मरण होताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून बालपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास तरळून जातो. आजवर आपल्याला घडवण्यात, नावलौकिक मिळवण्यात आणि एक सुजाण व्यक्ती म्हणून आपली जडणघडण करण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली आणि ज्यांनी अविरत संस्कार प्रदान केले अशा आपल्या शिक्षकांचं स्मरण झाल्याशिवाय हा दिवस सार्थकी लागला हे म्हणणं केवळ अशक्य आहे. शिक्षक आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचं स्मरण झालं की कृतज्ञतेच्या भावनेनं मन भारावून जातं. शिक्षक विद्यार्थ्याला केवळ पुस्तके ज्ञान देत नाही, ते विचार देतात, मूल्ये रुजवतात, योग्य अयोग्याची जाण देतात आणि व्यक्तिमत्व घडवतात. या ठिकाणी आपल्या शिक्षकांचं स्मरण करत असताना कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या इतकं दिलं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला या ओळी आठवतात. खरंच आता आपण ज्या ठिकाणी आहोत तेथून मागे वळून पाहिलं तर नेहमी आपल्याला भरभरून देणारे, आपल्याला घडवणारे शिक्षक आठवतात. ज्ञान देणाऱ्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आपल्या सांस्कृतिक जीवनात प्राचीन काळापासून रुजलेली आहे. तथापि आधुनिक भारतामध्ये शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे द्वितीय राष्ट्रपती, विख्यात तत्वज्ञ, शिक्षण तज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचा दिवस. त्यांचा जन्म 1888 मध्ये एका प्रतिष्ठित हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. प्राध्यापक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास तत्वज्ञानाचे अभ्यासक, विद्यापीठातील शिक्षक, कुलगुरू, राजनैतिक प्रतिनिधी, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि पुढे भारताचे दुसरे राष्ट्रपती अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. परंतु एवढी मोठी पदं भूषवूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या केंद्रस्थानी कायम राहिली ती शिक्षकाची ओळख. आज आपण शिक्षक दिवस उत्साहात साजरा करतो, त्याची कथा अशी

0: आहे. 1962 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या काही चाहत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. त्यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या जन्मदिवसाचा वैयक्तिक उत्सव करण्यापेक्षा 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करावा अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस एका महान व्यक्तीच्या जन्मदिनाचं स्मरण करण्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भावी पिढीला आकार देणाऱ्या शिक्षक वर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस बनला. डॉक्टर राधाकृष्णन हे तत्वज्ञ आणि शिक्षक होते. ते एकदा म्हणाले होते, शिक्षण परिपूर्ण होण्यासाठी ते मानवतावादी असलं पाहिजे. त्यात केवळ बौद्धिक प्रशिक्षणाचाच नव्हे तर हृदयशुद्धी आणि आत्मिक शिस्तीचाही समावेश असला पाहिजे. शिक्षणामुळेच माणसे आणि समाज घडवले पाहिजेत असं त्यांनी घोषित केलं. एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून डॉक्टर राधाकृष्णन यांचा प्रभाव वर्गखोलीपुरता मर्यादित राहिला नाही. तो शैक्षणिक धोरण आणि सुधारणांपर्यंत विस्तारला. समाजाच्या बदलत्या गरजा ओळखून शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रासंगिकता वाढवणं तसंच शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करणं या दोन्ही बाबींना त्यांनी समान महत्व दिलं. अनुदान, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढवणं तसंच उत्कृष्टता आणि नाविन्याची संस्कृती विकसित करणं या दिशेने त्यांचं कार्य उल्लेखनीय होतं. शैक्षणिक परिवर्तनाचा आधार शिक्षक शिक्षण आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात आहे असं राधाकृष्णन यांना वाटत होतं. शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेतील बदलाचे खरे वाहक आहेत. म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम, उत्तम कार्य परिस्थिती आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या सेवेची योग्य दखल याद्वारे शिक्षकांचे सक्षमीकरण झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आध्यात्मिक मानवतावाद हा होता. त्यांच्या दृष्टीनं शिक्षणात बुद्धी, नीतिमत्ता आणि मूल्य शिक्षण यांचा समतोल आवश्यक होता. ही दृष्टी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शी सुसंगत दिसते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल सांगत आहेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला विभागाच्या उपप्राचार्या कल्पना आठले. त्या म्हणाल्या,
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आताच्या काळाच्या दृष्टीनं खूप चांगला बदल डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे असं मला वाटतं. आधी मुख्यतः पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतरावर आधारित मूल्यमापन असं स्वरूप जास्ती होतं, परंतु आता विद्यार्थ्यांना ज्याच्यातून प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल किंवा समाजाशी हे विद्यार्थी जोडले जातील, त्यांना सामाजिक समस्या समजतील, अशा प्रकारची अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे आणि त्यामुळे हा अभ्यासक्रम जास्त कालोचित आहे असं मला वाटतं. एनईपीमुळे विद्यार्थ्यांना आपला जो मुख्य विषय आहे त्याच्या बरोबर जे अन्य विषय शिकायला मिळणार आहेत त्याच्यातून त्यांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यांनी जर तशा संधी घेतल्या आणि महाविद्यालयांमध्ये पुष्कळ पर्याय उपलब्ध असतात, त्याच्यामधून जर त्यांनी आपल्याला आवडणाऱ्या अशा पर्यायांची निवड केली तर निश्चितच त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणून आहे, ज्याच्यामध्ये कौशल्य त्यांची काही विकसित व्हावीत अशी अपेक्षा आहे, किंवा आपल्या विषयाशी संबंधित अशी कौशल्य शिकवणारे सुद्धा कोर्सेस आहेत. तर कौशल्याधारित शिक्षणाला या धोरणाने खूप महत्व दिलेलं आहे आणि प्रत्येक विषयाचं कौशल्य शिकवलं जावं यासाठी हे धोरण आग्रही आहे असं वाटतं आणि त्यामुळे याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. केवळ पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या विषयाचं प्रॅक्टिकल नॉलेज घेणं, त्याचा उपयोग काय आहे असं मार्गदर्शन ज्याच्यातून मिळेल अशी रचना अभ्यासक्रमाची अपेक्षित आहे.
0: आजच्या स्थितीचा विचार करता तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात आपण वावरत आहोत, जेथे आपल्याला क्षणाक्षणाला चुटकीसरशी अगणित विषयांची माहिती मिळते. पुस्तकाबरोबरच इंटरनेट, डिजिटल माध्यमे आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी नवी साधनं विद्यार्थ्यांच्या हातात आली आहेत. त्यामुळे आजचा मूलभूत प्रश्न केवळ माहिती कुठून मिळेल हा राहिलेला नाही, तर मिळालेल्या माहितीचा विवेकपूर्ण उपयोग कसा करायचा हा अधिक महत्वाचा विषय झालाय. याच ठिकाणी राधाकृष्णन यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन आज ही मार्गदर्शक ठरतो. अर्जित केलेल्या शिक्षणानं विचार करण्याची क्षमता, मूल्यदृष्टी आणि आपल्या कर्तव्याची जाणीव विकसित व्हावी हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. म्हणूनच तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकाची आवश्यकता संपत नाही, उलट त्यांच्या भूमिकेचं स्वरूप बदलतं. माहिती देणाऱ्या शिक्षकापेक्षा माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे विवेकात रुपांतर घडवणारा शिक्षक आजच्या काळात अधिक महत्वाचा ठरतो असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. काळ बदलला आणि त्याबरोबर शिक्षणाची साधनं

0: व्यवस्था पद्धतीही बदलत गेल्या. गुरुकुलातील निवासी प्रत्यक्ष शिक्षणापासून पाठशाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे आणि आजच्या डिजिटल शिक्षण व्यवस्थेपर्यंतचा भारतीय शिक्षणाचा आजवरचा मोठा प्रवास झाल्याचा आपण पाहतो. आज प्रत्यक्ष वर्गाबरोबरच ऑनलाईन वर्ग, डिजिटल ग्रंथालय, मुक्त शैक्षणिक साधनं आणि तंत्रज्ञानाधारित अध्यापन यामुळे शिक्षणाच्या भौगोलिक सीमाही मोठ्या प्रमाणात विस्तारल्या आहेत. आजही गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेणारे, शास्त्र रक्षण करणारे, प्राचीन परंपरेने अध्ययन करणारे काही विद्यार्थी आहेत. परंतु आजच्या आधुनिक युगात जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं सर्वांनाच आवश्यक झालंय. आपली परंपरा जपणारी गुरुकुल शिक्षण पद्धती सुद्धा आधुनिक झाली. याबाबत सांगत आहेत कैलासवासी बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख वासुदेव परांजपे.
1: नमस्कार. आपल्या सध्याच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये अकॅडमिक आणि तंत्रज्ञान शिक्षणावर जास्त जोर दिला जातो की ज्यातून मुलांचा बौद्धिक विकास होऊ शकेल. परंतु जर आपल्याला सक्षम भारत किंवा सशक्त युवा पिढी घडवायची असेल तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक आणि शारीरिक विकासावर सुद्धा जोर देणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक बौद्धिक विकास जर पूर्णपणे व्हावा अशी अपेक्षा असेल तर या उद्देशाने आमच्या गुरुकुलामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम सकाळी जेव्हा शाळेमध्ये येतात तेव्हा आपण त्याची सुरुवात उपासनेनं करतो. त्या उपासनेमध्ये सर्व श्लोक, मेडिटेशन, ते झाल्यानंतर सूर्यनमस्कार, कराटे, त्यानंतर नियमित अध्यापन पद्धती, त्यानंतर दररोज स्पोर्ट्स घेतले जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटींचा समावेश आहे की ज्याच्यामध्ये स्विमिंग असतं, सायकलिंग असतं, ट्रेकिंग असतं, नाईट कॅम्प असतात. वेगवेगळ्या समाजाला जोडणाऱ्या ऍक्टिव्हिटी आपण घेतो ज्याच्यामध्ये आपण रक्षाबंधन घेतो, राखी विक्री उपक्रम आपण घेतो, मातृभोजन उपक्रम घेतो. अशा सर्व उपक्रमांमार्फत मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास हा योग्य प्रकारे होऊ शकतो. अशा पद्धतीनं जर शिक्षण दिलं तर नक्कीच मुलांचा सर्वांगीण विकास होईल आणि सर्वांगीण विकास झाला तर एक सशक्त युवा पिढी आपल्या देशात नक्की घडू शकेल असं वाटतं.
0: प्राचीन काळातील गुरु शिष्य आणि आधुनिक काळातील शिक्षक विद्यार्थी या दोन संज्ञांकडे पाहिलं तर शिक्षणाच्या प्रदीर्घ प्रवासातील परिवर्तन आपल्या लक्षात येतं. पूर्वी शिक्षणाचा केंद्रबिंदू गुरु होता. ज्ञानाची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे गुरु हा ज्ञानाचा प्रमुख स्रोत होता. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. विद्यार्थ्याला एका क्षणात असंख्य स्रोतांमधून माहिती उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे शिक्षक आता ज्ञानाचा एकमेव स्रोत राहिलेला नाही, पण म्हणून त्याचं महत्व कमी झालेलं नाही. उलट आज शिक्षकाची भूमिका अधिक व्यापक झाली. तो केवळ ज्ञान देणारा नसून ज्ञानाकडे नेणारा, केवळ उत्तर सांगणारा नसून योग्य प्रश्न विचारायला शिकवणारा, माहिती स्वीकारायला नव्हे तर तिची चिकित्सा करून योग्य ते ग्रहण करायला शिकवणारा आणि स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्याला स्वतःची मूल्यदृष्टी जपण्यास मदत करणारा मार्गदर्शक शिक्षक बनलाय. म्हणून गुरु शिष्य ते शिक्षक विद्यार्थी हा प्रवास केवळ संबोधनाचा बदल नाही, हा भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपाचा प्रवास आहे. गुरुकुल बदलले, वर्ग खोल्या बदलल्या, फळा खडूपासून स्मार्ट बोर्ड पर्यंत साधनं बदलली, ग्रंथापासून डिजिटल माध्यमांपर्यंत ज्ञानाचे स्रोत बदलले, पण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान, विवेक आणि मूल्यांचा, कला आणि संस्कृतीचा वसा पुढे नेण्याचं शिक्षकाचं मूलभूत कार्य आजही कायम आहे आणि ते भविष्यातही कायम राहील. आजच्या परिस्थितीत एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जेव्हा विद्यार्थ्याला माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे तेव्हा शिक्षकाची आवश्यकता नेमकी काय आहे. याचं उत्तर देते इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी समृद्धी विजयकुमार सावंत.
2: आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे मोबाईल आपल्यासाठी सर्वस्व आहे. आपल्याला कोणतीही शंका पडली की आपण लगेच गुगल, युट्यूब किंवा AI ला आपला प्रश्न विचारतो. मग मला असा प्रश्न पडतो किंवा आपल्या सर्वांनाच असा प्रश्न पडतो की AI सक्षम असताना शिक्षकांची काय गरज आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला AI माहिती देऊ शकतो, पण त्या माहितीला दिशा आपले शिक्षक देत. मला छोटासा एक अनुभव आला तो मी तुम्हाला सांगते. मला नृत्य स्पर्धेसाठी एक छोटासा डान्स करायचा होता, त्यासाठी मी AI मोडला काही आयडियाज विचारल्या, युट्यूबला काही परफॉर्मन्स बघितले आणि त्यानुसार प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला. पण त्यात मला काही अडचणी आल्या आणि त्या अडचणी मी लगेचच माझ्या शिक्षकांकडे घेऊन गेले. त्यांनी मला त्या स्टेप्स एकदम चांगल्या प्रकारे दाखवल्या आणि त्याच्यामुळे खूप माझ्या डान्समध्ये चांगली अक्युरन्सी आली. त्यामुळे आपण AI पासून खूप माहिती मिळवतो, पण त्याला अक्युरन्सी हे आपले शिक्षकच देतात. त्यासाठी शिक्षक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तसेच आपण आपल्या परीक्षेत कधी कधी आपल्याला कमी गुण मिळतात तेव्हा आपण निराश होतो, तेव्हा आपल्याला AI सर्व प्रश्नांचे उत्तर देईल, आपल्याला वेळापत्रक बनवेल, पण तू हे करू शकतेस, तुझ्यात तेवढी क्षमता आहे, तू प्रयत्न कर, असं सांगणारे आपले शिक्षकच आहेत. ते आपल्याला धीर देतात, आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवतात, असे आपले फक्त शिक्षकच आहेत. मी आजवर शिकत असताना आमच्या शिक्षणात खूप साऱ्या प्रकारचे अडथळे आले, जसे की कोरोना.

0: ना, त्या कोरोनाच्या काळात शिक्षकांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलं. त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतलं, त्यामुळे आमचा पाया जरा सुधारला. त्यानंतर स्कॉलरशिप होती, स्कॉलरशिपच्या वेळेस आमच्या स्कॉलरशिपला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, त्यांनीही आमचं खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही खूप चांगल्या मार्कांनी पास झालो. त्याचप्रकारे आता मी 10वीला आहे. तर या प्रवासात जेव्हा जेव्हा मी माझ्या शिक्षकांकडे काही माझ्या शंका घेऊन गेले, त्यांनी मला कधी ही नाकारलं नाही. त्यांनी लगेचच माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं. अगदी जरी मी घरी असताना त्यांना रात्रीचा जरी कॉल लावला, तरी ते मला लगेचच त्या प्रश्नाचं उत्तर जमेल तसं ते मला सोडवून देतात. तसंच आजच्या जेंजी पिढीकडे माहितीची कमी नाहीये, पण योग्य माहिती निवडण्याची, विचार करण्याची आणि माणूस म्हणून घडण्याची गरज आहे आपल्याला. सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली म्हणून ती खरी असेलच असं नाही. विचार करा, प्रश्न विचारा, सत्य तपासा, ही सवय आपल्याला शिक्षकांनीच लावली आहे. AI आपल्याला हुशार बनवू शकते, पण शिक्षक आपल्याला समजदार बनवतात.
1: आधुनिक शिक्षकासमोरील आव्हानं केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित नाहीत, त्याच्यासमोर आज विद्यार्थ्यांचे बदलते मानसिक आणि भावनिक विश्वही आहे. स्पर्धा, परीक्षेचा दबाव, करिअरविषयी अनिश्चितता, पालकांच्या अपेक्षा, मित्रांशी तुलना आणि सोशल मीडियातून निर्माण होणारी सततची तुलनात्मक भावना याचा विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थी या परिस्थितीला सारख्याच प्रकारे सामोरा जात नाही. काही विद्यार्थी सहज व्यक्त होतात, काही मात्र आपली अस्वस्थता स्वतःमध्येच ठेवतात. अशावेळी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल ओळखण्याची संवेदनशीलता शिक्षकांमध्ये असणं आवश्यक ठरतं. नियमितपणे वर्गात सहभागी होणारा विद्यार्थी अचानक अबोल झाला आहे का? त्याची उपस्थिती कमी होतीये का? अभ्यासातील रुची अचानक कमी झालीये का? तो स्वतःविषयी सातत्यानं नकारात्मक बोलतोय का? अशा सूक्ष्म बदलांकडे शिक्षकाचं सजग लक्ष असणं महत्वाचं आहे. विद्यार्थ्याला न घाबरता बोलता येईल, अपयश व्यक्त करता येईल, प्रश्न विचारता येतील आणि मदत मागणं ही कमजोरी नाही असं वाटेल, असं सुरक्षित वातावरण निर्माण करणं शिक्षकांच्याच हातात आहे. याचवेळी भारतीय शिक्षण व्यवस्थेतील आणखी एका वास्तवाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आपण एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल शिक्षणाविषयी बोलत असताना दुसऱ्या बाजूला ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी भागातील शिक्षक वेगळ्या प्रकारच्या अडचणींशी सामना करत आहेत. काही ठिकाणी इंटरनेटची उपलब्धता मर्यादित आहे, काही ठिकाणी डिजिटल साधने अपुरी आहेत, तर वाहतूक, निवास आणि इतर पायाभूत सुविधांच्या अडचणीही शिक्षकांच्या कामावर परिणाम करतात. अशा ठिकाणी शिक्षकाचे कार्य वर्गातील अध्यापनापुरतं मर्यादित राहत नाही. विद्यार्थ्याची नियमित उपस्थिती राखणं, पालकांशी संपर्क ठेवणं, शाळेविषयी विश्वास निर्माण करणं, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणं आणि मर्यादित साधनांमध्ये शिकण्याच्या नव्या शक्यता निर्माण करणं अशा अनेक जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागतात. आज शिक्षकासमोर एक विलक्षण समतोल साधण्याचं आव्हान आहे. तंत्रज्ञान स्वीकारायचंय, पण मानवी संवाद हरवू द्यायचा नाही. विद्यार्थ्याला स्वातंत्र्य द्यायचं आहे, पण जबाबदारीची जाणीवही निर्माण करायची आहे. स्पर्धेसाठी तयार करायचंय, पण स्पर्धेमुळे संवेदनशीलता हरवणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जागतिक ज्ञानाशी जोडायचंय, पण स्थानिक भाषा आणि संस्कृतीशी असलेली नाळ तुटू द्यायची नाही. परीक्षेसाठी तयार करायचंय, पण शिक्षणाला गुणपत्रिकेपुरतं मर्यादित करायचं नाही. आणि तंत्रज्ञानाच्या प्रचंड सामर्थ्याचा उपयोग करायचा आहे, पण विद्यार्थ्याची स्वतंत्र विचारशक्ती हिरावून घ्यायची नाही. कदाचित इथेच आधुनिक शिक्षकाची खरी कसोटी आहे. आजच्या शिक्षकासमोर आणखीन आव्हानात्मक विषय म्हणजे जेनझी, अर्थात नव्या पिढीशी संवाद कसा साधायचा. जेनझी पिढीचं प्रतिनिधित्व करणारी देव घैसा स्किर महाविद्यालयाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी दुर्वा सुधीर विश्वासराव म्हणते,
2: नमस्कार. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक म्हणजे आपल्या चांगले मार्गदर्शन करतात. शिक्षकांमुळे आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजतात. आई वडिलांनंतर शिक्षकच आपलं मार्गदर्शन उत्कृष्ट करू शकतात. जरी AI आला असेल, आधुनिक तंत्रज्ञान, तरी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अजून AI चा वापर कुठे करावा हे सगळं शिक्षक आपल्याला सांगतात. ज्या गोष्टी आपल्याला इंटरनेटवर भेटतात, पण त्याच्यात चांगल्या प्रकारे सांगण्यासाठी आपल्या शिक्षकांची गरज असते. शिक्षक आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजावून काय नाही समजलं तर परत परत समजावू शकतात. त्यामुळे आजही शिक्षकांच्या आयुष्यात खूप गरज आहे आणि ती कायम राहील.
1: शिक्षकाच्या कार्याचा विचार केवळ वर्गखोलीच्या चार भिंतींच्या आत केला तर त्याच्या योगदानाचे संपूर्ण स्वरूप

आपल्याला लक्षात येणार नाही, कारण शिक्षक वर्गात एका विद्यार्थ्याला घडवत असतो, पण तोच विद्यार्थी पुढे कुटुंबाचा सदस्य, एखाद्या क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, प्रशासक, उद्योजक, कलाकार, शेतकरी, लोकप्रतिनिधी किंवा जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरत असतो. त्यामुळे शिक्षकानं एका विद्यार्थ्यामध्ये रुजवलेला विचार पुढे अनेक स्तरांवर समाजाच्या जडणघडणीमध्ये सहभागी होत असतो. स्वतः शिकत राहायचं आणि मिळालेलं ज्ञान पुढच्या पिढीकडे पोहोचवत राहायचं हाच ज्ञानाचा वसा आहे, आणि हाच वसा पुढे चालवण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. तंत्रज्ञान काळाबरोबर बदलतं, पण माणसाला माणसाशी जोडणारा संवाद, प्रेरणा, विश्वास, मूल्यदृष्टी आणि योग्य वेळी लाभणारं मार्गदर्शन याची गरज बदलत नाही. म्हणून शिक्षकाचं महत्व टिकून आहे ते त्याच्याकडे अत्याधिक माहिती आहे म्हणून नव्हे, तर त्या माहितीचा अर्थ देण्याची, ज्ञानाला जीवनाशी जोडण्याची आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून तिला योग्य दिशा देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून.

0: आत्ताच आपण शिक्षक दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. लेखिका प्राध्यापिका कश्मीरा दळी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदूम. सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. गुलजार यांची एक गीतरचना ऐकूया.

0: प्रधान पी ए पी अटल बनिया डी आई पी अनुभव।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण।
2: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया।
3: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे। हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं। वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार ह्यानुसार ते बदलत राहतं।
4: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी यूपीएससी मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला।
5: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी। अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो।
4: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
2: श्रोते हो, रविवारी 6 सप्टेंबरला 12:00 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा 2रा भाग आणि नेत्रदान पंधरवडा या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत। महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी।
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
5: गुणांच्या खाणी आकाशवाणी।
6: मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी।
7: माध्यमांची राणी आकाशवाणी।
8: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्झ अर्थात आकाशवाणी कोल्हापूर।

0: श्रोते हो 11 ते 12 या वेळेत आपण ऐकणार आहात गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात मोटार वाहन कायदा या माहितीचा भाग दुसरा.
2: धनांची कागदपत्र दाखवण्यासाठी डिजी लॉकर एम परिवहन ऍप पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे ऍप अधिकृत केले असून त्यावरील डिजिटल कागदपत्रे मूळ कागदपत्रांइतकीच वैध मानली जातात.
1: तर श्रोते हो अवश्य ऐका ऍडव्होकेट मीरा राऊळ यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही.

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्प. ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा येत्या मंगळवारी अर्थात 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. फोन नंबर 02-31-265-26-24. तेव्हा हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्यपटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात. म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काय ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंधापण निर्माण हो असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण नेत्रदान करू शकत नाही. ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
3: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 11 वाजतायत, प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्वांना लजीना तुरुपचा सस्नेह नमस्कार. कार्यक्रमात सुरुवातीला साथिया या चित्रपटातलं गीत ऐकूया. सोनू निगम आणि सहकाऱ्यांचा आवाज आहे.

राहत फतेह अली खान आणि तुलसी कुमार यांनी गायलेलं वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातलं गाणं ऐकूया. प्रीतम यांचं संगीत आहे, गीतकार आहेत इर्शाद कामिल.

विशाल ददलानी आणि शेखर रावजीनी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया, जावेद अख्तर यांचं. सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांचा आवाज आहे. ओम शांती ओम या चित्रपटासाठी.

गुलजार यांची ही गीतरचना विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केली आहे. सुनिधी चौहान आणि सुखविंदर सिंग यांचा आवाज आहे ओमकारा या चित्रपटासाठी.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. आता हिमेश रेशमय्या यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकूया. 36 चायनाटाऊन या चित्रपटातलं. समीर गीतकार आहेत, गायक कलाकार आहेत सुनिधी चौहान, हिमेश रेशमय्या आणि सहकारी.

0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंड आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर

नीरज श्रीधर आणि सहकाऱ्यांचा आवाज भूलभुलैया या चित्रपटासाठी. गीतकार समीर आहेत, संगीत दिलंय प्रीतम यांनी. I've been watching you all day long.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता गँगस्टर या चित्रपटातलं गाणं ऐकूया. जुबीन यांचा आवाज आहे, गीतकार आहेत सईद कादरी, संगीत दिलंय प्रीतम यांनी.

सुखविंदर सिंग आणि रिचा चड्ढा यांनी गायलेलं गाणं कांटे या चित्रपटातलं, गीत आणि संगीत आनंदराज आनंद यांचं.

फिजा या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. लझीनाला निरोप द्या, पुन्हा भेटू, नमस्कार.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचे 12 वाजतात. आता ऐकूया वनिता मंडळाचा कार्यक्रम.
2: श्रोतेहो, मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो, सगळ्यांच्या मनाजवळचा, महिलांच्या सुखदुःखाशी, आरोग्याशी, संस्कारांशी आणि कर्तृत्वाशी संवाद साधणारा आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित असलेला कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. कधी सणांच्या रंगात रंगणारा, कधी संस्कृतीच्या सुगंधानं दरवळणारा, कधी आरोग्याचा मंत्र देणारा, तर कधी एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाच्या अनुभवांनी समृद्ध करणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. मैत्रिणींनो, आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रमही असाच भक्तिरस, संस्कृती आणि आरोग्यविषयक जागरूकतेचा सुंदर संगम घेऊन आपल्या भेटीला आलाय.

0: मैत्रिणींनो, 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्त आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त आहारतज्ज्ञ डॉक्टर नीता जयस्वाल यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. अगदी लहानपणापासूनच बालकांचं पोषण कसं केलं पाहिजे याबाबत आपण जागरूक असायला हवं. त्यांचा आहार, त्यांचं लसीकरण याकडे आपण जातीनं लक्ष द्यायला हवं. सुरुवातीचे 1000 दिवस जर आपण बालकांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं तर भविष्यातील कुपोषणाची समस्या आपल्याला आपल्या देशाला भेडसावणारच नाही. या सर्व समस्यांचं निराकरण करून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत चोपड्याच्या बालरोग तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर नीता जयस्वाल. त्यांच्याशीच संवाद साधून आपण या सर्व समस्यांचं निराकरण करून घेऊयात. मॅडम नमस्कार, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: नमस्कार ताई.
0: मॅडम, पहिले 1000 दिवस म्हणजे नेमका आपण कोणता काळ गृहीत धरायला हवा?
1: पहिले 1000 दिवस म्हणजे गर्भधारणेपासून ते मूल जन्माला येऊन 2 वर्षाचे होईपर्यंत. साधारणतः गर्भावस्थेतला जो काळ आहे तो असतो 270 दिवस आणि 2 वर्ष म्हणजे 365 असा एकूण 1000 दिवसांचा कालावधी असतो.
0: बरं, मग या कालावधीतील पोषणाचं महत्व काय असतं?
1: ताई, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता का हो, म्युच्युअल फंड म्हणा किंवा SIP FDs करता ना?
0: हो हो.
1: तशी ही एक आयुष्याची वेलबिईंगची FD आहे. म्हणजे काय की ही जी FD ही आपण मुलांच्या भविष्याच्या लाईफ लॉंग वेलबिईंग साठी करत आहोत. तर यामध्ये काय असतं की ह्याच गर्भावस्थेत मुलांचा ब्रेनचा डेव्हलपमेंट भयानक फास्ट होत असतो.
0: हो.
1: तुम्हाला माहितीये एकदा बाळाचा जन्म झाला तर बाळाची वाढ कशी होते. सुरुवातीच्या 4 ते 6 महिन्यामध्ये बाळ हे आहे ज्या वजनाच्या डबल होते त्या पहिल्या वर्षात ते ट्रिपल होते आणि चौथ्या वर्षात ते 4 पटीने वाढते. म्हणजे कसं की समजा बाळाचं वजन हे 3 किलो आहे.
0: हो.
1: तर ते 6 महिन्यात तो 6 किलो होईल. 1 वर्षात तो 9 किलो होईल आणि 2 वर्षात तो 12 किलो होईल. म्हणजे त्याच्या एवढा आपल्याला एक साधारण कॅल्क्युलेशन कळतं की बाबा हा एवढा वाढलाच पाहिजे. तर ते नाही झालं तर मग आपण कुठेतरी कमी पडतोय. ते कमी पडू नये म्हणून आपण ह्या पोषण 1000 पोषण दिवसांचं पोषणवर आपण आज सध्याला फोकस करत आहोत.
0: बरं, आणि आता मग यानंतर मॅडम बाळ जन्माला येतं.
1: बरोबर.
0: मग लगेच आईने स्तनपान सुरू करावं का?
1: असं म्हणतात ताई की बाळ जन्माला आल्याच्या 1 तासाच्या स्तनपान करावं. ते फार महत्वाचं असतं.
0: त्याचं महत्व सांगा ना आम्हाला.
1: त्याचं महत्व असं की एक बॉन्डिंग असते बघा. आईची बाळाशी होणारी बॉन्डिंग फार महत्वाची आहे. जर आपण बाळ लगेच आईच्या स्तनाला लावलं ना तर त्यांची एक भावनिक अटॅचमेंट होते. त्यावरून तिला दूध छान येतं आणि त्या पहिल्या दुधाला आम्ही कोलेस्ट्रॉल म्हणतो. त्यात अँटीबॉडीजचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. ते जर मुलाला गेलं तर त्यात त्याला ना विविध रोगांशी लढण्यासाठी अँटीबॉडीज मिळतात. तर त्यामुळे ते लहानपणीपासून होणारा निमोनिया, अतिसार किंवा सेप्सिस नावाचा एक भयानक आजार असतो तो बचूल होण्यापासून हे वाचवतात. त्यातलं त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सडन इन्फंट डेथ सिंड्रोम. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की बाळाला दूध पाजून झोपवलं आणि त्याचा मृत्यू झाला. याला आम्ही सडन इन्फंट डेथ सिंड्रोम म्हणतो. म्हणजे त्याला काहीच कारण नसतं.
0: बरं,
1: पण जर आपण लवकर बाळाला स्तनपान केलं आणि रेग्युलर स्तनपान केलं तर हा जो धोका आहे तो बऱ्यापैकी कमी होतो. त्यानंतर पोस्टपार्टम हिमरेज म्हणतो, म्हणजे आईला रक्तस्राव होतो डिलिव्हरीनंतर. काही काही अति झाल्यानंतर त्यात माताचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर जर आपण लगेच माताच्या स्तनाला बाळ लावलं तर हा रक्तस्राव सुद्धा कमी होण्यास मदत होते. म्हणजे एवढं याचं महत्व आहे.
0: हो. आणि मग हे स्तनपान साधारण किती महिने करावं किंवा किती वर्ष करावं?
1: स्तनपान एक्सक्लुझिव्हली ब्रेस्टफीडिंग म्हणजे फक्त स्तनपान हे 6 महिन्यापर्यंत करावं आणि बाळ 2 ते 2.5

0: तीन वर्षापर्यंत झालं होईपर्यंत केलं तरीही ते चालतं, ते आई आणि मूल दोघांसाठी फार बेनिफिशियल असतं.
1: हो, आता तुम्ही सांगितलं की फक्त स्तनपान हे 6 महिने करावं, मग 6 महिन्यानंतर जो आपण आहार सुरू करतो बाळाला मग तो कसा असावा?
0: 6 महिन्यानंतर आपण पूरक आहार चालू करतो, त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे विनिंग. विनिंग म्हणजे अवे फ्रॉम द ब्रेस्ट, ब्रेस्ट पासून दूर जाणे, म्हणजे काय दुधा व्यतिरिक्त काहीतरी गोष्ट
1: पूरक आहार,
0: पूरक आहार देणं. तर यात ना ताई आपण 3 कॅटेगरी करतो, 6 ते 9 तो एक एज ग्रुप येतो, 9 ते 12 एक, आणि नंतर मग मोठा एज ग्रुप येतो.
1: बरं,
0: तर आता सुरुवातीला 6 ते 9 महिन्याच्या बच्चूला पण कसा आहार देऊ ह्याविषयी मी तुम्हाला सांगते. कधी पण सुरुवात ही एकदलीय धान्यापासून करावी बाळाला आहाराची सुरुवात. आपण काय म्हणतो की आपण गोडने सुरुवात करावी आपल्याकडं, हे त्या बेसिकली दॅट इज अ रॉंग कन्सेप्ट. कधी पण हा एकदलीय धान्यापासून सुरुवात करावी, आणि सगळ्यात बेस्ट धान्य आहे चावल, भात, एकदलीय धान्यात त्याच्यापासून सुरुवात करावी. का? कारण की ते ग्लुटीन फ्री असतं ताई, त्यामुळे बच्चूला अलर्जी होण्याची शक्यता नसते. तर त्यापासून सुरुवात करावी, म्हणजे एकदलीय धान्य जसे की बाजरीचा घाटा आपण बनवतो, ज्वारीचा घाटा बनवतो, पीठ भाजून, पीठ भाजून पाणी टाकून जे बनवतो त्याला घाटा किंवा लापसी म्हणतात, ते आपण देऊ शकतो. भात, मऊ शिजवलेला भात आपण तूप टाकून देऊ शकतो. हे आपण पहिल्या 1-2 हप्ते द्यायचं. त्याच्यानंतर आपण द्विदलीय धान्य चालू करतो, म्हणजे डाळी, म्हणजे मग मूग डाळ खिचडी, डाळेचं पाणी, आणि त्याच्यानंतर आपण व्हेजिटेबल्स आणि त्याच्यानंतर फळं देतो.
1: बरं,
0: असा हा स्टेप बाय स्टेप हा प्रोग्राम असतो. याच्यासोबत स्तनपान हे नितांत गरजेचं आहे, म्हणजे वरचं चालू केलं म्हणजे स्तनपान बंद करायचं नाही. आणि 9 ते 12 महिन्याच्या याच्यात कसं असतात, आता तर आपण एकदम 6 ते 9 महिन्यापर्यंत खीर सारखं आपण अन्न मुलाला भरवतो, की त्याला इझिली डायजेस्ट होईल, त्याला भरपूर पाणी पाजतो. याच्यात ना खिचडी जी आपण बनवतो त्यात कंपल्सरी भाज्या टाकायच्या, रोज एक गोबी, पत्तागोबी, आलू, मटर, गाजर, गिलका, टमाटर, प्रत्येक सब्जी त्यात टाकायची, म्हणजे बाळाला टेस्ट बड डेव्हलप व्हायला मदत होते. नाहीतर ते पुढे चालून मी हे खात नाही ते खात नाही असे बरेचसे मुलं जे करतात ना, त्याचा पाया सुद्धा हाच असतो. आपण प्रत्येक फूड बच्चूला ह्या वयात इंट्रोड्यूस करायलाच हवं.
1: बरं,
0: खूपशा स्त्रिया काय करतात ते की दूध बिस्किट देऊन टाकतात, एकदम स्मॅश करतील, चमच्याने भरवतील, तसं अजिबात करायच्या नाही. मैद्याची गोष्टी नाही द्यायच्या मुलांना. त्याऐवजी तुम्ही कुसकुरलेला बटाटा द्या, फळं द्या, नाचणी सत्व आहे, मखाण्याची पेस्ट करून तुम्ही खारे किंवा मिठा मखाना, गोड मखाने आपण देऊ शकतो. असा परिपूर्ण आहार आपल्याला देता येईल. 9 ते 12 महिन्यामध्ये त्याला दात यायला सुरुवात झालेली असते, मग त्याला ना इच्छा असते की काहीतरी चाव, मग ते कुठल्याही गोष्टी चावत असतात, खालच्या गोष्टी उचलून तोंडात टाकतात. अशा वेळेस मुलांना ना सॉफ्ट अन्न द्यायचे, म्हणजे त्याची चावण्याची इच्छा सुद्धा पूर्ण करेल. की जसं नरम चपाती, चपाती भिजवताना मग त्यात दूध टाकायचं म्हणजे ते जास्त नरम होते, मग ते आणि कुठली आपली जी भाजी त्याला कुसकुरून द्यायची. त्याच्यानंतर अंजीर असतो ना ताई, जे अंजीर असतो ते भिजवलेलं जर अंजीर आपण त्याला असं थोडंसं स्मॅश करून दिलं की त्यातले जे बारीक दाणे आहेत ना ते असे चघळत असतात, तर त्यांचं टीथिंग पेन पण कमी होतो त्याने, म्हणजे ते मजा वाटते थोडंसं करायला. त्याच्यानंतर घरी तळलेला थोडासा नागलीचा पापड वगैरे असं दिला की जे तोंडात टाकल्यावरती असं पटकन भिजेल आणि त्यांना खायला मजा वाटेल, त्यांचं ते दात निघण्याचं सॅटिस्फॅक्शन पण हे होतं. ते 9 ते 12 महिन्याच्या याच्यात करायचं, आणि 1 वर्षावरील जे मुलं आहेत त्यांना आपल्यासोबत बसून जीव घालायचं, ते फार महत्वाचं आहे. नाहीतर मुलांना मोबाईल देऊन टाका, टीव्ही समोर बघा नाही. आपण ज्यावेळेस सगळे सोबत एकत्रित जेवतो ना तेव्हा मुलांना जेवायला शिकवा, मग हळूहळू ते आपल्या रुटीन याच्यातले अन्न खायला शिकतात.
1: आता स्तनपान त्यासोबतच पूरक आहार याबद्दल आपण सविस्तरपणे आम्हाला सांगितलं मॅडम. जन्मापासून काही मुलं असतात की अगदीच त्यांचं वजन खूप कमी असतं, अशक्तपणा काही केल्यावर त्यांचं वजन वाढ होतच नाही, मग त्याबद्दल काही काही मुलं खूपच सतत आजारी असतात, खूप म्हणजे आपण म्हणू की काही केले औषधी द्या त्यांना काही बरे होतच नाही, मग त्यांच्यातला हा जो पोषणाची भूमिका कशी असते?
0: आता आपला टॉपिकच काय की 1000 दिवस पोषणाचे. आता बाळ कमकुवत जन्माला आलंय म्हणजे त्याचा गर्भावस्थेतलं तिचं पोषण नीट झालेलं नाहीये.
1: बरं,
0: ठीक आहे. सेकंड, त्याची आणखीन वेट गेनच होत नाहीये, म्हणजे एक तर आईला दूध कमी आहे जे तिला कळालं नाही की त्याचं पोट भरत नाहीये, किंवा त्याच्यानंतर समजा बाळ कमी वजनाचं झालं असेल याचा अर्थ तिने पूरक पोषण त्याला चालू केलेलं नाहीये, वरचं अन्न खाऊ घालणं चालू केलेलं नाहीये. मग ह्या सगळ्यांचा इफेक्ट काय होतो? ताई, एक गर्भावस्थेत व्यवस्थित आहार न घेतल्यामुळे त्याचं जन्म येताना बाळाचं वजन कमी होतं. जन्मानंतर जर प्रॉपर काळजी, प्रॉपर काळजी म्हणजे काय, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग, व्यवस्थित स्तनपान आणि वजन कमी असल्यामुळे काही डॉक्टर जी औषधं प्रिस्क्राईब करतात ते देणं, ह्या 2 गोष्टी जर केल्या तर कमी वजनाची बाळं सुद्धा नॉर्मल वेट गेनला येऊन जातात. हे आम्ही रुटीन बघतो. पण समजा इथे आपण लक्ष नाही दिलं तर हे होता. आता 0 ते 6 मंथ मध्ये त्यांच्यासाठी पोषण काय आहे की आईचं दूध, तर आईने पण नंतर आहार चांगला घेतला पाहिजे.
1: बरोबर,
0: ब्रेस्ट फीड करताना तिने रोज वरण

खाल्लं पाहिजे, म्हणजे डाळी घेतल्या पाहिजे, अंडी खाल्ली पाहिजे की तिला छान प्रथिनयुक्त असं तिचं दूध राहील, मग त्यामुळे तिचं दूध चांगलं आलं की बाळाची वाढ व्यवस्थित होईल. आता तरी बाळ अशक्त राहिलं, आईने लक्ष दिलं नाही किंवा कारणास्तव तिला दूध नाही आलं, मग तरी त्याचं वेट गेन व्यवस्थित झालं नाही, मग त्यावेळेस आपण पूरक आहार चालू करतो. मग आपल्या पूरक आहारात काय पाहिजे, ज्या मुलांचं वजन कमी आहे, जे वारंवार आजारी पडतात, तर आपल्याला त्यांच्यात प्रथिने म्हणजे प्रोटीनची कमतरता खूप असते. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन आपण म्हणतो की म्हणजे कॅलरीज आणि प्रथिने हे दोघे कमी असतात. तर मग हे कसे वाढवायचे, त्यांना कंपल्सरी जर नॉन व्हेजिटेरियन फॅमिली असेल तर त्यांनी कंपल्सरी बच्चूला अंडं देणं गरजेचं आहे किंवा डाळ म्हणजे खिचडी. खिचडी दोन टाइम तरी मुलांना गेलीच पाहिजे 9 महिन्यापर्यंत. मग त्याची कॅलरीज व्हॅल्यू वाढायची तर त्यात तुम्ही तूप ऍड करा, त्यानंतर तुम्ही त्याच्यात गुळ ऍड करू शकता की त्याची कॅलरीज व्हॅल्यू वाढू शकेल आणि त्याचं वेट गेन होईल. एकदा वेट गेन झालं की आपोआप प्रतिकार शक्ती वाढते, प्रतिकार शक्ती वाढली की मुलं कमी आजारी पडतात. म्हणजे ओव्हरऑल आहार हा खूप महत्वाचा.

0: करायचे तर त्यात तुम्ही तूप ऍड करा, त्यानंतर तुम्ही त्याच्यात गुळ ऍड करू शकता की त्याची कॅलरीज व्हॅल्यू वाढू शकेल आणि त्याचं वेट गेन होईल. एकदा वेट गेन झालं की आपोआप प्रतिकार शक्ती वाढते, प्रतिकार शक्ती वाढली की मुलं कमी आजारी पडतात. म्हणजे ओव्हरऑल आहार हा खूप महत्वाचा घटक आहे. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित आहार देत नाहीत मुलं कुपोषित राहतील, ते वारंवार आजारी पडतील. मग अशा मुलांमध्ये प्रोटीन्स हे खूप जास्त महत्वाचे आहेत. प्रोटीनचा आहार चांगला असेल की वेट गेन होईल आणि त्यासोबतच फळे भाज्या दूध आणि दुधाचे पदार्थ हे देणं गरजेचं आहे.
1: मॅडम, सी मॅम मॉड्यूलद्वारे कुपोषणाचं व्यवस्थापन कसं केलं जातं त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: सी मॅम म्हणजे काय आहे की अक्यूट माल न्यूट्रिशन, म्हणजे की तीव्र प्रकारचे कुपोषण. आताच मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटले की जर जन्माचं वजन 3 किलो असेल, 6 महिन्यात ते 6 किलो होतं, 1 वर्षात 9 किलोचं आणि 2 वर्षात ते 12 किलोचं होतं. पण ह्या सी मॅम मध्ये 1 वर्षाचं बच्चूचं वजनच 3-4 किलो असतं. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे पूर्ण 3 पट तर सोडा ते साधं 1 किलोने सुद्धा वाढलेलं नसतं. अशा तीव्र कुपोषित मुलामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याचा एक म्हणजे त्यांच्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे. यात काय करतात ते की जी मुलं म्हणजे आशा वर्कर याच्या मदतीने जी मुलं ह्या कॅटेगरीत येतात तर त्यांना हॉस्पिटलमध्ये पीएससीला घेऊन येतात. मग त्यांच्यावर त्यांच्या वजनानुसार आणि याच्यानुसार त्यांना डाएट दिला जातो, त्यांच्यावर योग्य असे उपचार केले जातात. आशा वर्करला पॅरेंट्स शिक्षित नसतात म्हणूनही वेळ आलेली असते. मग त्यांना सांगून पण बऱ्याचदा हा माझा वैयक्तिक अनुभव असतो की ते फार इलिटरेट असतात. त्यांच्याच मुलामध्ये युजली असं होतं किंवा मुलांची संख्या खूप जास्त असते, आईचं लक्ष नसतं. त्यामुळे इथे मेन क्रुशियल वर्करना आशाताई याच्यात खूप चांगला रोल प्ले करतात. बरोबर, ते त्यांना भेटी देतात, त्यांनी आहार घेतला की नाही हे काळजी करतात आणि त्यांचं दर वीकली वेट करतात आणि दर 15 दिवसाला हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन येतात. समजा वेट गेन होत असेल तर मग ते त्या कुपोषणातनं बाहेर येतात. समजा पण एवढं करूनही आशाताईने जाऊन त्यांना सांगूनही समजा वेट गेन होत नसेल तर अशा मुलांना हॉस्पिटलाइज केलं जातं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. तिथं गव्हर्नमेंट त्यांना आहार पुरवतं, एक डायटिशियन त्यांचा पूर्ण चार्ट वाईज आहार शेड्यूल बनवतं, इंजेक्शनद्वारे त्यांच्यातलं इन्फेक्शन क्लिअर करणं, कारण की याच्यात इन्फेक्शन होतात कुपोषणामुळे. मग त्यांना आहार देणं हा सगळा असा पूर्ण प्रक्रिया राबवली जाते.
1: बरं, आता झिंक, आयर्न, कॅल्शियम यासारख्या सूक्ष्म पोषण तत्वाचं महत्व काय त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगतात.
0: रोल ऑफ झिंक, आयर्न अँड कॅल्शियम. आता आपण झिंकपासून चालू करू. मेनली झिंकचं काम काय आहे की शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम झिंक करते. म्हणजे आपल्यात मेन की इन्ग्रेडियंट जर रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा ते कोण असेल तर तो आहे झिंक. त्याचनंतर झिंक जखमा भरून काढण्यास सुद्धा मदत करते. आपल्याला काही लागलंय तर तो टिश्यू रिपेअर झिंक करतो. त्याच्यानंतर आपल्याला जो वास आणि चव कळते ना ती सुद्धा झिंकमुळे कळते.
1: बरं,
0: आपल्या शरीरात डीएनए आरएनए असतात तर त्याच्या निर्मितीत सुद्धा हा खूप मोठा क्रुशियल रोल प्ले करतो असा हा झिंक आहे. तसं आयर्न, आता आपण म्हणतो की मला चक्कर आली, भोवळ आली, किंवा आपण बघतो की गर्भावस्थेतल्या स्त्रियांना बऱ्याचदा आपण आयर्नचे इंजेक्शन लावतो. तर आयर्नचं काय महत्व आहे? ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, म्हणजे सगळ्या शरीराला प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवण्याचं काम हेमोग्लोबिन करतं आणि हेमोग्लोबिनचा घटक हा आयर्न असतो. त्याच्यामुळे आयर्नची कमतरता झाली की आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवठा कमी पडतो, मग आपल्याला भोवळ येण्यासारखं होणं, आपली कार्यक्षमता कमी होणं. म्हणजे बऱ्याचदा आपण चाललो की धाप लागते, ज्यांचं एचबी कमी असेल म्हणजे आयर्न कमी असेल तर. म्हणजे आयर्नचा खूपच क्रुशियल रोल आहे आपल्याला फिट अँड फाईन ठेवण्याला. आपल्याला एक्सरसाइज आपण करत असो आणि आपल्यात समजा आयर्नची कमी असेल तर आपण एक्सरसाइज सुद्धा परिपूर्ण करू शकणार नाही, आपण भोवळीहून पडू. त्यासाठी तर आपल्याला आयर्न हे कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ना आयर्न ब्रेन फंक्शनमध्ये पण खूप महत्वाचं कार्य करते. जसं झिंक डीएनए निर्मितीमध्ये आहे तसंच आयर्नचा सुद्धा रोल डीएनए निर्मितीमध्ये आहे. नवीन पेशीच्या निर्मितीमध्ये सुद्धा आयर्न हे जे आहे ते आपल्याला हेल्प करते. कॅल्शियम कसं आहे, आता हाड आणि दातांचं आरोग्य हे कॅल्शियममुळेच बनतं. बरोबर आहे, आता लहान मुलांचा सांगडा म्हणा, पोटातला किंवा आपला सांगडा म्हणा, हा कॅल्शियमचाच बनलेला आहे. आता आपण रोज काम करतो, आता आपण स्त्री असल्यामुळे आपण स्वयंपाक करतो, इतर कामं करतो, पुरुष बाहेर काम करतात, तर आपल्या हाडामध्ये रोज कॅल्शियमची झीज होत असते.
1: बरोबर,
0: तर ती झीज रोज भरून काढणं गरजेचं आहे. जर ती आपण काढली नाही तर आपल्याला ऑस्टिओपोरिसिस नावाचा आजार होतो. जसं आपण डॉक्टरकडे जातो तर ते म्हणतात की तुमची हाडं कमकुवत झाली आहेत, कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं. हा, तर असा की इन्ग्रेडियंट आहे कॅल्शियम की जो आपल्याला मजबूती ताठरपणा देतो. त्याचनंतर कॅल्शियम आपल्या हृदयाचे ठोके सुद्धा नियमित करतो. कॅल्शियमचे प्रमाण कमी जास्त झाले तर हृदयाचे ठोके अनियमित होतात. त्यानंतर हृदयाचे स्नायूचे आकुंचन किंवा आपण कुठले आपल्या स्नायूचे आकुंचन आणि विश्रांती म्हणजे जसं मी हात उचलतीये जवळ घेते मी चालतीये ह्या सगळ्या प्रक्रियेला सुद्धा कॅल्शियम फार फार

0: महत्वाचे असतात. स्नायूंचं आकुंचन आणि विश्रांती होणारच नाही. त्याचप्रमाणे न्यूरो ट्रान्समीटरची भूमिका सुद्धा कॅल्शियम खूप छान प्रकारे करते. म्हणजे समजा मी आता तुम्हाला चिमटी काढली तर तुम्हाला कळेल
1: हो,
0: हे कळायचं जे सेन्सेशन आहे ते कॅल्शियम करतं.
1: बरं,
0: म्हणजे त्यात मदत कॅल्शियम करतं, पूर्ण करण्याच्या ऐवजी मदत हे कॅल्शियम करतं. रक्त घोटण्यासाठी सुद्धा कॅल्शियम एक की रोल निभावतं, म्हणजे महत्वाची भूमिका ते करतं. झिंक, आयर्न आणि कॅल्शियम खूप महत्वाचे आहेत.
1: बरं, आता लसीकरण बाळांना जे वेळोवेळी केलं जातं, कधी कधी कोणतं कोणतं लसीकरण करावं याबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला.
0: जी गोष्ट आपल्याला होणारच नाही, त्याचं एक इंजेक्शन भेटलं की ते आयुष्यभर होणार नाही, किती मजा. पण तरी आपल्याकडे थोडीशी त्या बाबतीत एवढी जागरूकता आणखी नाही आहे. सुरुवातीला असते बीसीजी, कावळे आणि पोलिओ, ह्या तीन लस असतात. त्या म्हणजे जन्माच्या 24 तासाच्या आत आपल्याला द्यायच्या असतात. त्यानंतर 6 आठवडे, 10 आठवडे आणि 14 आठवडे यात आपण डीपीटी, त्याच्यानंतर मेंदूज्वर, निमोनिया आणि रोटा व्हायरल ह्या लसी देतो. त्यानंतर 6 महिन्याला येते इन्फ्लुएन्झा लस, 9 महिन्याला येते गोवर जे मम्स मिझल्स आपण म्हणतो, 1 वर्षाला येते कावीळ अ ची लस, 15 ते 18 महिन्यात कांजण्या, टायफॉइड ह्याप्रमाणे लसी येतात. 5 वर्षाला सगळ्याच गोष्टीचे बुस्टर डोस येतात. आता नवीन एचपीव्हीचं वॅक्सिन पण मॅडम आलेलं आहे कॅन्सरवरचं. गव्हर्नमेंट त्याला बऱ्यापैकी प्रमोट पण करत आहे. 10 ते 12 वर्षावरील मुलींसाठी ती एक लस आली आणि मुलांसाठी सुद्धा. तर लसीकरणाचे फारच महत्वाचं आहे मॅडम की डांग्या खोकला, म्हणजे आधी यांना कफ ऑफ 100 डेज म्हणतात, तो एक साध्या वॅक्सिनने आपल्याला कायमस्वरूपी टाळता येतो. तर असे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्याचे छोटे छोटेच इंजेक्शन असतात ते देणं फार गरजेचं असतं, लसीकरण फार गरजेचं असतं.
1: सर्वात महत्वाची समस्या बालकांमध्ये आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे लठ्ठपणा, याबद्दल काय सांगाल?
0: लठ्ठपणाचे डेफिनेशनच आहे कुपोषण. माहितीये का कुपोषण म्हणजे काय? की जे पोषण चांगलं नाही असं. तर आपण कुपोषण म्हणजे नेहमी आपल्या डोळ्यासमोर येतो तर हाडकुळा बच्चू किंवा हे, पण लठ्ठपणा सुद्धा हा कुपोषणाचाच प्रकार आहे. आता आजकाल मुलांमध्ये लठ्ठपणा होण्याचं कारण पण एक आहे की आधी सुरुवातीला ना आपण, आता मी म्हटले की गर्भावस्थेतच त्यांना जंक फूड खायचे डोहाळे लागतात, तोच प्रकार आपण मुलांसोबत सुद्धा करतो. म्हणजे 6 महिन्याच्या मुलांना सुद्धा आवडीने कॅडबरी देणारे लोक मी बघितलेले आहेत. लठ्ठपणाचं कारण हे बऱ्याचदा आपल्या फॅमिली हॅबिट्स असतात, की आपण घरात काय खातो, मुलांना काय खायला देतो हे फार मॅटर करतं. म्हणजे परिपूर्ण व्यवस्थित प्रथिन असला आहार देण्याच्या ऐवजी ज्या आहारामध्ये साखर खूप जास्त आहे, तळलेले पदार्थ आहेत, अशा गोष्टी मुलांना खायला दिल्या जातात, ज्यामध्ये चॉकलेट्स आहेत, बिस्किट आहेत, मैद्याचे पदार्थ आहेत, पाकेट बंद चिप्स आहेत, चिप्स, कुरकुरे, ह्या गोष्टी खरंच आरोग्यासाठी खूप घातक आहेत. आजकाल लेबल पढो इंडिया म्हणून एक कॅम्पेन चालू केली होती मागे, तर त्यात प्रत्येकाने त्यात ट्रान्स फॅट आणि जर शुगरचं प्रमाण बघितलं ना तर तुम्ही त्या पॅकेटला परत हात लावणार नाही.
1: बरं,
0: तुम्ही एकदा वाचायचा प्रयत्न तर करत जा आपल्या मुलांना आपण काय देतोय, एकदा त्याचं मागचं लेबल तर बघा की शुगर किती आहे, ट्रान्स फॅट किती आहे. जर आपण शुगरी गोष्टी मुलांना देणं बंद केलं, आपण घरात स्वीट बनवून देऊ शकतो ना. बाहेरचे चॉकलेट्स आहेत, बिस्किट्स आहेत किंवा बाटलीबंद पेय आहेत, शरबती आहेत, हे द्यायची त्यांना गरजच पडत नाही ना ताई, अजिबात गरज पडत नाही. दुसरा की रोल म्हणजे आजकाल काय झालं, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे. त्यांना खेळायला जा म्हटले की ते मोबाईलवर गेम खेळतात, त्याच्यामुळे मैदानी हालचाल किंवा शारीरिक हालचाली नाहीच्या प्रमाणात आलेली आहे. आता तुम्ही आणि मी जिममध्ये जाल, आता छोटी मुलांना जिममध्ये त्यांचा जिम म्हणजे खेळणंच आहे ना ताई. जसं आपलं लहानपण गल्लीत खेळण्यात गेलं, विषामृत आपण खेळायचो, पकडापकडी खेळायचो, ह्या मुलांना ते नाहीच आहे ना. हे मोबाईलमध्ये पकडापकडी खेळतात, मोबाईलमध्ये डिशाव डिशावच्या गेम खेळतात, हे बंद झालं पाहिजे. आता पॅरेंट्सची भूमिका फार महत्वाची आहे. मुलांचा स्क्रीन टाईम नाहीच पाहिजे. बिलो 5 इयर्स नो स्क्रीन टाईम हा रूल पाहिजे. त्यांना खेळण्यास प्रवृत्त करा, त्यांना मैदानी खेळ खेळायला लावा, त्यांच्यासाठी हाच व्यायाम आहे. भाजी बनवण्यातच तेलाचं प्रमाण कमी करा, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता हॉटेलिंगचं प्रमाण पण खूप वाढलंय, दर फॅमिली शनिवार रविवार बाहेरच खायला जायचं म्हणते. मग ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा एक वेट गेन करायला खूप मॅटर करतात. आपण टीव्हीवर छान छान पिझ्झा बर्गरचे ऍड बघतो, ते बघूनच आपल्यालाही खाण्याची इच्छा होते, ते तर मुलंच राहिलीत. तर त्यामुळे त्यांना दरवेळेस सांगा की दीज आर अनहेल्दी फूड. बंबार्डिंग करत राहिली की ते सुद्धा ऐकतात. लठ्ठपणा दूर करण्यासाठी मी सांगेल की एक, खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा, बाहेरचे पदार्थ टाळा, आणि दुसरं त्यांना भरपूर खेळू द्या, भरपूर पाणी द्या. पाणी सुद्धा मुलं पीत नाहीत, बॉटल चेक करा की बॉटल संपून आणली की नाही आणली, मुलं ती पण संपून आणत नाहीत.
1: मॅडम, आज आपण बालकांचा आहार ज्यावेळेस माता गरोदर असते तेव्हापासून ते 1000 दिवसांपर्यंत त्यांच्या सगळ्या पोषणाची माहिती आपण दिली, की पोषण त्यांचं कसं व्हावं याबद्दल सगळी सविस्तर माहिती आम्हाला दिली. आपण आकाशवाणीत आलात त्याबद्दल आकाशवाणी केंद्रातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे.
0: धन्यवाद ताई.
2: मैत्रिणींनो, राष्ट्रीय

मैत्रिणींनो, श्रीकृष्णाच्या बाललीला म्हणजे निरागस आनंदाची बरसात, दही दुधाचा सुगंध, गोकुळातील उत्साह आणि गोविंदा आला रे च्या जयघोषात रंगणारा गोपाळकाला म्हणजे आपल्या लोक परंपरेतील आनंदाचा सोहळाच. मैत्रिणींनो, आज गोपाळकाला, त्यानिमित्त आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया सुंदर कीर्तन. कीर्तनकार रश्मी कुरमभट्टी, तबला साथ श्रीधर जोशी यांची, तर हार्मोनियम साथ स्वरा पाठक यांची.

मंडळी, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आज निरूपणासाठी घेतलाय. त्यांचं वर्णन मी काय करावं हो, पण कीर्तनाचा रिवाज आहे की संतांचं वर्णन पंतांच्या वाणीतनं ऐकावं. काय म्हणतात मोरोपंत?

मंडळी, उत्सव ज्या दिवशी परिपूर्ण होतो त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जिथं जिथं कीर्तन परंपरा आहेत तिथं तिथं ललित कीर्तन किंवा काल्याच्या कीर्तनानं समाप्ती होते. या काल्याच्या कीर्तनात भगवंत रांगत असल्यापासून गोधन राखायला जाईपर्यंतचं जे चरित्र त्यांनी केलंय तेवढंच वर्णन हे करायचं असतं असं भागवतामध्ये लिहिलंय. म्हणजे भगवंत 11 वर्षाचे होईपर्यंतचं जे चरित्र आहे तेच काय आहे त्या चरित्रामध्ये. मंडळी, आपण चित्रपट बघतो तसं लव ट्रँगल वगैरे नाही ना, नाही नाही तसलं काही नाही. तर नारद भक्ती सूत्रात सांगतात की यथा ब्रज गोपिका नाम, म्हणजे परम प्रेमाचं असलेलं सगुण रूप 11 वर्षाच्या या चरित्रामध्ये लिहिलंय. अहो.

मंडळी, तुकाराम महाराज म्हणाले, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या गोकुळामध्ये म्हणे असं अपार सौख्य निर्माण झालं की ज्याचा अंत म्हणजे शेवट आणि पार म्हणजे खोली ही कळलीच नाही महाराज. कसं काय निर्माण झालं? तर आनंदाचं केंद्र काय? तर बाळकृष्ण नंदाघरी आले. म्हणजे आनंदले नरनारी म्हणे बाळकृष्ण नंदाघरी आले आणि त्यांच्यामुळे अंत पार नाही लेखा अशा अपार सौख्याची निर्मिती झाली. त्या अपार सौख्याचं केंद्र म्हणजे भगवान कृष्ण. आनंद, मूर्तिमंत आनंद हे सौख्याचं केंद्र होतं. होय, इतकं कळण्या इतकं किंवा हे अनुभवाला येण्या इतका गोकुळवासियांचा अधिकार होता का? मंडळी, अपार सौख्याची जी अवस्था आहे ना,

ती अज्ञानामधली नाही बर का। माणसाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की मग त्याला अशा प्रकारचं अंतपार नाही लेखा असा आनंद त्याला आत्मज्ञान प्राप्तीनंतर मिळतो। संत तुकाराम महाराजांच्या अनुभवातून हा अभंग त्यांनी लिहिला आहे। गोकुळवासी लोक ज्ञानी होते का हो? नाही। भगवंत म्हणतात की मी 11 वर्ष गोकुळात होतो तेव्हा मी त्यांना ओळखलं होतं, वेडे आहेत ते सगळे। मी मथुरेत आल्यानंतर माझ्या विरहाने त्यांनी प्राण सोडले असतील, माझ्यावरून जीव ओवाळून टाकणारं असं वेडं प्रेम करणारे आहेत ते। म्हणून भगवंतांनी उद्धवांना सांत्वन करण्यासाठी पाठवलं। सांत्वन हे अज्ञानाचं करावं लागतं मंडळी। ते लोक अज्ञानी होते पण ज्ञानी माणसाला आत्मज्ञान प्राप्त झालेल्यांना सुद्धा गोंधळवून टाकतील अशी त्यांची अवस्था होती। उद्धवजी गोकुळात आले सांत्वन करण्यासाठी, तिथले लोक सगळे मृत झालेले होते। त्यांनी कृष्णाच्या प्रेमात झालेली ही त्यांची अवस्था जी होती उद्धवांनी बघितली। त्यांच्याकडे कोणी येईना हो, त्यांनी सांगितलं की कृष्ण कन्हैयांनी मला पाठवलंय असं म्हटल्यावर तिथे परिस्थिती अशी होती, गुर चारा खाईनात, वासर दूध पेईनात, लेकर दूध पेईनात, सगळे जण विरहात, झुरत असलेले पाहिले हो त्यांनी। आणि ती जी अवस्था उद्धवांनी बघितली आणि मग त्यांना सांगितलंच की मला कृष्ण कन्हैयांनी पाठवलं म्हणून, सगळे उठून बसले, म्हणाले तुमचं सगळं ऐकतो पण आमची एक अट आहे। कोणती? अक्रूर ज्या आमच्या कृष्णाला घेऊन गेला ना, त्या कृष्णाचं रूप आम्हाला काही झालं तरी आत्ता बघा।

आमच्या त्या कृष्णाला समोर आणा. भगवान गोकुळात राहिले मंडळी तर ते सगळ्यांचे सखा बनून राहिले होते हो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्याचा भगवंताचा ध्यास लागला होता. त्याचं चरित्र आपण आता थोडक्यामध्ये आख्यानात बघणार आहोत. तत्पूर्वी मूळ अभंग जो आहे तुकाराम महाराजांचा तो आपण त्याचा आठव करूयात आणि कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिटं नामस्मरण करू आणि मग आख्यानाकडे वळू.

मंडळी, भगवान गोकुळात आले, त्यांचं नामकरण झालं, इथपर्यंतचा सगळा भाग हा कृष्ण जन्माच्या कथेमध्ये येऊन आपण तो कृष्ण जन्म साजरा केला बरं का. भगवंताच्या बाललीलांपासून गवळ

येता जाता उठता बसता पाण्याला जाताना काम करताना या सगळ्या गवळणी आपसात बोलतायत, सगळं कृष्णाविषयी बोलतायत. हो, आज कृष्णानी हे केलं, आज कृष्णानी ते केलं, सगळ्या कृष्णाचं कौतुक करतायत. आणि असं त्या गवळणी बोलतच होत्या तेवढ्यात एक शहाणी जरा प्रौढ गवळण पुढे आली आणि म्हणाली, मुलींनो तुम्ही सांगताय ती लीला खूप जुनी झाली, मी आता जी लीला सांगते ना ती ऐका.

मंडळी सगळ्या गोकुळात सवंगड्यांबरोबर भगवंत खेळायला लागले. छोटेसे सगळ्या सवंगड्यांना एकत्र जमा केलं, सभाच घेतली म्हणा ना, आणि त्या प्रत्येकाला विचारलं, तुम्ही कुणाची मुलं आहात? ते म्हणाले, आम्ही गवळ्याची मुलं. अरे, ज्या कुळाचं नाव सांगताय त्या कुळाचं निदान वाणणे पण गुण तरी दिसला पाहिजे ना. काय तुमची तोंड झाली आहेत, गालफड बसली आहेत, डोळे खोल गेलेत, बरगड्या वर आल्यात, पोटाचा नुसता कोनाडा झालाय, काय रे? ज्या कुळाचं नाव सांगता जरा तरी दिसायला नको का? अरे कृष्णा, कसलं गवळी आणि कसला गोरस. या आपल्या गोरसाला म्हणे मथुरेच्या बाजारात खूप चांगली किंमत येते म्हणून तिकडे ते विकायला घेऊन जातात. आणि आम्ही खूप हट्ट केला, डोळ्यातून पाणी काढलं, तर जेवढं डोळ्यातून पाणी येईल तेवढं आई आम्हाला ताक देते प्यायला. असं तुम्हाला गोरस सेवन करायचंय का? तुम्हाला गोरस मिळत नाहीये ना? मुलं म्हणाली, हो, भाग्यवान होती होती. कृष्णा, तुझ्याकडे जायचं का? कारण कृष्णाच्या वडिलांची म्हणजे नंद पाटलांची श्रीमंती खूप गोकुळामध्ये प्रसिद्ध होती. कृष्ण म्हणाले, नाही. ते म्हणाले, असं मागून खाल्लेलं कुणी दिलेलं जे गोरस असतं ना ते खायला मजा नाही, ते चोरून खायचं.

मंडळी सगळे त्याचे जे पेंद्या बोबड्या तोतड्या वाकड्या सुदामा सगळे सगळे कृष्णाचे सवंगडी होते. म्हणाले कृष्णा उद्घाटनाची चोरी कुणाकडे करायची? कृष्ण म्हणाले आमच्या घरासमोर उजव्या हाताला पिवळ्या रंगाची 3 मजली माडी आहे बरं का, त्या घरातली गवळण आहे ना फार लबाड आहे. काय केलं तिनं? आमच्या कृष्णाला त्रास दिला. आमच्याकडे पहाटे पहाटे येते, आईला सांगते की माझा नियम आहे की कृष्णाला खडीसाखर आणि लोणी दाखवायचा. आणि आई म्हणाली की कोणाच्या नियमाचं कशाला आपण तोडायचा तो नियम. मग ती म्हणते घेऊन जा घरी. मग ती मला उठवून, आम्ही आपलं साखर झोपेत असतो, मला उठून घेऊन जाते, आईसमोर कडेवर घेते आणि बाहेर आल्यावर दणकण खाली उतरवते आणि म्हणते पायी चाल. आणि घरी गेल्यावरती लोणी साखर पटकन द्यावी ना, तिच्या त्या दही दूध ठेवलेलं जी खोली असते ना दधी मंथा करायची, तिथे नेऊन मला म्हणते की माझा काही नियम वगैरे काही नाही आहे बरं का. मग कशाला आणलंस? ती म्हणे की तुझ्या पायात बांधलेल्या घुंगरांच्या साखळ्यांवरती तू खूप छान नाचतोस, ते बघायला स्वर्गातले देवसुद्धा गर्दी करतात आणि ते खाली यायला बघतात. मग वरचे जर खाली येतात मग खालचं वर नको का यायला, म्हणजे माझं लोणी पटकन निघेल, माझा त्रास वाचेल. असं आहे काय? आणि तू एक घटका नाचलास ना तर मी एक चमचा तुला ताक देईन. तर ते एक ताक ती मला अजून देते. तेव्हा तिच्याचकडे आपल्याला पहिली चोरी करायची, सगळ्यांना सांगितलं कृष्णाने. आणि मग रात्रीच्या वेळी करायची बरं का चोरी, दिवसा नाही, ती लबाडपणा करते ना म्हणून. आता आपण रात्रीच्या घरी चोरी करायची, चला जाऊ सगळे. आणि हळूहळू त्या गवळणीच्या घरात गेले, दुपत्याच्या खोलीत गेले. कृष्णाने सांगितलं एकाच्या खांद्यावर दुसऱ्याने उभं राहायचं, पोटभर लोणी खायचं, ताक दूध काय जे हाताला लागेल ते प्रत्येकाने पोटभर खायचं. आणि अशा प्रकारे सगळ्यांनी ते खाल्लं आणि पहिली चोरी यशस्वी झाली. आणि नंतर गोकुळामध्ये अनेक ठिकाणी अशा चोऱ्या व्हायला लागल्या बरं का. आणि मग काय झालं की सगळ्या गवळणी यशोदा मैयाच्या घरी आल्या, सगळ्या कृष्णाच्या गारहाणी करू लागल्या आणि म्हणतात कशा, अगं तुझा हा काना आहे ना खूप लाडावलाय, काय करतो गो माझा काना, का त्याची गारहाणी करता,

बाबा असं म्हणते, अगदी त्याला विनंती करते का अरे बाबा नको चोरी करू. मग बघ नंद पाटलांना तुझे नाव सांगेल, चोऱ्या करतोस ना ते काही नाही, आता उद्यापासून तू आणि तुझं हे सगळं मंडळ जर मला गोकुळात दिसलं ना तर नंदजींना सांगेन आणि चांगली शिक्षा लावीन. मग आम्ही करायचं काय? आपलं गोधन घेऊन यमुनेच्या काठी जायचं गोकुळची पद्धत ठरलेली होती. 3-4 वर्षाची मुलं झाली की त्यांनी वासरं न्यायची आणि कृष्णांनी सवंगड्यांना सांगितलं की आता आपल्याला गोकुळात राहायचं नाही. या सगळ्या जणी आपली तक्रार करतात ना, उद्यापासून यमुनेच्या काठावर. त्यांनी माना डोलवल्या सगळ्यांनी आणि दुसऱ्या दिवशी पहाट झाली, प्रभा

बाळकृष्णाला उठवलं, मुखमार्जन केलं, स्नान घातलं, छोटा पितांबर नेसवला आणि सगळे वासर घेऊन निघालेत यमुनेच्या काठी. आणि गुरु आपली सोडली आणि त्या

काळ्या रंगाची यमुना, निसर्गाचा रंग हिरवा, निळ्या रंगाचं आकाश आणि शुद्ध अंतःकरणाची गोपाळ मंडळी, नाना तऱ्हेचे खेळ खेळले हो। लहान मुलांना मोकळ्या वातावरणात सांगावं लागत नाही। खेळता खेळता दुपार झाली, सगळे मुलं भुकेजली। कृष्णाला म्हणाली, चला आता जेऊया। सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या काढल्या। पहिला घास कृष्णाला मी भरवणार, पहिला घास मी भरवणार, अशी एकमेकांमध्ये भांडणं लागली। कृष्णाने काय केली गंमत, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि गोपाळ काला केला। मनोसोक्त सगळे जेवले। हा प्रसाद आम्हाला पण हवा म्हणून स्वर्गीचे देव खाण्यासाठी यमुनेमध्ये माशांचं रूप घेऊन आले की ही मुलं हात धुवायला येतील ना, त्याचे कण पाण्यामध्ये पडतील आणि मग आम्हाला तो प्रसाद मिळेल। पण त्या दिवशी हात धुवत नाही हे सगळ्यांना माहिती असेल, इथे पाठीमागे पुसतात। असा हा हरीचा काला गोड झाला, गोपाळांनी तो गोड केला। असं सौख्य भगवान 11 वर्षाचे होईपर्यंत गोकुळवासियांना मिळालं मंडळी। आज भारतात पण सगळीकडे हा गोपाल काला दही हंडी फोडून तो सगळे मिळवण्याचा प्रयत्न करतात। असे थरावर थर थरावर थर डोंगर करतात त्याचे आणि गोलाकार उभं राहून त्यांच्यावर आणखीन ते उभं राहतात आणि शेवटी एक छोटा मुलगा ती हंडी फोडतो आणि त्यातला जो प्रसाद आहे ना तो खाण्यासाठी सगळेजण आसुसलेले असतात। कितीही पाऊस असला, कितीही लोकांनी अंगावर पाणी ओतलं तरी हा दही हंडीचा प्रसाद सगळे मिळून खातात। आणि तुकाराम महाराजसुद्धा आपल्या अभंगामध्ये हेच सांगतात की हे सुख आहे गोकुळीचं, त्या आनंदाला पारावरच नाही आहे। गो

मैत्रिणींनो, गोपाळ काल्यानिमित्त कीर्तन आपण ऐकलं. कीर्तनकार होत्या रश्मी कुरमभट्टी, त्यांना तबला साथ होती श्रीधर जोशी यांची, तर हार्मोनियम साथ होती स्वरा पाठक यांची.

0: मैत्रिणींनो, खरंच जीवन सुंदर होण्यासाठी मनाची भक्ती आणि शरीराचं आरोग्य हे दोन्ही आवश्यक आहे. सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूच नव्या विषयासह, नव्या विचारांसह आणि नव्या उत्साहासह. तोपर्यंत नमस्कार. हे आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
2: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य

0: आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं, नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
1: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आणा. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, ते लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे, आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो, दृष्टीहीन लोकांना आपण किती मदत करू शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये 1 अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड, बुबळामुळे अंध असतो असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपल्याला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, दुपारचा 1 वाजताय. वनिता मंडळाच्या कार्यक्रमासाठी

0: हमारे एक श्रोता कह रहे हैं कि अभी तक दिल ओ दिमाग तरबतर हैं आपने यादों की महफिल प्रोग्राम में सलिल चौधरी के जो गीत सुनवाए उसके खुमार में। आज की इबारत भी सुंदर गानों की तरफ इशारा कर रही है। प्रेम वो खुशबू है जो बिना चाहे भी फैल जाती है, बिना बताए सबको पता चल जाता है। किसी को दिल में बंद करके चाहे चाबी को दरिया में फेंक दो, पर बंद ताला तो सबको नजर आ ही जाता है। बिना कहे कितनी कहानियां बन जाती हैं और वो अमर भी हो जाती हैं। इस गीत से पहले हमने जो गीत आपको सुनवाया था अपने हुए पराए फिल्म से, और हमने पूछा था कि इस गीत में कौन अभिनेत्री हैं जो गुनगुना रही हैं और साथ ही कौन सा पक्षी है। तो इसका जवाब आया है कि माला सिन्हा इस गीत में गुनगुना रही।
1: मध्य रस्ते अपघातात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि आफ्रिकेचा योग्य आकार दर्शवणाऱ्या जगाच्या नव्या नकाशाला संयुक्त राष्ट्रांची संमती। 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे, याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी शिक्षकांना केलं।
2: विश्वस्तरीय शिक्षा व्यवस्था के बल पर ही विकसित भारत का निर्माण संभव है। हमारे शिक्षक शिक्षा व्यवस्था में प्राणवायु का संचार करते हैं। हमारा ये प्रयास होना चाहिए कि हमारे देश में एक भी विद्यार्थी अच्छी शिक्षा के अवसर से वंचित ना हो। मैं चाहूंगी कि हमारे शिक्षक अपने स्नेह और समर्पण से सभी विद्यार्थियों में ज्ञान, प्रेरणा, नैतिकता और संवेदनशीलता का संचार करें।
1: नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या। या शाळांमध्ये शिकवणाऱ्या 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे। बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, आयआयटी मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला। विद्यार्थी हित सर्वोच्च स्थानी ठेवताना विद्यार्थ्यांना प्रेम, संयम आणि निष्पक्ष वागणूक द्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी कोट्यवधी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आहेत। भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, मानवतेसाठी काम करणे, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणे, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं। शिकवणे ही एक अतिशय उत्तम जबाबदारी आहे। यातून केवळ पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान दिलं जात नाही तर विद्यार्थी आणि देशाला घडवण्याचं काम केलं जातं असं त्या म्हणाल्या। यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला। विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत पालक आणि समाजाचीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी व्यक्त केले आहेत। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना बोलत होते।
3: एक विषय है स्क्रीन टाइम, अब एक प्रकार का एडिक्शन है। मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेल कूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा। खेल कूद मतलब वो वीडियो गेम नहीं, मैंने एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सकता। और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए।
1: मुलांमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनला पाहिजे असं ते म्हणाले। शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन

प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. ज्ञान, शिक्षण आणि आत्मविश्वास मुलांमध्ये रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं जून 2026 झालेल्या यूजीसी नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली आहेत. ही परीक्षा 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार असून विद्यार्थी यूजीसी नेटच्या संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. इंग्रजी विषयाची परीक्षा 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळेत घेतली जाईल. वाणिज्य शाखेची परीक्षा त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या वेळेत होईल. समाजशास्त्र विषयाची परीक्षा 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल. प्रश्नपत्रिकेतल्या त्रुटींबाबतच्या तक्रारींनंतर या 3 परीक्षा पुन्हा घेतल्या जात आहेत. केरळमध्ये थ्रिसूर इथं काल एक कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कारमधून प्रवास करत असलेले 8 जण ठार झाले. हे 8 जण तामिळनाडूच्या गुरुवायूर इथले विद्यार्थी असून ते कोडुनकल्लूर इथं जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सर्व 8 जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बिहारमधली पूरस्थिती कायम असून गंगा, गंडक आणि कोसी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे पाटणासह 14 जिल्हे प्रभावित झाले असून पाटणा इथं गंगा नदी धोक्याच्या पातळीच्या 2 मीटर वरून वाहत आहे. गांधीघाट भागात पुराच्या पाण्याचा नवा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे. पूरपरिस्थिती पाहता संबंधित जिल्ह्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आणि सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 1344 पोहोचली असून अजूनही 1000 जण बेपत्ता असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नेपाळ तिबेट सीमारेषेजवळ गेल्या 26 ऑगस्टला झालेल्या प्रचंड हिमस्खलनामुळे आलेल्या पुरात उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले. नेपाळ लष्करानं मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य हाती घेतलं असून अजूनही अंदाजे 4898 जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली बाजार इथून आज बचाव मोहिमेदरम्यान एका 5 वर्षांच्या बालकासह 3 भारतीयांना वाचवण्यात यश आलं. आतापर्यंत या भागातून 169 भारतीयांचे प्राण वाचवण्यात यश आलं असून अजूनही 275 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची भीती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं व्यक्त केली आहे. आतापर्यंत वापरात असलेला जगाचा नकाशा रद्द करून आफ्रिकेचा आकार आणखी अचूकपणे दाखवणारा नकाशा स्वीकारायला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं मान्यता दिली आहे. 16व्या शतकापासून आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या मर्कॅटर नकाशात आफ्रिका आणि ग्रीनलँड यांचा आकार साधारण एकच दाखवला जातो, पण प्रत्यक्षात आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा 14 पट मोठा आहे, त्यामुळे या नकाशावर टीका केली जात होती. टोगो आणि आफ्रिकन संघाच्या सदस्यांनी मांडलेला हा प्रस्ताव भारत, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांच्यासह 164 देशांच्या पाठिंब्यानं मंजूर झाला. फक्त अमेरिकेनं प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं तर 6 देश तटस्थ राहिले. मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या ना ट्रांग या शहरात होणार आहे. यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांचे एकूण 111 स्पर्धक भाग घेत आहेत. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड विजेती निकिता पोरवाल यावर्षी या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. याआधी भारताच्या मानुषी छिल्लर हिनं 2017 हा किताब जिंकला होता. अनंतकाळ चालणाऱ्या युद्धापेक्षा युद्ध समाप्तीकडे वाटचाल करणं अधिक महत्वाचं असून युद्धात कोणीही जेता नसतो, मात्र त्यामुळे जग आणखी मृत्यू आणि विध्वंसाकडे ओढलं जातं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. पोलंडची राजधानी वॉर्सॉ इथं पोलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिकॉर्स्की यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षावर तोडगा काढून शांतता करार करण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जात असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विल्यम्स भगिनी अर्थात दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. 3 सेट्सच्या या थरारक सामन्यात माया जॉइन आणि चान हाओ चिंग या जोडीनं त्यांच्यावर 6-3, 6-7, 7-6 असा विजय मिळवला. महिला एकेरीत अॅना कालिन्स्काया हिनं कॅरोलिना मुकोवा हिला

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून

0: त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह. मुंबईत 22 गोविंदा जखमी. पुण्यात डीजे कोसळून महिलेचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी शिक्षकांना केलं.
1: विश्वस्तरीय शिक्षा व्यवस्था के बल पर ही विकसित भारत का निर्माण संभव है. हमारे शिक्षक शिक्षा व्यवस्था में प्राणवायु का संचार करते हैं. हमारा ये प्रयास होना चाहिए कि हमारे देश में एक भी विद्यार्थी अच्छी शिक्षा के अवसर से वंचित ना हो. मैं चाहूंगी कि हमारे शिक्षक अपने स्नेह और समर्पण से सभी विद्यार्थियों में ज्ञान, प्रेरणा, नैतिकता और संवेदनशीलता का संचार करें.
0: नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यात शाळांमध्ये शिकवणाऱ्या 48 शिक्षकांसह उच्च शिक्षण क्षेत्रातल्या 21 शिक्षकांचा समावेश आहे. बीडमधील कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्चाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचाही राष्ट्रपतींनी यावेळी गौरव केला. विद्यार्थी हित सर्वोच्च स्थानी ठेवताना विद्यार्थ्यांना प्रेम, संयम आणि निष्पक्ष वागणूक द्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. शिक्षक दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी कोट्यवधी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिकवणं ही एक अतिशय उत्तम जबाबदारी आहे. यातून केवळ पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान दिलं जात नाही तर विद्यार्थी आणि देशाला घडवण्याचं काम केलं जातं असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांसोबत पालक आणि समाजाचीही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना बोलत होते.
2: एक विषय है स्क्रीन टाइम. अब एक प्रकार का एडिक्शन है. मेरे मन में एक विचार आता है, या तो वो बच्चा खेल कूद के अंदर बहुत रुचि लेने लग जाएगा. खेल कूद मतलब वो वीडियो गेम नहीं, अरे एक्चुअली मैदान में वो खेलना, तो धीरे धीरे वो उसमें से बाहर आ सकते. और ऐसे में क्रिएटिविटी की तरफ हम बच्चों को जितना ज्यादा जोड़ेंगे, और हमने ऐसे कुछ न कुछ कार्यक्रमों को आदत बनानी चाहिए.
0: मुलांमध्ये खऱ्या अर्थानं बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलं पाहिजे असं ते म्हणाले. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचं बालपण जपत त्यांच्या जीवनाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. मुलांमध्ये ज्ञान, शिक्षण आणि आत्मविश्वास रुजवत त्यांच्या भवितव्याच्या सबलीकरणात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जोशी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. केवळ ज्ञानदानापलीकडे जाऊन भावी पिढी सशक्त करत विकसित भारताचा पाया मजबूत करण्यात योगदान देणाऱ्या शिक्षकांबद्दल जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शिक्षण प्रणाली निर्माण करावी असं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातल्या अध्यापनापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वही करत असतात. विद्यार्थ्यांच्या हातात आज ज्ञानाचं मोठं भांडार उपलब्ध असलं तरी शिक्षकांचं महत्व कमी झालेलं नाही.

उलट बदलत्या काळानुसार त्यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं. पद्मभूषण डॉ जे पी नाईक तंत्रशिक्षण पुरस्कारानं आज पुण्यात 42 शिक्षकांना गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त करणारं शिक्षण द्यायला हवं, जीवनमूल्य शिकवायला हवीत असं मत पाटील यांनी मांडलं. पुढच्या वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराची घोषणाही त्यांनी केली. तुळजापूर नगर परिषदेच्या सर्व शाळा वातानुकूलित करण्याची घोषणा तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आज केली. शिक्षक दिनानिमित्त नगर परिषद कार्यालयात आयोजित केलेल्या शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशासह राज्यात काल जन्माष्टमीचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावन इथल्या श्रीकृष्ण मंदिरात रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आज राज्यात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र ढोल ताशांच्या निनादात गोविंदा आला रे आला असा आवाज देत मुलामुलींची गोविंदा पथकं गल्लोगल्ली उभारलेल्या दहीहंड्या फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली आहे. दहीहंडी फोडताना काही अपघात झाल्यास गोविंदावर त्वरित उपचार केले जावेत या उद्देशानं प्रशासनानं मुंबईतल्या रुग्णालयातल्या 100 अधिक खाटा आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकं तैनात केली आहेत. दरम्यान मुंबईत दहीहंडी फोडताना आतापर्यंत 22 गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त असून त्यापैकी 21 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. एकावर उपचार सुरू आहेत तर पुण्यात डीजे अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये विसापूर इथं आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाला राज्य आदिवासी विभागानं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सेंट्रल व्हिप किचनमधल्या निकृष्ट भोजनामुळे या मुलीला त्रास होऊन उलट्या झाल्या आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तिच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत. मुंबईत जोगेश्वरी गोरेगाव परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सदनिका वाटपात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी एसआरएच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारीप्रकरणी ही कारवाई झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीनं सादर करण्याचे निर्देश त्यांनी एसआरए प्राधिकरणाला बैठकीत दिले. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. या योजनेअंतर्गत राज्य परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळातर्फे ठाणे इथं वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या 735 सभासदांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा सन्मान निधी जमा करण्यात आला. महिलांच्या आशिया चषक T20 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होईल. भारतानं थायलंड आणि हाँगकाँग बरोबर झालेल्या सामन्यात लागोपाठ विजय मिळवत उपांत्य फेरीत याआधीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. पाकिस्ताननंही याआधी झालेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला असून उर्वरित 2 सामन्यांपैकी 1 सामना जिंकला तर त्यांचाही उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास 0 आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं आणि अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं शिक्षकांना आवाहन. राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह. मुंबईत 22 गोविंदा जखमी. पुण्यात डीजे कोसळून महिलेचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना.

0: चाहेगी।
1: मन चाहेगी।
2: मन चाहेगी।

संध्याकाळचे 5:30 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: अहो थांबा थांबा थांबा थांबा थांबा, घंटा झाली म्हणजे सुट्टी नाही.
1: अरे दर्शन, आज शाळा नाहीये, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आहोत ना.
0: अरे हो, पण शाळेची घंटा ऐकली की माझ्या अंगातला विद्यार्थी जागा होतो.
1: आणि गृहपाठ?
0: गृहपाठाचं नाव काढू नकोस, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझा रक्तदाब वाढेल.
1: नमस्कार मित्रांनो, मी नेहा
0: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, आजचा दिवस खास आहे, कारण आज आपण अशा व्यक्तींविषयी बोलणार आहोत ज्यांनी आपल्याला केवळ पुस्तक वाचायला नाही तर आयुष्य वाचायला शिकवलं.
1: हो, आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन,
0: आणि आजचा आपला विषय आहे
1: गुरुजी
0: तुम्ही फक्त शिकवलं नाही आम्हाला घडवलं. नेहा, मला एक प्रश्न विचारावा असं वाटतं.
1: विचार की.
0: शिक्षक दिन 5 सप्टेंबरलाच का?
1: कारण 5 सप्टेंबर हा भारताचे महान तत्वज्ञ, शिक्षण तज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.
0: आणि त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यामागची गोष्ट खूप सुंदर आहे.
1: हो, त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर डॉक्टर राधाकृष्णन यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली.
0: वा, म्हणजे माझ्यासाठी केक कापण्यापेक्षा शिक्षकांचा सन्मान करा.
1: बरोबर.
0: आणि आपल्याकडे काय होतं वाढदिवसाच्या दिवशी? हे केक कुठे रे? गिफ्ट काय गिफ्ट? ए फोटो काढ ना, ए लवकर फोटो सेंड कर ना, स्टेटसला ठेवू दे ना, ए अरे.
1: आणि डॉक्टर राधाकृष्णन काय म्हणाले? माझा वाढदिवस नको, शिक्षकांचा सन्मान करा.
0: खरंच, मोठेपण हे पदात नसतं, विचारात असतं.
1: आणि म्हणूनच आजचा दिवस प्रत्येक शिक्षकासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. दर्शन, तुझ्या मते शिक्षक म्हणजे कोण रे?
0: ज्यांच्याकडे परीक्षेच्या आधी नोट्स मागायच्या.
1: चुकीचं.
0: मग ज्यांच्याकडे गृहपाठ केला नाही तर कारण सांगायची.
1: तेही चुकीचं.
0: मग?
1: अरे शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील धडे शिकवणारी व्यक्ती नव्हे, शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणारी व्यक्ती. गणिताचा शिक्षक आपल्याला केवळ बेरीज वजाबाकी शिकवत नाही तर तो तर्कशक्ती शिकवतो. विज्ञान शिक्षक केवळ प्रयोग शिकवत नाही, तो आपल्याला का आणि कसं विचारायला शिकवतो. इतिहास शिक्षक केवळ तारखा पाठ करायला सांगत नाही, तो भूतकाळातून वर्तमान समजून भविष्य घडवायला शिकवतो. भाषेचा शिक्षक आपल्याला शब्द देतो पण त्यातून विचार व्यक्त करण्याची ताकद सुद्धा देतो.
0: आणि क्रीडा शिक्षक?
1: तो जिंकण्यापेक्षा हरल्यानंतर पुन्हा उभं कसं राहायचं हे शिकवतो.
0: म्हणजे शिक्षक हा खरं तर जीवनाचा ट्रेनर आहे.
1: अगदी बरोबर. हल्ली नर्सरी ते उच्च विद्या विभूषित होईपर्यंत एक शिक्षकच असा धागा आहे जो आपल्याला ज्ञानार्जनाच्या मार्गावर बांधून ठेवतो, नाही का?
0: हो, टीचर्स आर लाईक अ कॅन्डल दॅट बर्न्स देमसेल्फ टू लाईट अप द लाईव्ह ऑफ ऑल ऑफ अस स्टुडंट्स.
1: करेक्ट. मित्रांनो, या शिक्षक दिवसानिमित्त आपण आणखी गप्पा करणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. चला आता थोडं वर्गात डोकावूया.
1: पण तिथे गेल्यावर आधी शांत बस. हा,
0: मी आणि शांत?
1: हो,
0: माझ्यावर एवढा विश्वास ठेवू नकोस.
1: वर्गात शिक्षकांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य कोणतं रे दर्शन?
0: ए शांत बसा.
1: दुसरं
0: कोण बोलतंय रे?
1: आणि तिसरं?
0: उद्या पालकांना घेऊन यायचं बरं का. हे वाक्य ऐकलं की विद्यार्थ्यांच्या पोटात असा गोळा येतो जसा निकालाच्या दिवशी येतो.
1: आणि विद्यार्थ्यांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य कोणतं?
0: मॅडम, मी गृहपाठ केलाय, सगळं लिहिलंय.
1: मग वही कुठे?
0: घरी राहिली.
1: आणि तू?
0: मी शाळेत.
1: म्हणजे गृहपाठ आणि विद्यार्थी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी.
0: ए आणखी एक सांगू का?
1: सांग की.
0: मॅडम, मला सगळं येत होतं पण पेपर हातात घेतला आणि मी सगळं विसरलो.

0: असं होतं का?
1: हो, विशेषतः गणिताचा पेपर पाहिल्यावर माझ्या डोक्यात फक्त एकच समीकरण चालायचं, देवा देवा पास कर, देवा पास कर, देवा पास कर.
0: पण गंमत बाजूला ठेवली तर शिक्षकांची शिस्त, त्यांचे नियम, त्यांचे प्रश्न, त्यांचा गृहपाठ, हे सगळं आपल्याला घडवण्यासाठीच असायचं.
1: तेव्हा वाटत किती ओरडतात.
0: पण मोठे झाल्यावर वाटत त्यावेळी त्यांनी ओरडलं नसतं तर कदाचित आपण चुकलो असतो, कारण शिक्षक म्हणजे फक्त विषय शिकवणारा नाही.
1: शिक्षक गणित शिकवतात, विज्ञान शिकवतात, इतिहास शिकवतात, पण मग वर्ग शिक्षक?
0: ते तर सर्व काही, कधी शिक्षक, कधी समुपदेशक, कधी मित्र, कधी पालक, आणि गरज पडली तर
1: चक्क पोलीस.
0: का?
1: कोण बोलला रे? ए ए कोण असतंय तिकडे? शांत बसा. कोणी वही फाडली रे? ए ए बाकावर कोणी लिहिलंय?
0: पण या सगळ्या मागे एकच उद्देश असतो, विद्यार्थ्याने चांगला माणूस व्हावं.
1: हो, कारण मार्कशीटवरचे गुण काही वर्षांनी विसरले जातात,
0: पण शिक्षकांनी दिलेले मूल्य आयुष्यभर सोबत राहतात.
1: पण एक प्रश्न आहे, शिक्षक फक्त शाळेतच भेटतात का?
0: अजिबात नाही.
1: मग
0: आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असतात. आई आपल्याला पहिली भाषा शिकवते, वडील जबाबदारी शिकवतात, आजोबा आणि आजी अनुभव शिकवतात, आणि मित्र मैत्री आणि सहकार्य शिकवतात, आणि कधी कधी आपले अपयशही आपल्याला मोठा धडा शिकवतात.
1: म्हणजे अपयश सुद्धा शिक्षक?
0: हो, यश आपल्याला आनंद देतो, पण अपयश आपल्याला कुठे चुकलो हे शिकवतं.
1: म्हणजे आयुष्य ही एक शाळाच आहे नाही,
0: आणि आपण सगळे त्याचे विद्यार्थी.
1: क्या बात आहे.

0: वेलकम बॅक मित्रांनो, चला आता थोडं इतिहासात डोकवूया।
1: भारताच्या परंपरेत गुरु शिष्य परंपरेला फार मोठं स्थान आहे। प्राचीन भारतातील गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरूंच्या सान्निध्यात राहून शिक्षण घेत असत। शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, त्यात शिस्त, स्वावलंबन, चारित्र्य, नैतिकता आणि जीवन कौशल्यांचाही समावेश होता।
0: म्हणजे त्या काळात ऑनलाइन क्लास नव्हते?
1: नाही
0: सर, नेटवर्क जातंय असंही म्हणता येत नव्हतं।
1: बिलकुल नाही,
0: माझा माईक बंद आहे।
1: ते तर नाहीच नाही।
0: मग विद्यार्थी तेव्हाही खरंच शिकत असतील?
1: हो, मग आज शिक्षणाचं जग खूप बदललंय।
0: हो, पूर्वी फळा आणि खडू, आज स्मार्ट बोर्ड।
1: पूर्वी पुस्तक, आज डिजिटल पुस्तक।
0: पूर्वी ग्रंथालय आणि आज इंटरनेट।
1: आणि आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग आहे।
0: म्हणजे विद्यार्थ्याकडे माहितीचा अक्षरशः महासागर आहे।
1: पण महासागर असला तरी पोहायला शिकवणारा कुणीतरी लागतोच ना।
0: हो, ते तर आहेच।
1: इंटरनेट आपल्याला हजारो उत्तर देऊ शकतं, पण कोणता प्रश्न विचारायचा हे शिक्षकच शिकवतात। मोबाईल आपल्याला माहिती देतो, पण त्या माहितीचा योग्य वापर कसा करायचा हे फक्त शिक्षक शिकवतात।
0: म्हणजे तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेऊ शकतं का?
1: माझ्या मते तंत्रज्ञान शिक्षकाला मदत करू शकतं, पण विद्यार्थ्याच्या मनातील भीती, संभ्रम, आत्मविश्वासाची कमतरता समजून घेणाऱ्या मानवी संवेदनांना शिक्षकाचीच गरज आहे।
0: अगदी खरंय। कधी कधी तर शिक्षकांचं एक वाक्य, तू हे करू शकतोस, हे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बदलून टाकतं। आणि नेहा, तुला काय वाटतं शिक्षकांची कमाई काय असेल?
1: पगार?
0: नाही ग, कमाई म्हणजे पगार बिगार नाही, कमाई म्हणजे त्यांच्या कामाची खरी पावती कोणती असते।
1: कोणती रे?
0: त्यांचा विद्यार्थी मोठा झाल्यावर भेटतो आणि म्हणतो, सर तुम्ही मला शिकवलं नसतं तर आज मी इथे नसतो।
1: यापेक्षाही मोठी कमाई कोणती?
0: काही शिक्षक निवृत्त होतात, शाळा सोडतात, पण विद्यार्थ्यांच्या आठवणीतून कधीच निवृत्त होत नाही।
1: कधी एखादा जुना विद्यार्थी अचानक भेटतो, सर ओळखलत का मला?
0: आणि सर म्हणतात, अरे तू अमुक अमुक वर्गातला अमुक अमुक विद्यार्थी, किती मोठा झालास।
1: हे ऐकून

0: तर कदाचित त्या विद्यार्थ्यालाही किती छान वाटत असेल ना की सर मला माझा वर्ग आणि माझ्या नावासकट ओळखतात.
1: हो ना, विद्यार्थी मोठा झालेला पाहून शिक्षकाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो शब्दात न सांगता.

0: आता शेवटी जाता जाता आज शिक्षक दिन आहे, आपण शिक्षकांना काय देऊ शकतो?
1: फुलं देऊ शकतो, ग्रीटिंग कार्ड देऊ शकतो, शुभेच्छा देऊ शकतो, पण त्याहूनही मोठी भेट कोणती?
0: गृहपाठ वेळेवर करणं
1: तेही आहे.
0: वर्गात गोंधळ

0: न करणं
1: अत्यंत महत्वाचं.
0: आणि मोबाईल बाजूला ठेवणं.
1: अगदी बरोबर.
0: हे फार अवघड आहे.
1: मग निदान प्रयत्न तरी कर.
0: बरं ठीक आहे, आज शिक्षक दिनानिमित्त मी शपथ घेतो.
1: आणि मीही घेते.
0: आम्ही आमच्या शिक्षकांचा आदर करू.
1: त्यांनी दिलेल्या ज्ञानाची किंमत जाणू.
0: चुका झाल्या तर त्यातून शिकू.
1: आणि आमच्या यशाचं श्रेय मिळालं तर
0: एक हिस्सा शिक्षकांना देऊ.
1: फक्त हिस्सा
0: नव्हे तर मनापासून धन्यवाद देऊ.
1: प्रिय शिक्षकांनो, तुम्ही आम्हाला फक्त धडे शिकवले नाहीत, तुम्ही आम्हाला जीवन समजून घ्यायला शिकवलं.
0: तुम्ही आमच्या चुका दाखवल्या, पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्या चुका सुधारण्याची संधी दिलीत.
1: आम्ही पडल्यावर हात दिलात.
0: आम्ही घाबरलो तेव्हा धीर दिलात.
1: आम्ही हरलो तेव्हा पुन्हा प्रयत्न करायला शिकवलं.
0: आणि आम्ही जिंकलो तेव्हा शांतपणे हसत म्हणालात, मला माहिती होतं तू हे करू शकतोस.
1: म्हणूनच आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमच्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक प्रणाम.
0: तुमचं एक वाक्य आमच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं. तुमचा एक विश्वास आमच्यात आत्मविश्वास निर्माण करू शकतो. आणि तुमची एक शिकवण आयुष्यभर आमच्या सोबत राहू शकते. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
1: आजच्या युवावाणी या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार.
0: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्त हो, युवावाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: गुड बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

अशा भोसले रवींद्र साठे यांनी गायलेलं, तसंच लता मंगेशकर यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता एक फुल चार हाफ. आणि या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6:20 आणि आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार। हे संस्कृत मधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

प्रसार भारतीच्या वेळज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:40 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो नमस्कार. संस्कृतवाणीच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो आणि भारतभरात अगदी आनंदानं उत्साहानं शिक्षक दिन आपण साजरा करत असतो. तेव्हा या शिक्षक दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया एक छानसं गीत.

तंबाखूच्या फिसकाऱ्यांनी भिंती झाल्या घास. मोऱ्या मूर्खा गोप्या गध्या.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरकडे. अरगडे, तुमचे थेट प्रश्न तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तर अवश्य फोन करा. फोन नंबर्स पुन्हा ऐका. 02245151434 आणि 45151435. तज्ज्ञ असतील डॉक्टर शिवाजी अरगडे. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा

0: हॅलो फार्मर्स मध्ये
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथ मित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
3: ड्रामा, एक्शन और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से. बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ.
4: ऐ दिल दीवाने गाता जा धुन में उसी.
3: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
5: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.

0: आकाशवाणी मुंबई, अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून शिक्षकांचं अभिनंदन. दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षक दिन आज राज्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. एक संक्षिप्त वृत्तांत.
1: उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसंच शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात 42 शिक्षकांना पद्मभूषण डॉ जेपी नाईक तंत्रशिक्षण पुरस्कारानं सन्मानित केलं. पुढच्या वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारांची घोषणाही त्यांनी केली. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. काही ठिकाणी अभिनव उपक्रम राबवण्यात आले. शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत विविध ठिकाणांहून तक्रारी प्राप्त होत असताना नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत जाऊन विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. तुळजापूर नगरपरिषदेच्या

0: सर्व शाळा वातानुकूलित करण्याची घोषणा तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आज केली.
1: दरम्यान 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या मात्र नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर, बीड, नंदुरबार या ठिकाणी विविध शिक्षक संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. सोलापुरात मागण्यांचं निवेदन शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सन्मान केला. राज्यातल्या 9 शिक्षकांना आज राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत त्यांना पदक, रोख रक्कम आणि मानपत्र प्रदान करण्यात आलं. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. स्वतः शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी सांगितले. बीडच्या कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईचे विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षक वैभव कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
2: ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पण तितकाच टॅलेंट आहे, त्यांच्याकडे फक्त डिजिटल रिसोर्सेस कमी असतात पण तरीही त्यांच्याकडे गुणवत्ता जी असते त्यांची ती खूप चांगली असते. त्यांना डिजिटल एज्युकेशन त्यांना नाही, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे पण तरीही आपण त्यांनाही आपण व्यवस्थेशीर शिकवू शकतो कारण की त्यांच्या लोकल जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी आपण त्यांना जर जोडलं त्यांच्या अनुभवाशी एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो तो जर आपण जर केला तर दॅट विल बी मोर हँडी.
1: उत्तर मुंबईतल्या दुसऱ्या कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज कांदिवली इथं केलं. उत्तर मुंबईत विविध ठिकाणी अशी केंद्र सुरू करण्याची तसंच विविध कंपन्यांच्या सहकार्यानं रोजगार मेळावे भरवण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासाठी वेगवेगळ्या औद्योगिक संघटनांबरोबर काम करणार असल्याचंही गोयल म्हणाले. लोकशाहीच्या प्रक्रियेत स्वायत्त न्यायसंस्था आणि माध्यमांचं महत्व मोठं आहे आणि सध्या माध्यमांच्या विश्वासार्हतेवर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मांडलं. नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या माध्यम परिषदेत माध्यमं, नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था या विषयावर ते बोलत होते. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमं या लोकशाहीच्या 4 स्तंभांच्या जबाबदाऱ्या राज्यघटनेनं स्पष्ट केल्या आहेत. राजकारण आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दहीहंडीचा मोठा उत्साह आज पाहायला मिळाला. मुंबईत गिरगाव, लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र धाक्कुमाकुमच्या ठेक्यावर नृत्य करणाऱ्या विविध गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस होती. राजकारण आणि मनोरंजन जगतातल्या अनेक मान्यवरांनी उत्सवाला हजेरी लावून गोविंदांना प्रोत्साहन दिलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र संकल्पनेला बळकटी देण्याचं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात केलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी, दादर, घाटकोपर इथं आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. दहीहंडी दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आज मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला तर पुण्यात काल लोखंडी कमान कोसळून एक महिला मृत्युमुखी पडली. या उत्सवादरम्यान मुंबईत 118 गोविंदा जखमी झाले. त्यापैकी 85 जणांवर उपचार सुरू आहेत तर 33 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. ठाण्यात जखमी झालेल्या 10 गोविंदांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये पारलिंगी व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी वेगळी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. या कामासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली असून

0: महानगरपालिकांकडून कामाचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर बाबी तपासून त्यावर कार्यवाही सुरू आहे. जरांगे यांनी उपचार घ्यायला नकार देऊन टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं शासनाच्या प्रतिनिधीमंडळाबरोबर चर्चा झाल्यानंतरही उपोषण सुरूच ठेवलं आहे. राज्य सरकारने आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप जरांगे यांनी केला असून पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत येत्या 12 सप्टेंबरपर्यंत आदेश काढावा अशी मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा कृषी विभागानं निलंबित केले आहेत. आतापर्यंत 154 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत दर फलक आणि साठा फलक अद्ययावत नसणं, शेतकऱ्यांना खरेदीच्या पावत्या न देणं अशा अनेक प्रकारच्या त्रुटी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये विसापूर इथं आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाला राज्य आदिवासी विभागानं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सेंट्रल किचनमधल्या निकृष्ट भोजनामुळे या मुलीला त्रास होऊन उलट्या झाल्या आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धा आजपासून सुरू झाली. राज्याच्या विविध भागातून 21 वर्ष वयापर्यंतची सुमारे 800 मुलं मुली यात सहभागी झाली आहेत. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. येत्या सोमवारपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. सोलापूरमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत 6,93,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 16 लाख रुपये किमतीच्या कारसह एकंदर 22,93,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या 9 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव. प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून शिक्षकांचं अभिनंदन. दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 41 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.

ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: अशी ही गोष्ट आहे घ्यायचा हा धडा आहे फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे
1: पाणी वाचवावे इंधन वाचवावे
2: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला
3: हाय मी शर्वरी
4: नमस्कार मी रोहित
5: मी सुखदा
3: आणि मी रेवा आम्ही खूप भांडतो
4: आम्ही चर्चा करतो
5: आम्ही गप्पाही मारतो आम्ही मजा मस्तीही करतो
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का कारण
3: आपुलकी आहात
4: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
5: आपुलकी या घरात

प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बेल्जियम यांच्यातील व्यापार संधी, त्यातलं महाराष्ट्राचं योगदान, उद्योगांसमोरील आव्हानं याचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेऊया. श्रोते हो, मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमात बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. बेल्जियम भारतासोबत सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेनं काम करेल अशी ग्वाही बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर यांनी या कार्यक्रमात दिली. हिरे आणि अलंकार, सेमी कंडक्टर, हरित हायड्रोजन आणि बंदर, संरक्षण आणि आधुनिक उत्पादन आणि शेती आणि अन्न प्रक्रिया अशा एकंदर 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत या दोन देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी मांडलं. या द्विपक्षीय संवादानिमित्तानं भारतीय उद्योगपती आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ विजय कलंत्री यांच्याशी आकाशवाणी मुंबईनं साधलेला संवाद आता आपण ऐकूया.
1: भारत बेल्जियम व्यापार पुढील 5 वर्षात दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. उद्योग क्षेत्राच्या दृष्टीनं हे उद्दिष्ट

0: साध्य करण्यासाठी कोणत्या संधी आणि आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं?
1: आता भारत आणि बेल्जियमचा ट्रेड 13 बिलियन आहे. 13 ते 25 वरती जायला पाहिजे 5 सालमध्ये. त्याच्यामध्ये 3-4 सेक्टर्स आहे, सेमी कंडक्टर, डिफेन्स, टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅरिटाईम. चारही सेक्टर मध्ये आपण उत्साहातून काम केला आणि बरोबर कॉलॅबोरेशन आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाला एक दुसऱ्या देशामध्ये, तो लई जास्ती पण धंदा होऊ शकते. सेमी कंडक्टरची आम्हाला लई मोठी रिक्वायरमेंट आहे. डिजिटल डेटा सेंटर सेमी कंडक्टरची आम्हाला लई गरज पडणार. आणि सेमी कंडक्टर आम्ही दुसरी कंट्रीजून पण इम्पोर्ट करते. सेमी कंडक्टरचे इंडियामध्ये बेल्जियम कॉलॅबोरेशनचे प्लांट लावले आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये, तो व्यापार 25 बिलियनहून जास्ती होऊ शकते.
0: बेल्जियमकडे तंत्रज्ञान, संशोधन आणि भांडवल आहे, तर भारताकडे मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि उत्पादन क्षमता आहे असं पियुष गोयल यांनी सांगितलं. या भागीदारीचा उपयोग भारतीय उत्पादन

0: जास्ती होऊ शकते.
1: बेल्जियमकडे तंत्रज्ञान, संशोधन आणि भांडवल आहे, तर भारताकडे मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि उत्पादन क्षमता आहे असं पियुष गोयल यांनी सांगितलं. या भागीदारीचा उपयोग भारतीय उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी व्हावा यासाठी काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं?
0: आमच्या इकडे रिक्वायरमेंट आहे डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स, व्हाईट गुड्स, सेमीकंडक्टर आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची. पण रिक्वायरमेंट आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये व्यवस्थित करून, दुरुस्त करून त्याचा कसा उपयोग होऊ शकते ते बघायला आहे. ती बघेल आपण तर आपण अचीव करू शकते आणि भारताला फायदा होणार. ही बात मला पाहिजे. त्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपणच्याकडे मार्केट आहे आणि आपण इंडियाच्या मार्केटसाठी तुमच्याकडे फॉरेनसून सगळे व्यापारी येते, कंट्रीज येते. आता इतकी प्राईम मिनिस्टर येते, आता ब्रिक्स कंट्रीमध्ये 12 प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट येणार. तो कसा येते की तुमच्याकडे मार्केट आहे आणि मोठा मार्केट आहे आणि तुम्ही पहिला अडॉप्ट केला आहे मार्केट आणि फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, इकॉनॉमी पण स्ट्रॉंग आहे.
1: पियुष गोयल यांनी सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, संरक्षण आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बेल्जियमच्या तंत्रज्ञानाची आणि भारताच्या उत्पादन क्षमतेची, मनुष्यबळाची सांगड घालण्याची भूमिका मांडली. यापैकी कोणतं क्षेत्र पुढील 5 वर्षात प्रत्यक्ष गुंतवणूक आणि रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीनं सर्वाधिक परिणामकारक ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे उत्पादन क्षमता आणि मनुष्यबळाच्या बाबतीत.
0: उत्पादन क्षमता आहे, आता 7.8% ग्रोथ झाला लास्ट क्वार्टर मध्ये. ती प्रूव्ह करते की इंडियाकडे उत्पादन क्षमता आहे. दुसरा की आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काही, आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काही काही इंडस्ट्रीमध्ये पाहिजे आणि ती इंडस्ट्रीमध्ये कसा त्याचा उपयोग होऊ शकते हे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे आणि नंतर ती त्याचा उपयोग होणार आणि मार्केट पण आहे आमच्याकडे 140 करोडच्या. ते दोघी वस्तू आपल्याकडे आहे आणि डिफेन्स आणि त्याच्यामध्ये आम्ही एक्सपोर्टर झाल्या. ईवर 5 बिलियनचा एक्सपोर्ट झाला आमच्या आणि त्याची 10 बिलियनची आम्हाला कल्पना आहे. 10 बिलियन करायचं आहे तर आम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे आणि कॅपॅसिटी बिल्डिंग करायची आवश्यकता आहे.
1: बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट टी व्हेवर यांनी भारत बेल्जियम व्यापार अधिक सुलभ करण्याची आणि विशेषतः हिऱ्यांवरील शुल्क आणखी कमी करून शून्यावर आणण्याची तयारी दर्शवली. भारतीय जेम्स अँड ज्वेलरी उद्योगासाठी हे प्रत्यक्षात किती मोठं पाऊल ठरू शकतं?
0: बेल्जियमचे प्रधानमंत्री 20 वर्षानंतर मुंबई आले आणि त्यांनी ही जी दर्शवली हिऱ्यासाठी की ड्युटी कमी करणार. आज आमच्या सगळ्यातून मोठा मार्केट हिराच्या आणि डायमंड मॅन्युफॅक्चरच्या अँटवर्प मध्ये आहे. सगळे इंडियन्स आहे, ही सगळे जे डायमंड मॅन्युफॅक्चर करते अँटवर्प मध्ये, त्याची एक व्यवस्थित कॉलनी पण आहे आणि डायमंड मार्केट आहे भारतीय. तर भारतीयचे आता डायमंडचा झाला तर व्यवसाय वाढणार आणि आता जी डायमंडच्या व्यवसायावर ती डबल होऊ शकते. कसा की डायमंड जेम्स ज्वेलरी त्याचा उपयोग वर्ल्ड ओव्हर आहे आणि इंडियाची जेम्स ज्वेलरी सगळ्याला प्रख्यात आहे आणि सगळ्याला माहिती आहे काय क्वालिटी आहे, कधी कसा त्याचा यूज होऊ शकते आणि गॅरंटी पण आहे आणि आपणच्या एक्सपोर्ट पण 1/3 एक्सपोर्ट डायमंडच्याच आहे जेम्स ज्वेलरीच्या. तर त्याच्यामध्ये याचा लई सपोर्ट होणार जेव्हा ड्युटी कम झाली डायमंड वरच.
1: पियुष गोयल यांनी डिफेन्स आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉन कॉकेरिल सारख्या बेल्जियम कंपन्यांसोबत सहकार्य तसंच भारतातून संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीच्या शक्यता मांडल्या. भारतीय खासगी उद्योगाला या सहकार्याचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत संरक्षणाच्या दृष्टीने?
0: काही पण जॉईंट कॉलॅबोरेशन, जॉन कॉकेरिल लई मोठी कंपनी आहे आणि ते डिफेन्स प्रोडक्शन मध्ये आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लई ऍडव्हान्स्ड आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी आपल्याला भेटली आपणच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पण वाढणार, एक्सपोर्ट पण वाढणार आणि एम्प्लॉयमेंट पण वाढणार. त्याच्यासाठी आपण काय काय उपयोगी वस्तू आणि त्याला काय फॅसिलिटी देऊ शकते इकडे यासाठी ती गव्हर्नमेंटला करायची आहे. स्टेट कोण महाराष्ट्रामध्ये येणार तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटचा सपोर्ट तर राहणारच, पण महाराष्ट्रामध्ये आपण त्याला काय फॅसिलिटी देऊ शकते. तर काही वेळ महाराष्ट्रामध्ये नये नये असे प्रोग्राम येते, नये नये कंपन्या पण येते की आम्हाला इकडे इंडस्ट्री काय, नंतर ती दुसऱ्या स्टेटमध्ये जात. आम्हाला पण एक असा प्लॅटफॉर्म करायला पाहिजे की एक नवीन इंडस्ट्री आणि नवीन धोरणची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इकडे येते तर त्याला आम्ही काय काय सपोर्ट करू शकते, काय फॅसिलिटी, काय इन्सेंटिव्ह भरपूर द्या ताकी ती इकडे दुसऱ्या स्टेटमध्ये नाही जाणार आणि महाराष्ट्रामध्ये प्रोग्रेस होणार.
1: अँटवर्प ब्रुग्स बंदराला भारताच्या युरोपातील निर्यातीसाठी महत्वाचा गेटवे.

0: म्हणून समजण्यात आले. तर या निमित्ताने सागरी क्षेत्रात भारत बेल्जियम भागीदारी बद्दल तुम्ही काय सांगाल?
1: एंटवर्प पोर्ट वर्ल्डचा मोठा पोर्ट आहे आणि मी गेला पण एंटवर्प पोर्टची 2-3 एंटवर्प पोर्टची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मेकॅनिझम आहे, त्याच्यातून आपण काही शिकवू शकते. आपल्याला बघायला पाहिजे ते कसा येते इकडे महाराष्ट्रमध्ये, आणि आपण एक जॉईंट कॉलॅबोरेशन त्याच्यातून करूया. एक दोनदा ते आले पण होते, त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता, काही झाला नाही. आता बघूया आपण काय ती त्यांचा इंटरेस्ट काय आहे की फ्री ट्रेड झोन आणि पोर्ट त्यांच्यासाठी कॉलॅबोरेशन करून पुढे वाढू. आणि एंटवर्प पोर्ट युरोपचा गेटवे आहे, आपण युरोपचा आपण जितके पण कार्गो आहे एंटवर्प पोर्ट मध्ये एक हब क्रिएट करायचा, इकडून एक्सपोर्ट एंटवर्प पोर्ट सगळे वेळ डिस्ट्रीब्युट करायचं. तर वी गेट द नेटवर्क ऑफ ऑल दी एंटवर्प पोर्ट आणि तिकडे पुढे कसा माल पाठवायचा तिकडून इझी आहे.
0: बेल्जियम मधील गुंतवणूक आणि उद्योगांचा महाराष्ट्राला कसा फायदा होऊ शकतो आणि महाराष्ट्र यासाठी काय संधी उपलब्ध करून देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
1: बेल्जियम हे दुसरं पण कोणी कंट्रीच्या व्यवसाय इकडे यायला पाहिजे तर त्यांच्यासाठी एक आपण पॉलिसी बनवायला पाहिजे. ही आमची पॉलिसी आहे, याच्यामध्ये ई कन्सेशन लँड टॅक्सेस मध्ये, स्टॅम्प ड्युटी मध्ये, इलेक्ट्रिसिटी मध्ये आम्ही देणार आणि टाइम बाउंड देणार. असं नाही की आम्ही देणार म्हणजे टाइम बाउंड देणार आणि तुम्ही या इकडे आणि सगळी फॅसिलिटी कर. लेबर लॉज मध्ये पण काय अमेंडमेंट पाहिजे, लोकल इश्यूज पण लय येते त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय मदत करणार. आज काय की एक पॉलिसी मध्ये हे पण व्हायला पाहिजे की तुम्ही 1000 crore, 2000 crore, 5000 crore असा इन्व्हेस्ट केला तर याच्यासाठी आम्ही ही व्यवस्था तुम्हाला देणार, ती प्रोजेक्ट मॉनिटर करायचा दर 3 महिन्यामध्ये मॉनिटर करायचा की काय प्रोग्रेस झाला काय नाही झाला, पुढे आम्ही काय कसा नाही गेला ही प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये काय काय अडचण आहे ती कशी आम्ही दूर करूया आणि मी त्याला पुढे कसा घेऊन जाऊया आणि ते अटकले कसा. तर ही सगळी व्यवस्था आणि एक मॉनिटरिंग पॉलिसी कमिटी ठेवली. ब्युरोक्रेटची नको पाहिजे, त्याच्यामध्ये इंडस्ट्री ब्युरोक्रेट सगळे पाहिजे. कधी जे होणार खाली ब्युरोक्रेसी सुद्धा नाही होणार. तो महाराष्ट्र मध्ये जेव्हा प्रोएक्टिव्ह पॉलिसी करा. पहिला महाराष्ट्रमध्ये रोग येते होते कसं की लँड वेंड सगळ्याचे भाव इतके नव्हते इलेक्ट्रिसिटीचे. तुम्ही बघितलं महाराष्ट्र प्रीमियर स्टेट आहे इंडस्ट्री आणि ट्रेड मध्ये आणि इकडे इंटरनॅशनल पोर्ट आहे, इकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे सगळं होऊन शकते.
0: भारतासाठी एफटीए मुळे मुक्त व्यापाराच्या दृष्टीने मोठ्या संधी खुल्या होणार आहेत. यासाठी युरोपीय देशांच्या सोबत द्विपक्षीय भेटी कशा महत्वाच्या ठरतात? म्हणजे मगाशी तुम्ही अँटवर्प बंदरासंदर्भात सांगितले ज्याचं युरोपच्या दृष्टीने महत्व आहे, तर त्या देशांसंदर्भात द्विपक्षीय भेटी कशा महत्वाच्या ठरतील अशा आणखी जशी काल बेल्जियमची आणि भारताची जी चर्चा झाली?
1: युरोपच्या एफटीए डिसेंबरमध्ये साइन होणार आणि बेल्जियम आमच्या एफटीए आहे सेपा ट्रीटी, कमर्शियल इकॉनॉमिक कॉपरेशन स्ट्रॅटेजिक अलायन्स. तो आता आम्ही जेव्हा याच्यातून साईन करणार युरोपियन ट्रीटी तो टॅक्स कन्सेशन तिकडे आम्हाला 97% आमचा माल टॅक्स फ्री जाणार. तो आम्हाला लई त्याचा फायदा होणार पण त्याच्यासाठी आम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंग करायला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला वाढवायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला टेक्नॉलॉजी पाहिजे, त्याचा पण समावेश आहे. तो जेव्हा एफटीए सगळे साईन होते तर युके इंडियाचा एफटीए झाला, तो जेम्स ज्वेलरीला, टेक्सटाईलला, लेदर गुड्सला यांना सगळ्यांनाही फायदा होणार. त्याच्यामध्ये सगळे टॅक्सेस उडवले त्यांनी, तर टॅक्सेस आता नाही तो ती आम्हाला कॉम्पिटेटिव्ह झाले आम्ही ती मार्केटमध्ये. तो असा युरोपमध्ये होणार, तो त्याच्यासाठी आम्हाला लोकल मॅन्युफॅक्चरिंग आणि कॅपॅसिटी वाढवायची पण गरज आहे आणि लोकल इंडस्ट्रीला पण काय सपोर्ट आणि मदत करू शकते की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण युरोपमध्ये, युकेमध्ये, बेल्जियममध्ये ट्रेड डबल करणार. तर त्याच्यासाठी काय काय व्यवस्था करायला पाहिजे ती पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे.
0: सर, काल पियुष गोयल सरांनी असं आवाहन केलं युरोपीय महासंघाच्या सर्व सदस्यांना की मुक्त व्यापारासाठी, तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आशादायक चित्र वाटतंय का हे सगळं?
1: हिंदुस्थानची पण पॉलिसी वेलकमिंग आहे आणि त्यांची पण आणि आपण डब्ल्यूटीओ मध्ये पण साईन केली आहे ट्रीटी, ती ट्रीटीवर आम्ही अमल करतो काय पण करायच्या. मला असं वाटते की जी पियुष गोयलनी सांगितलं ती होऊन सकते. ही वर्ष आपण 863 billion ट्रेड केला आहे, पुढच्या वर्षी आम्ही 1000 crore क्रॉस करणार, 1000 billion. ती लई मोठा लक्ष्य आहे, ती वाढून पण सकते. सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, टेक्सटाईल, डिफेन्स सगळ्या सेक्टरचा समावेश आहे त्याच्यामध्ये.
0: सर धन्यवाद, तुम्ही आकाशवाणी मुंबई

0: संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, मुक्त व्यापार करार हा केवळ आयात शुल्क नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नाही, विश्वासावर आधारित व्यापक आर्थिक भागीदारीचा पाया आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या संवाद कार्यक्रमात म्हणाले. भारताची मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि बेल्जियमची बंदरं, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, जैव तंत्रज्ञान आणि हरित तंत्रज्ञानातील क्षमता यांमुळे दोहोतील भागीदारी भारताच्या परदेशी व्यापार धोरणासाठी कशी मोलाची ठरणार आहे हे आपण जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र शेतीविषयक कार्यक्रम काही क्षणातच.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
3: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
0: वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात येणारा कार्यक्रम किसान वाणी.

0: किसान वाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सायली चौधरीचा
1: आणि अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार आणि प्रत्येक शनिवारी आपण शेतीविषयक तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो, काही प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती ऐकत असतो. तर आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये आपण जाणून घेणार आहोत मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी दिनकर चौगुले यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत.
0: पण त्याआधी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आता ऐकूया.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5, 6, 7, 8 व 9 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 94%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 84 ते 85%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 5, 6, 7, 8 व 9 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 90%,

0: दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 71%, तशीच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 5, 6, 7, 8 व 9 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 86%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 69 ते 72%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. जमिनीमध्ये भेगा पडलेल्या असल्यास ओलावा कमी होऊ शकतो. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकामध्ये हलकी कुळपणी करावी. पिकांमध्ये तण नियंत्रण करावे. पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.
2: अरे सुन तो
3: मुझे क्या सुनाना चाहते हो, जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है. हु?
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
2: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
4: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
5: मंडळी कार्यक्रमात आता पुढे जाऊया. कृषी संवाद अंतर्गत आज ऐकूया मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी प्रयोगशील शेतकरी दिनकर चौगले यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. हा या मुलाखतीचा भाग पहिला.
6: शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालनाकडे आज विशेष लक्ष दिलं जातं. शेतीबरोबरच काही पेट्या आपल्या शेतामध्ये, बांधामध्ये, घराच्या शेजारी परस बागेमध्ये ठेवून त्यापासून मध, मेण आणि इतर उत्पादन घेण्याचा एक चांगला मार्ग शेतकऱ्यांना सध्या ठरत आहे. शिवाय हे जे काही मधमाशा आहेत यांच्यामुळे परागीभवनाला विविध पिकांना फायदा होतोय, त्याची गुणवत्ता वाढत आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञानाचा वापर आणि कल्पकतेला आजच्या काळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पारंपरिक शेतीसोबतच पूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाचा मोठ्या प्रमाणात विचार केला जातोय. मधमाशांपासून मध आणि इतर उपयुक्त पदार्थ व्यवसायाला चांगलं साधन म्हणून ठरत आहेत. मधमक्षिका पालन अधिक सुलभ, शास्त्रीय आणि परिणामकारक व्हावे यासाठी मधमाशांच्या पेटीची रचना आणि व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. या क्षेत्रात आपल्या कल्पकतेला आणि प्रयोगशीलतेला योग्य मार्ग देऊन त्याचा योग्य वापर करून एक शेतकरी जे आज आपल्या भेटीला आले आहेत त्यांनी मधुमक्षिका पालनासाठी विशेष पेटी विकसित केली आहे आणि याचबरोबर या पेटीचं हे पेटंट त्यांनी मिळवलेलं आहे. ही बाब निश्चितच या शेतकऱ्यांसाठी आणि नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. प्रयोगशील शेतकरी पोरलेगावचे दिनकर चौगले यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. ही जी पेटी तयार केली त्याची कल्पना कशी सुचली, त्याची वैशिष्ट्य काय, तिच्या निर्मितीमागील अनुभव आणि पेटंट मिळवण्याची प्रक्रिया कशी होती आणि या नवकल्पनेला मधुमक्षी पालकांना नेमका कसा फायदा होणार आहे याच्याविषयी आज आपण सविस्तर बोलणार आहोत. दिनकर दादा, तुमचं आमच्या आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे.
7: नमस्कार.
6: सर्वात प्रथम हा जो अभिनव प्रकल्प आहे मधुमक्षी पालनाचा पेटीचं पेटंट, या पेटंट मिळवण्याबद्दल तुमचं अगदी हार्दिक

0: अभिनंदन.
1: नमस्कार.
0: मला सांगा, ही एवढी हटकी आणि नाविन्यपूर्ण कल्पना तुमच्या डोक्यात आली कशी?
1: मी मुळातच निसर्ग आणि पर्यावरणाचा लहानपणापासूनच रक्षक आहे आणि प्रत्येक जीव कसा जगेल इकडे बघतो आहे, ते प्रयत्न करतो आहे. माझा व्यवसायातून अनेक व्यवसाय करायचा आणि व्यवसाय करत असताना निसर्गाचं आणि पर्यावरणाचं संवर्धन व्हायला पाहिजे म्हणून मी सातेरी माशाच्या पेट्या 100 पेट्या केल्या होत्या आणि सध्या आहेत चालू माझ्या पेट्या त्या. पण हे करता करता मला एक विचित्र घटना आमच्या गावात घडली. आमच्या गावात एक ग्रामदैवत होतं आणि ग्रामदैवताच्या समोर एक वाडाचं झाड होतं आणि त्याच्यावरती 48 आग्या माशीची पोळी बसलेली होती. आणि आमच्या गावची यात्रेच्या दिवशी नेमकं त्या आग्या माशीची पोळी उठलीत आणि यात्रेतल्या बऱ्याच लोकांना तिने चावा घेतला. चावा घेतल्यानंतर लोक असे सैरावारा पळायला लागलीत यात्रा सोडून आणि ग्रामदैवतला कोण जाईना तिकडं. आमच्या गावची जे सरपंच बॉडी आहे ती डायरेक्ट आमच्या घरी आली आणि म्हणली दिनकर असं असं झालं नाही, ती कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मधमाशा तिथून हटवायला पाहिजेत आणि त्याच्यावर तुझं काय प्रयोग करता येते का बघ. त्यांना म्हटलं माझं त्यात अज्ञान आहे तरी पण मी त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला काय ते सांगतो. आता त्याच्या अगोदर मी वन खात्यात असताना पन्हाळ्याच्या पलीकडल्या बाजूला पाईपलाईन बसवायला चालू होती आणि खेड्यावरची लोकं पाईपलाईन पाणी गावात येणं आलं म्हणून चौकशी करायला गेलीत तर त्या ठिकाणी त्या पाईपला एक आग्या माशीचं पोळं बसलं होतं आणि ती पाईप तिने ओढून घेतली. वेल होता त्याच्यावरती, त्यांच्या लक्षात आलं नाही आत पोळं तिथे. तिने पाईप ओढून घेतल्याबरोबर ती पोळं उठलं आणि बच्चे म्हणून एक वयस्कर व्यक्ती होती ऑन द स्पॉटला ती गेली, इतक्या तिला मधमाशा चावल्या होत्या. ती एक माझ्या डोळ्यासमोर ती घटना होती. त्यानंतर 3 दरवाजेजवळ असेच एक 3 प्रवासी आले होते आणि खाली जेवायला बसले होते. तिने चुकून एका वानराला दगड मारला की सारखं त्रास देते म्हणून ते वानर वरती गेलं आणि ते झाडाची फांदी हलवली आणि हे तिघं जेव्हा भेटले त्यांच्या मध्ये तो मधमाशीचा गट्टा पडला होता. त्या तिघापैकी एक जण जाग्यावर संपला होता. ह्या घटना मी माझ्या डोळ्या देखत वन खात्यात असताना बघितल्या होत्या आणि मग आमच्या तरी गावात आता 48 पोळे आहेत आणि 48 पोळे आहेत आणि एवढी मोठी यात्रा जर उठली जर लोकांना चावायला लागली तर काय करायचं. लई मोठं कोडं पडलं होतं पण लोकं म्हणले ते बघ तू काय करतो सांग नाही तर आम्ही काहीतरी सुचलते आम्ही करणार आहे. आणि शेवटी मी ती त्यांना सांगितलं की आव्हान दिलं की बाबा मी ह्याच्यावर काहीतरी करतो, निदान मधमाशा आहेत त्या उडून तरी जावायत. म्हणून मी रात्रीच्या वेळा जायचं आणि मधमाशीच्या त्या पापड्यांना डिस्टर्ब करायचं. असं करत करत 7-8 दिवस मी त्यात घालवलं. त्यात मला बऱ्याचशाच माशा चावल्या, मला त्रास झाला कारण माझं त्यात अज्ञानच होतं त्यावेळेला. पण एक जिद्द होती की बाबा मला जरी चावलं तरी चालेल पण लोकांना चावता कामा नये, मधमाशा पण जगायला पाहिजेत आणि माणसं पण जगायला पाहिजेत. शेवटी काही केलं तर ते मधमाशा जाईनात. मग रात्रीच्या वेळेला ते एक झाडच पाडून दिलं ज्या झाडावर पोळं बसलं होतं तिथं. त्या दिवसापासून मला ते खटकायला लागलं. झाड पाडून दिलं त्यावेळेला त्यात ज्या चांगल्या माशा होत्या मधमाशा होत्या त्या उडून गेल्या आणि त्यात जी अंडी पिल्ली होती 2 दिवसानंतर गेलोनंतर ती फार विचित्र घटना वाटायला लागली. आणि 1998 मी ठरवलं की काय नाही, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मधमाशीही जगली पाहिजे आणि माणसंही जगली पाहिजेत. आणि 1998 मी रिसर्च करायला लागलो. सुरुवातीला त्यात अज्ञान होतं. माझं हे काम बघून एक मला नागपूरची एक व्यक्ती भेटली, दिनकर तू हे सगळं करतोयस, मी तुला एक प्रेझेंट म्हणून तुला एक मधमाशीचा एक कोट देतोय. तिने कोट दिला मला घालायला. मला म्हणले काय कुठल्याही परिस्थितीत तुला एकही माशी यातली चावणार नाही आणि ते प्रयोग चालू केलेत मी हळूहळू. मला मधमाशी जगवायची आहे. आणि मग कोल्हापुरातलं जे प्रकार मला ज्या लक्षात यायला लागलं की बिल्लीला मोठमोठी पोळी बसतात, ज्या वेळा जंगलाला आगी लागतात त्यावेळा 100% पोळी उठतात आणि आपल्या मोठ्या बिल्डिंग लावून बसतात. आणि ही पोळी आपण जर व्यवस्थित ट्रान्सफर केली तर ह्याच्यावर काय आपण विचार करता येते का ते बघायला लावलं मी. मग सुरुवातीला चावळाची भीती होती पण ड्रेस मिळाल्यामुळे मला थोडंसं मनोधैर्य वाढलं. काय नाही ड्रेस आहे त्यामुळे आपल्याला एकही माशी चावत नाही. मग सुरुवातीला काहीच समजना, घरातला गंज घेतला पाण्याचा, त्याला 2 होलं मारलीत आणि एका साईडला व्हॅक्युम क्लिनर लावला आणि एका साईडला ज्या व्हॅक्युम क्लिनरच्या बाजूला एक जाळी लावली की जेणेकरून तिकडून आलेली मधमाशी आत येऊ नये म्हणून. पण ते एक पोळं पहिल्यांदा स्टार्टला काढलं. काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी चुकीचं करतोय कारण तो जो गंज होता पुरा एअर पॅक होत होता आणि गरम व्हायचा. गरम झाला की अक्षरशः तांब्या तांब्याबरोबर मी त्या मधमाशांचं घाम काढला आहे मी आणि त्याबरोबर मधमाशा मारतील माझ्या लक्षात यायला लागलं. त्याच्यानंतर मग मी अजून काय करायचं म्हणून लाकडी पेटी केली. लाकडी पेटीला मी तसंच केलं की एका साईडला 2 होलं मारलीत आणि एका साईडला एक विरुद्ध साईडला दुईकडला दोन दोन होलं मारली.

0: त्यांनी त्याला व्हॅक्युम क्लिनर लावला.
1: तुम्ही पूर्वी सातेरी मधमाशीसाठी पेटी बनवत होता, तरी सातेरी मधमाशीसाठी पेटी आणि आता तुम्ही आग्यामावाची पेटी बनवली, या दोन्हीमध्ये काय फरक आहे?
0: सातेरी मधमाशीची सवय ही अंधारात राहायची सवय आहे, आणि जिथं जिथं आपलं डीप फॉरेस्ट असायचं, आपली भारतीय झाडं असायची, त्या झाडांना खोडं असायची, त्या खोडात ते मधमाशा बसत होत्या. म्हणून त्या सातेरी माशा आपल्याला पेटी पॅक केली की त्या पेटीतून त्यांना बसवता येतात, आणि पेटीच्या वरती आणि एक डबल पेटी असती की जेणेकरून खायचा जो भाग आहे तो खायचा भाग त्यांच्या अंड्याशनी पिल्ल्याशनी पुरवलं एवढं ते अन्न ठेवायचं. वरच्या भागात ती जी मधमाशी येते तिथं राणीमाशी वरती येत नाही, मग फक्त वर्कर माशी वरच्या भागात असते आणि वर्कर माशी फक्त घरं करते, त्यात फक्त आणि फक्त मधच असतोय. तो मध घ्यायला आपल्याला अधिकार असतोय. ही सातेरी पेटी आम्ही आपल्या सगळ्या जगात सगळीकडे विकसित झाली, सगळ्या जगात विकसित झाली, त्यातून आपल्याला मध व्यवस्थित मिळायला लागला. पण ही सातेरी करता करता माझ्या डोक्यात काय की आपल्याला सातेरीपेक्षा खरी हत्या कुठं होत असेल तर ते सगळ्या आग्या माशीची व्हायला लागली, भीतीपोटी अज्ञानापोटी आपल्या, आणि त्याच्यावर आपल्याला काय ते रिसर्च करायला पाहिजे. हे काही सातेरीचं आपलं रेग्युलर करतो आम्ही, काही सहजासहजी आत घालतो, चार दोन मासे चावले तर आम्हाला सण होतात, पण ज्यावेळा आग्या माशी चावती त्यावेळेला त्या जे वेदना आहेत त्या भयानक असते त्या. आता मी माझ्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगतोय लोकांना की फक्त एकच तत्व. आता परवा पर्यावरण दिना दिवशी सगळं पत्रकार परिषद घेतली, एका वकिलांच्या बिल्डिंगला पोळं बसलं होतं, त्यांनी मला इन्व्हाइट केलं की बाबा आमच्या बिल्डिंगला पोळा, त्यांना म्हटलं सर दोन दिवस थांबा, पर्यावरण दिन आहे, त्या दिवशी आपण सगळे पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांच्या समोर मी हात घालून दाखवतो की आग्या माशी सुद्धा चावत नाही. आणि त्यांच्या समोर सगळ्यांनी तिथं पहिले चौकशी केली, बाबा कोणी काय शेंट मारलाय का, अंगावर काय सौंदर्य प्रसन्न वापरल्यात का, जर जिने वापरलं असेल तर इथून निघून जावा, कारण त्यांना तो स्मेल सहन होत नाही, वास सहन होत नाही. तरी पण त्या ठिकाणी जण आला होता की जर थोडंसं काहीतरी खाऊन आला होता, त्याला सांगितलं बाबा तुझा वास होतो तू जरा इथून बाजूला जाणार, तर सगळ्याशी मधमाशा चावतीला. आणि अक्षरशः 3-3.5 फुटावर सगळे पत्रकार उभा केल्यात, आणि 3.5 फुटावरनं आग्या माशीत हात घालून एका साईडला सगळ्या माशा दाबून दाखवलं. मी कोणी सांगितलं मधमाशा चावतात म्हणून, म्हणजे मी इतक्या जवळ गेलो, इतक्या प्रेमाने त्यांच्यावर वागतोय की त्यांना समजतंय ते सगळ्या सजीवांच्याकडे सेन्सर आहे, तुम्ही तारणार आहे की मारणार आहे, तुमच्या हालचालीवरनं तुमच्या व्हायब्रेशनवरनं त्यांना ते ज्ञान होतंय. आता आपण सर करतोय काय माहितीये का, एक माशी आपल्या अंगावरती आली, आल्यावर आपण हात मारतो. आता आम्ही लेक्चरमध्ये सांगतो की बाबा मधमाशी मारू नका, तुम्ही ज्यावेळा एक मधमाशी मारताय त्यावेळा त्याचा गंध स्प्रेड होतोय, तो राणीला समजतोय आणि राणी तिकडून 50 माशा पाठवून देते की आमच्यातलं कोणतरी मधमाशा मारायला लागले म्हणून. आणि मग ती एकटी व्यक्ती तिथं नसते, आपण 4-5 जण बसलो असतोय, बाकीची पण हातवारी करायला चालू करते, आपल्या मनात सुटी भीती आहेच ना, परत आपला हात लागतो त्या मधमाशीला, परत गंध स्प्रेड होतोय, परत माशीला त्या समजते, परत दुसरा हल्ला होतोय, असं होतंय. आता ह्याच्यावर एकच मार्ग आहे की जरी समजा आपल्याला मधमाशी चावली तर हात न जरी मारायचं, जरी तुम्ही ठरवलं तुमच्या मेंदूला इशारा न जाता तुमचा हात तिथे गेला असतो त्याची हत्या झालेली असते, हे नकळत घडतंय. समजा चुकून आपल्याकडून हत्या घडलीच तर त्या ठिकाणी तुम्ही चिखल लावा, मिळेल त्या झाडाचं पान घ्या, नसला चिखल मिळाला तरी, कारण त्या स्पीडमध्ये मिळणार नाही, मिळेल त्या झाडाचं पान तरी मिळणार, तिथं थोडासा रस लावायचा, असं लावायचं आणि गप्पच बसायचं. आता 100 लोकात ज्या माणसानं मधमाशी मारली त्याच्याच अंगावरती नवीन येणाऱ्या मधमाशी हल्ला करणाऱ्या मधमाशा त्याच्याच अंगावर बसतात फक्त, बाकीच्या सगळ्यांनी गप्पच बसायचं आहे. आणि नुसत्या अंगावर बसत नाहीत, नाकात जाती, कानात एखादी मधमाशी जाती, काही सेकंद असतो आहे ती तेवढी तुम्ही सहनशीलता तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही पळून, कुठलाही माणूस पळून तुम्ही सुटू शकत नाही, कारण आपण आपल्याकडून केलेली ती चूक आहे.
1: नक्कीच, म्हणजे ते मधमाशांची मानसिकता समजून घेणे तितकंच गरजेचं आहे,
0: ते गरजेचं आहे.
1: तुम्ही जे तुमची मधमाशांची पेटी बनवली, या पेटीमधील तापमान, आर्द्रता, वायुविजन, व्हेंटिलेशन याचा समतोल राखण्यासाठी तुम्ही काय तंत्रज्ञान वापरलं?
0: आता मी सुरुवातीला जे संशोधनावर केलं ते थोडंसं म्हणजे धोकादायकच होतं, आणि त्यांना पण धोका होता, मला पण धोका होता, आणि ते माझ्या लक्षात आलं की आपल्याला दोन्ही कामं करायची आहेत, मला पण व्यवस्थित राहायचं आहे, लोकांना पण व्यवस्थित ठेवायचं आहे, आणि मधमाशा पण जगवायच्या आहेत. मधमाशा असल्या तरच आपलं अन्न तयार होणार आहे. आणि मग ही मरते त्याच्यावर काय करायचं, मग तो यश शिंदे जी आता इंजिनियर आहे ना आता माझ्याबरोबर आहे, तो पुरा त्यातला खेळ आहे. माशांचं स्पीड किती आहे, आपल्या पाईपचं स्पीड किती आहे, व्हॅक्युम क्लिनर स्पीड किती आहे, त्यांनी टोटल सगळी मोजमाप केली आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याला स्पीड थोडंसं कमी करायला पाहिजे, मधमाशा थोड्याशा आंधळ्या पांगळ्या व्हायला लागल्या आत येताना. आणि मग तिने काय केलं, पाईपची साईज वाढवली, पाईपची साईज वाढल्या ऑटोमॅटिक त्याचं स्पीड कमी आलं. आता आत काय झालं, एकच पेटी होती सुरुवातीला माझी, ती एक पेटी मला पॅक ठेवायला लागत होती जंगलात जाईपर्यंत, त्याच्यात अगदी रबर

0: पॅकिंग करून आम्ही केलं होतं आणि ते आमच्या लक्षात पण आलं नाही आत काय व्हायला लागले ते. त्यात पण परत माशा 10-15% माशा मारायला लागल्या. आणि मग माझ्या डोक्यात आलं की आत एक पेटी अशी करायची की त्याला तिन्ही साईडनं जाळी पाहिजे. म्हणजे पेटीत पेटी केली, मी इकडून व्हॅक्युम लावलाय, मूळ पेटीतल्या ज्यावेळी मी व्हॅक्युम ओढणार ना त्यावेळी ह्या पेटीला इनपुटचं तोंड तिकडे लावलं त्या पेटीला. मग ही ज्यावेळी मी व्हॅक्युमला ओढणार आतली हवा त्यावेळी त्या ह्या पेटीतली पण हवा आत येत होती ना त्या जाळीमुळं, आणि त्या पेट्याने त्या जाळीत अडकायला लागल्या मधमाशा. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपलं काम व्यवस्थित पत्ते व्हायला चालू झालेलं आहे.
1: म्हणजे पेटीत पेटी तयार करून त्यातलं तापमान आर्द्रता हे तुम्ही नियंत्रणात आणले. या पेटीमध्ये मधमाशांना पडणारे रोग किंवा मेन किड्यांसारखा जो किडीचा प्रादुर्भाव असतो यासाठी काय खास सोय केली तुम्ही?
0: नाही, हे सर कसं होतं आहे, आता हा रोग किंवा मेनाचे जो तुम्ही आता जे विचारताय प्रश्न हे फक्त सातेरीला होऊ शकते, कारण हे जे आग्यामाशीचे जे पोळे आहेत ना हे तुमच्या घराला 2 दिवसात किंवा 3 दिवसात बसलं की तुम्ही आम्हाला कळवताय लगेच की बाबा आम्हाला मधमाशा मारायच्या नाहीत आणि तुम्ही चांगलं काम करायला लागलाय, तुम्ही धरून नेताय जंगलात नेऊन झाडावर बसवताय आणि मग ते आम्ही पकडून नेऊन ते एखाद्या जंगलात किंवा एखाद्या झाडावर समजा की 4-8 दिवस झालं असेल तर छोटंसं जरी पोळं असलं तर ते पोळं नेऊन आम्ही त्या झाडाला वरती बांधतोय.
1: अच्छा.
0: हां, बांधल्यानंतर ज्या दिवशी आता आम्ही पोळं कव्हर करणार ना त्या दिवशी राणीच्या लक्षात येते की आपल्याला जागा चेंज करायची आहे, कारण आम्ही आमच्या मनानं जागा चेंज केलेली असती आणि ज्यावेळी मधमाशी स्वतः ट्रान्सफर होती ना त्यावेळी त्यांच्या ते कमिटी असती, ती कमिटी पुढे जाती चौकशी करते त्या घराची उंची किती आहे, त्या झाडाची उंची किती आहे, इथं फ्लॉवरिंग किती आहे, आपल्याला जगण्यात पत अन्न मिळणार का, ती त्यांनी चौकशी केलेली असती आणि आम्ही जबरदस्तीने त्याच्यावर लादलेलं असतं की आम्हाला तिथलं इतकी माहिती त्यांच्या एवढी आपल्याला माहिती नसती. आणि ते पोळं पापडी काय करतोय आम्ही की त्या पापडीला दोन्ही साईडला 2 चिव्याची कामटं बांधायची आणि फांदीला बांधलं की ते 2 दिवसात ती कव्हर होती फांदी, पोळं तयार होते. पण राणी अंडी घालायची बंद करते, कारण राणीला माहिती आहे आपला जागा योग्य नाही, आपल्याला ट्रान्सफर व्हायचं आहे. राणी अंडी घालायची बंद होती आणि ज्या त्या पोळ्यात जे अंडीनी पिल्ले आहेत ती 18 दिवस लागतात त्यास निवडायला. जो जो मध आहे ना सुरुवातीला आम्ही जे मिळालं त्याला मध आम्ही सुद्धा तोंडावर बोट घालत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की ह्याच्यानी ते अन्न पुरायला पाहिजे, कारण तिथं गेल्यानंतर अन्न मिळेलच असं काही नाही. आणि मग ते 17-18 दिवसानंतर ज्यावेळेला पिल्ली उडायला शिकतात त्यावेळा ती तिथून परत ती कमिटी दुसरीकडे जाते चौकशी करते आपल्याला जागा कुठे निवडायची आहे आणि मग ती जागा निवडतात. हे टोटल सगळे असे मी ते डॉमेटरी तयार केलं, हे कसं जातात काय करतात कुठल्या पद्धतीने वावरतात. आणि आत्ता माझ्या तरी डोक्यात आलंय की 1-2 साखर कारखान्यांना पण मी भेटलो की आत तुमच्या पोळी येतात बसतात तिथं, तेव्हा फक्त मला रॉ मटेरियल द्या, मी तुम्हाला प्रायोगिक तत्वावर तुमच्या कारखान्याच्या बाहेर आग्या माशीची पोळी बसवून दाखवतो. आणि नुसती बसवून दाखवत नाही, तुमचा इन्कम सोर्स चालू होईल, तुमचा इन्कम सोर्स चालू होईल, मधमाशा पण राहायला पाहिजेत, तुम्हाला मध पण मिळायला पाहिजे. तर ते म्हणले ते कसं काय, पोरे साहेबांना मी भेटलो त्यांना ते सांगितलं त्यांना ते पटलं आहे, आता ते प्रायोगिक तत्वावर आम्ही आता ते करायचं प्लॅनिंग आमचा आता सध्या आहे. 1-20 फुटाची पाईप जर असेल आपल्या लोखंडी एकच पाईप पाहिजे, बाकी त्या मधमाशांना वाटलं नसलं पाहिजे वर कोण येणार आहे. हे तुम्ही बघा कुठल्या बिल्डिंगमध्ये बघा तिसऱ्या चौथ्या मजल्याला पोळं असतंय, म्हणजे वर्ण सुरक्षित जागा आहे. आणि आम्ही ज्या घरात पोळं येते त्या घरात मी गेल्यावर पहिले विचारतो तुम्ही 8 दिवस कुठं बाहेर गेला होता काय, तुम्ही तुम्हाला कसं कळलं, अरे हे ना सांगितलं मला तुम्ही 8 दिवस येतो नव्हता, तुमचा तिने अभ्यास केला की उंची भरपूर आहे माणूस कोण नाही, मग तिने जागा सिलेक्ट केली आहे. मग तसं तुम्ही एक जर पाईप आपण उभा केली ना तर त्याच्यावरती घर करायचं 100% त्यात पोळं बसतं. आणि पोळ्याचं मध आपण कलेक्शन करत असताना इकडं 25% इकडे 25% मधाचा भाग ठेवायचा, कारण पोळ्याकडं बघितल्याबरोबर अंडी पिल्ली कुठून स्टार्ट होतात ते पोळ्यावरनं समजतं इथे. आणि इकडं 25% इकडे 25% भाग ठेवायचा, मधला 50% भाग तुम्ही मध काढायचा. मधला 50% जो मध आहे ना तो तुम्हाला 4-5 किलो मध मिळतो एका वेळेला. असं समजा साखर कारखाने जर केलं एकतर प्रदूषण राहणार, लोकांचं परपरागी होणार, पीक चांगलं येणार, कारण ते शेवटी आपल्या कारखान्याचं पण ते काम आहे. आणि आत जे येणारे मासे आहेत समजा चुकून धुरानं किंवा त्या आतल्या तुमच्या कारखान्याच्या प्रदूषणामुळे ज्या मरणारे मासे आहेत ते पण थांबणार. म्हणजे ह्याच्यानंतर माझ्या डोक्यात कसं आलं आहे की प्रदूषण विभागाला कळवून प्रत्येक साखर कारखान्याला ही कंपल्सरी करायला लावायचं कारखान्याच्या सबवर, जशी तुमची झाडे लावणं गरजेचं आहे तसं मधमाशा पाळणं गरजेचं आहे, हे पण कारखान्याने पटवून द्यायचं आहे मला ते. कारण मधमाशी ही जगायलाच पाहिजे, मधमाशी नाही जगली तर आम्हीच जगू शकत नाही ना.
2: मंडळी, आत्ताच आपण आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये मधुमक्षिका पेटी पेटंट

याविषयी प्रयोगशील शेतकरी दिनकर चौगले यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग पहिला. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात येत्या मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमात.

श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस

0: संशोधन प्रकल्प। ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा येत्या मंगळवारी अर्थात 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत। फोन नंबर 02-231-265-26। तेव्हा हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून। मंडळी कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोपाची, पण त्याआधी आपण जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी। उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमात हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयी आपण माहिती ऐकू शकाल।
1: तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता शेतीविषयक कार्यक्रम माझा शेत माझा शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम।
0: तर मंडळी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या।
1: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या। पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमात। तोपर्यंत अंजर मुजावरचा
0: आणि सायली चौधरीचा
1: नमस्कार।

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.
1: हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. किसानवाणी, निवेदन सायली चौधरी, निवेदन सहभाग अंजर मुजावर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वरून.
1: श्रोते हो, आता यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

0: महिला टी20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सहक्षेपी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलं जात आहे. हे वर्णन रेडिओ सेट आणि एआर मराठी डिटेच उपग्रह वाहिनीवर प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीचे नियोजित कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित होतील. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
2: आम्ही चर्चा करतो.
3: आम्ही गप्पाही मारतो.
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍपवर
3: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त देशाचं शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन. राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजवणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. आगामी 72 तास युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याचा रशियाचा निर्णय. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश. आणि दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. राष्ट्रीय शिक्षक दिन आज देशभरात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या 3 विभागातल्या शिक्षकांना आज नवी दिल्लीत आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले. पदक, रोख रक्कम आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. 12 वर्षांपूर्वी 4.5% असलेलं प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास 0 आलं आहे. याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, मानवतेसाठी काम करणं, अंत्योदयाच्या दिशेनं काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. स्वतः शिक्षक म्हणून काम करताना आलेले अनुभवही राष्ट्रपतींनी सांगितले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातले 9 जण आहेत. बीडच्या कविता गिट्टे, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, IIT मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे

0: धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर कविता गिट्टे यांनी सांगितलं,
1: ये जो गन्ना काटने वाले मजदूरों के बच्चे हैं, उन बच्चों को मैंने स्कूल में दाखिल करना, उनके शिक्षा में सातत्य रखना और उनको शिक्षा से जुड़ाना, उन बच्चों में जो टैलेंट है उसको मैंने हेर के उनमें जो कौशल्य है कौशल्य निकाल कर उन्हें क्रीड़ा और कला में भी मैंने प्रोत्साहित किया.
0: समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या सरन्यायाधीशांच्या परिषदेला आज ते संबोधित करत होते. तत्पर आणि विश्वासार्ह न्याय प्रक्रिया ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेत ब्राझीलच्या सर्वोच्च फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि चीनच्या मुख्य न्यायाधीशांसह इतरांनीही आपली भूमिका मांडली. लोकशाहीच्या प्रक्रियेत स्वायत्त न्यायसंस्था आणि माध्यमांचं महत्व मोठं आहे आणि सध्या माध्यमांच्या विश्वासार्हतेवर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं. नागपूरमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या माध्यम परिषदेत माध्यम नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था या विषयावर ते बोलत होते. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमं या लोकशाहीच्या चार स्तंभांच्या जबाबदाऱ्या राज्यघटने स्पष्ट केले आहेत. राजकारण आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे असंही ते म्हणाले. शिलालेख तसंच सागरी व्यापारापासून गणितापर्यंत आपल्या वारशाचा अभ्यास करण्यासाठी आणि तो पुन्हा आत्मसात करण्याबाबत भारताचा आत्मविश्वास वाढत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत वार्षिक इतिहास पुरस्कार वितरण सोहळा आणि डॉ एस एल भैरप्पा स्मृती व्याख्यान कार्यक्रमात बोलत होत्या. भारताला आता स्वतःच्या वारशाचा अभ्यास आणि आकलन करण्यासाठी इतर कोणाच्याही परवानगीची प्रतीक्षा करावी लागत नाही असं सीतारामन यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेनची राजधानी कीव्हवरचे हल्ले 72 तास थांबवण्याचा निर्णय रशियानं घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू असेल. अमेरिकेचे दूत शांतता चर्चेसाठी कीव्हला येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली. पर्शियन आखातातील खार्ग बेटाजवळ अमेरिकेच्या लष्करी क्षेपणास्त्राने एका इराणी तेलवाहू जहाजावर आज हल्ला केला. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. खार्ग बेट इराणसाठी सामरिक आणि आर्थिक दृष्टीनं एक महत्वाचं बेट असून सागरी तेल निर्यातीमध्ये हे बेट महत्वाची भूमिका बजावतं. 27 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालविवाह विरोधी दिन म्हणून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला आहे. 2024 या दिवसापासून बालविवाहमुक्त भारत अभियानाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर हा दिवस जागतिक स्तरावर घोषित करण्याची मागणी मार्च 2026 संयुक्त राष्ट्रात मांडण्यात आली होती. काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर झाला. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा सात्विक साईराज रांगीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरीन अयूब आणि तान वी कियोंग या जोडीवर 21-16, 18-21, 21-11 अशी मात केली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्ण जन्मोत्सवानंतर आज महाराष्ट्रात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईत गिरगाव, लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र धाकूमाकूमच्या ठेक्यावर नृत्य करणाऱ्या विविध गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्याची चुरस होती. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी उत्सवाला हजेरी लावून गोविंदांना प्रोत्साहन दिलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावं.

0: दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र संकल्पनेला बळकटी देण्याचं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात केलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी दादर घाटकोपर इथं आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दहीहंडी दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आज मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला, तर पुण्यात काल लोखंडी कमान कोसळून एक महिला मृत्युमुखी पडली. या उत्सवादरम्यान मुंबईत 118 गोविंदा जखमी झाले, त्यापैकी 85 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 33 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. ठाण्यात जखमी झालेल्या 10 गोविंदांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1344 वर पोहोचली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या 8 जिल्ह्यांमध्ये शोध आणि बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 13,000 लोकांची सुटका करण्यात आली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप केवळ 96 मृतदेह ओळखून त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पूरग्रस्त जलविद्युत प्रकल्पांमधल्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नेपाळ, भारत आणि चीनची बचाव पथकं संयुक्त मोहीम राबवत आहेत. या आपत्तीमध्ये चीनकडच्या किमान 21 जणांचा मृत्यू झालाय, तर तिबेटमध्ये 500 अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. माध्यम सम्राट सुभाष चंद्रा यांनी एका कंपनीकडून कर्ज मिळवण्यासाठी आपली मालमत्ता फुगवून दाखवल्याबद्दल आणि त्यानंतर कर्जाची परतफेड न केल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या या कंपनीला 1333 कोटींचं नुकसान झाल्याबद्दल चंद्रा यांच्या विरोधात गुन्हे अन्वेषण संस्थेनं FIR दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक दिनानिमित्त देशाचं शिक्षकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन. राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. समाजात मैत्रीपूर्ण मतभेद आणि सकारात्मक विचारमंथनाची संस्कृती रुजणं महत्वाचं असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. आगामी 72 तास युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याचा रशियाचा निर्णय. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात अंतिम फेरीत प्रवेश. आणि दहीहंडीचा थरार अनुभवताना मुंबई ठाण्यात 128 गोविंदा जखमी, 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया

0: श्रोतो, कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत होतं सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी गायलेलं सिद्धार्थ कदम यांचं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर दशरथ रेडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं भीमजी निकम यांचं गीत.
1: आनंद लुटा कार्या झटा, अरे आनंद लुटा कार्या झटा.

पठ्ठे बापूराव यांची रचना आपण ऐकलीत, शाहीर निवृत्ती पवार आणि सहकलाकारांच्या स्वरात. आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया प्रवीण दवणे यांची रचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

उमाकांत काणेकर यांची रचना आपण ऐकलीत उल्हास केनी यांच्या स्वरात. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

सुरेश भाट यांची रचना आपण ऐकलीत अपर्णा साठे यांच्या स्वरात आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. श्रोतो यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 न्यूज ऍट 9 हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम या अंतर्गत विद्वान कालीप्रसाद बाबू यांचं मृदंगवादन तसंच विठ्ठल राजापुरा यांचं पखवाज वादन आपण ऐकू शकाल. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

महेश चक्रधार प्रस्तुत है ताकि

வேதம் ஆட சொன்னிய

ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.